सुप्रभात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 16 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 6 जून 2026 सकाळची 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. रेल्वे गाड्यांसंबंधीची सूचना ऐका. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 11086 ग्वालियर बेंगळुरू एक्सप्रेस, जिची नियोजित वेळ 5:50 आहे, ही गाडी फक्त 6 मिनिटं उशिरा धावत आहे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस, 6:25 ही गाडी फक्त 5 मिनिटं उशिरा. 11045 दीक्षाभूमी एक्सप्रेस, 6:45 नियोजित वेळीच. 12724 तेलंगणा एक्सप्रेस, 7:10 नियोजित वेळीच धावत आहे. 03255 चेरापल्ली पटना एक्सप्रेस, 7:20 नियोजित वेळीच. 03252 बेंगळुरू दानापूर एक्सप्रेस, जिची नियोजित वेळ 12:45 होती, ही गाडी 7:05 उशिरा धावत आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस, जिची नियोजित वेळ 7:40 आहे, ही गाडी 30 मिनिटं उशिरा धावत आहे. 12289 छत्रपती शिवाजी टर्मिनस नागपूर दुरांतो, 8:25 नियोजित वेळीच. 12771 रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस, 8:20 नियोजित वेळीच. 12406 गोंडवाना एक्सप्रेस, 8:20 नियोजित वेळीच. 12295 संघमित्रा एक्सप्रेस, नियोजित वेळीच 8:35. 61120 आमला नागपूर मेमू, 8:45 नियोजित वेळीच. 12105 विदर्भ एक्सप्रेस, 8:55. 22706 तिरुपती हमसफर, 8:55 ही गाडी फक्त 2 मिनिटं उशिरा. 20494 चंदीगड मदुराई एक्सप्रेस, नियोजित वेळीच 9:00. 12870 हावरा छत्रपती शिवाजी टर्मिनस एक्सप्रेस, 8:00 ही गाडी 1:02 उशिरा धावत आहे. 12850 बिलासपूर एक्सप्रेस, 9:15 नियोजित वेळीच. 12721 दक्षिण एक्सप्रेस, 9:20 नियोजित वेळीच. 22692 बंगलोर राजधानी, 9:25 नियोजित वेळीच. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स एक्सप्रेस, 9:35 नियोजित वेळीच धावत आहे. 16788 माता वैष्णो देवी कटरा एक्सप्रेस, 9:50 नियोजित वेळीच. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस, 10:15 नियोजित वेळीच धावत आहे. 12940 कविगुरू एक्सप्रेस, 10:15 नियोजित वेळीच. 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एक्सप्रेस, 10:25 नियोजित वेळीच. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस, 10:40 नियोजित वेळीच धावत आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक आहे 139. रेल्वे गाड्यांसंबंधीची सूचना आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

0: काका मिघहारा में खेले गए सेमीफाइनल में भारत ने पाकिस्तान को 5-3 से हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत। 6:05 आणि 6 सेकंद झालेली आहेत। ऐकवीत आहोत अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम।

आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. यानंतर ऐकवित आहोत अरुण दाते यांच्या आवाजात मनोहर सांबरे यांचं गीत, संगीतही अश्वंत देव यांचं.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली विष्णुदास यांची ही रचना उषा मंगेशकर यांनी गायली होती. अर्चना कार्यक्रमात भक्तिगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत किशोरी आमोणकर यांनी गायलेली आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम यांची रचना.

किशोरी आमोणकर यांनी गायलेली आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकारामांची रचना आपण ऐकत होतात. यानंतर ऐकवित आहोत स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात संत सोपानदेव यांची रचना, संगीत सुषमा जोशी यांचं आहे.

अनंत सोपानदेव यांची ही रचना गायली होती स्वप्नील बांदोडकर यांनी. अर्चना कार्यक्रमाशेवटी ऐकवीत आहोत जयवंत कुलकर्णी शरद जांभेकर यांच्या यांच्यासह योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं.

योगेश्वर अभ्यंकर यांचं हे देशभक्तीपर गीत गायलं होतं जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांनी. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं आणि या गीताबरोबरच अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

0: मंगल, मंगल म्हणजे पवित्र किंवा कल्याण करणारं असा अर्थ होतो. मंगलकार्य, मंगलघटिका, मंगलाष्टकं अशा अनेक अर्थी आपण हा शब्द उपयोगात आणतो. भवतु सब्ब मंगलम म्हणजे सगळ्यांचं कल्याण होवो, हा भगवान बुद्धांचा संदेश तर सर्वश्रुतच आहे. मंगलसूत्त यामध्ये मनुष्याचं, पर्यायानं संपूर्ण समाजाचं, प्राणीमात्रांचं जीवन कसं मंगलमय, आनंदी आणि शांततामय होईल याचं विश्लेषण केलं आहे. थोडक्यात सांगायचं तर मंगल हा केवळ एक शब्द नसून तो प्रेम, करुणा, दया आणि वैश्विक शांतता दर्शविणारा एक महान विचार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महात्मा गांधींनी 1930 येरवडा तुरुंगातून त्यांच्या सहकाऱ्यांना रोज एक पत्र लिहिलं. त्यात एकूण 32 लेख होते. पुढे विनोबा भावेंनी त्या लेखांवर प्रवचनं दिली आणि त्या प्रवचनांचं पुस्तक मंगल प्रभात या नावानं प्रसिद्ध झालं. गांधीजींनी आश्रमवासियांसाठी 11 व्रतं सांगितली आहेत. त्या प्रत्येक व्रताचा अर्थ त्यात समजावून सांगितला आहे. प्रभात मंगल तेव्हाच होईल जेव्हा आपल्या मनात शुद्ध आणि पवित्र विचार येतील. आपल्या घरातील कचरा काढणं सोपं आहे, पण आपल्या मनातील, मेंदूतील कचरा निघाला नाही तर काहीच मंगल दिसणार नाही, होणारही नाही. म्हणून मनातील स्वार्थ, द्वेष, लोभ, मत्सर हा कचरा काढून टाकणं अत्यावश्यक आहे. म्हणजेच हे आपल्यातील अमंगल काढून टाकणं गरजेचं आहे. आधुनिक भाषेत मंगल म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह सायकॉलॉजी म्हणता येईल. आपल्या घरातील ज्येष्ठ नाही का नेहमी म्हणतात, घरात मंगल तेच बोलावं, अमंगल बोलू नये. कारण मंगल विचार, मंगलवाणी, मंगल आचार आपल्या सभोवती पॉझिटिव्ह व्हाईब्स तयार करत असतात. विनोबाजी म्हणतात, मंगल म्हणजे जीवन जगण्याची दृष्टी होय. ते म्हणतात, जे सर्वांचं भलं करतं ते मंगल, जे शुद्ध आहे, जे शाश्वत आहे ते मंगल होय. सत्यम शिवम सुंदरम मधील शिव म्हणजेच मंगल असं ते म्हणत असत. मंगल भवन अमंगल हारी, द्रवऊ सोदसरथ अजिर बिहारी ही रामचरित मानसमधील चौपाई सुद्धा हेच सांगते की जो मंगलाचं भवन आहे आणि अमंगलाचा नाश करतो तो दशरथाच्या अंगणात खेळणारा श्रीराम माझ्यावर कृपा करो. श्रीराम म्हणजे मर्यादा, सत्य, करुणा, त्याग, एकवचनी, एकपत्नीव्रती अशा गुणांनी परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे. जिथे हे सारे गुण आहेत तिथे आपोआपच मांगल्य असतं. ज्या व्यक्तीचे आचार विचार मंगल असतील, ज्याच्या वर्तनामुळे दुसऱ्यांच्या अमंगलाचं हरण होईल, तो खऱ्या अर्थानं रामासारखा अमंगलहारी आहे. आजच्या युगात वाणीने देखील हिंसा करणे, पर्यावरणाप्रती बेफिकीर असणे इत्यादी अमंगलच आहे. हे अमंगलत्व दूर सारणं म्हणजे श्रीरामाला, पर्यायाने मंगलाला आपल्या मनात जागं करणं होय. म्हणूनच संत तुलसीदास म्हणतात, तो राम फक्त दशरथाच्या अंगणात नाही तर तुमच्या माझ्या मनात, हृदयात विहार करू दे. म्हणजे तुमचे माझे जीवनसुद्धा सहजपणे मंगलाचं भवन होईल. सर्वांच्या मंगलाची सर्वश्रेष्ठ प्रार्थना म्हणजे माऊलींनी मागितलेलं पसायदान होय. ते म्हणतात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. जे ईश्वरनिष्ठ आहेत त्यांची मांदियाळी म्हणजे समुदाय एकत्र येऊन सर्व प्राणीमात्रांवर संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करू दे. या चिंतनाच्या निमित्तानं आपण सगळे मिळून एक संकल्प करूया की आपण आपल्या घरात, आपल्या शेजारी आणि आपल्या संपूर्ण समाजात मांगल्याचा, प्रेमाचा आणि सद्भावनेचा सुगंध पसरवू. आचार्य अत्रे म्हणतात त्यानुसार, ना उरावे वैषम्य कोठे, ना उरावी आसक्ती, मंगलाच्या या प्रकाशात जागृत व्हावी आत्मशक्ती, जागृत व्हावी आत्मशक्ती.
1: पडती शब्द काली चिंतनाचे.
2: मंगल याविषयी सोनाली अडावतकर यांचे विचार आपण ऐकत होतात चिंतन या कार्यक्रमात. आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, आता ऐकवित आहोत कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात संत्र्याच्या जुन्या बागांचं पुनरुज्जीवन या

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, आता वेळ झाली आहे चिंतन या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात आम्ही आपल्याला ऐकवित आहोत सोनाली अडावतकर यांचे मंगल याविषयीचे विचार. ऐकूया चिंतन.

0: विषयीच्या माहितीचा भाग पहिला प्रसारित केला जाईल. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा सादर करते धीरज कुंडलिक. त्यानंतर 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात जैविक तालबद्धता याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा लेखिका कौमुदी जमखिंडीकर आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची असेल. दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीताच्या कार्यक्रमात रागेश्री आगरकर यांनी गायलेली काही भक्तिगीत. सकाळी 8:40 AIR@90 अंतर्गत आकाशवाणी नागपूरचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी बबन नाखले यांची मुलाखत प्रसारित करू. 9:00 सूचनापत्र. 9:30 स्वरांजली या कार्यक्रमात कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आशुतोष कुलकर्णी, गायक स्वर सावनी रवींद्र आणि धनंजय पवार यांचा, निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभू मिराशी यांचं, सादर करते गौरव शिंपी आणि निर्मिती असेल आकाशवाणी पुणे केंद्राची. 9:45 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संदेश पोपटकर यांचं तबलावादन, ताल झपताल, हार्मोनियमवर साथ जयकुमार जयपूरवाले यांची असेल. 10:15 वृंदगान पाठांतर्गत कन्नड भाषा पाठ गीत बी आर गीता यांचं. 10:35 कार्यक्रम दृष्टिक्षेप 11:00 गाता रहे मिळाले. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यात सुरुवातीलाच कार्यक्रम वनिता मंडळ. 12:45 निरंतर स्वरलहरी, विषय आहे लोककला आणि संस्कृती. या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती, निवेदन स्नेहल ठाकरे यांचं आणि लेखन तसंच सादर करते असतील आशिष गावंडे. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 कोल्हापूर जिल्हा वार्तापत्र. 1:45 आणि रात्री 8:30 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 आणि 5:02 कार्यक्रम नाद ब्रह्म. 5:15 पीपल्स पद्मा ऑन आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:30 युवकांसाठी कार्यक्रम युवाणी. 6:30 संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी. यात रेखा मेंढुरवार यांचं पर्यावरण आणि मानव याविषयीचं संस्कृत भाषण तसंच जयश्री बोरकुटे यांचं विद्यार्थी आणि पर्यावरण याविषयीचं संस्कृत भाषण आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमात बोच प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत तसंच विकासाची वाटचाल मालेत प्रगत शेतकरी सुनील मोडक, मुक्काम गोपालखेड अकोला यांची मुलाखत प्रसारित केली जाईल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती दिल्ली केंद्रावरून. तर रात्री 10:00 संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात ऋषिकेश गगुर्डे यांचं ख्याल गायन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रमांची रूपरेषा आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आता वेळ झाली आहे कृषीवाणी या कार्यक्रमाची. तत्पूर्वी काही संदेश.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.

0: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
0: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484572. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-233-0724.
6: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
7: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, आपल्यापैकी काही लोकांकडे शेतामध्ये संत्र्याच्या बागा या मोठ्या प्रमाणात असतील. शेतकरी बंधूंनो, या बागा जर साधारणपणे 15 वर्षापेक्षा जास्त वयाच्या असतील तर मात्र शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करून आपल्याला या बागांचं पुनरुज्जीवन करता येतं. अशा झाडांचं आयुष्य पुढे वाढवून त्यापासून आपल्याला चांगल्या प्रतीचं उत्पादन देखील घेता येतं. मात्र यासाठी उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. लक्षात घ्या, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी झाडावरील सर्व वाळलेल्या आणि रोगट फांद्या आपण काढून टाकाव्यात. मध्यम आणि मोठ्या वाळलेल्या फांद्या ज्या असतात त्या आरीच्या मदतीनं कापून काढाव्यात. हिरव्या फांद्या सुद्धा शेंड्यापासून 45 सेंटीमीटर लांबीच्या छाटून घ्याव्यात. याप्रमाणे फांद्यांची छाटणी केली की झाडावर आपल्याला कीटक आणि बुरशीनाशकाची फवारणी करायची असते. शिवाय झाडाच्या बुंधाला आणि छाटलेल्या जागी आपण बोर्ड मलम लावावा. छाटणीनंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत, 7.5 किलो निंबोईची ढेप झाडाच्या परिघामध्ये मातीत मिसळून द्यावी. पुढे ऑक्टोबर महिन्यात या झाडांना प्रत्येकी 500 ग्रॅम नत्र, 500 ग्रॅम स्फुरद हा द्यायचा असतो. त्यानंतरच्या पुढच्या वर्षात शिफारस केल्या गेल्याप्रमाणे खताच्या मात्रा देऊन कीटक आणि बुरशीनाशकाची आपण फवारणी वेळोवेळी करावी. संत्रा झाडाची छाटणी मात्र एकदाच करावी, ती दरवर्षी करू नये. संत्र्याच्या जुना बागा म्हणजे साधारणतः झाडांचं वय 15 वर्षापेक्षा जास्त झालं असेल अशा ठिकाणी झाडांची छाटणी करावी. नवीन बागांमध्ये छाटणी मात्र आपण करू नये. अशा रीतीनं शेतकरी बंधूंनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं सांगितल्याप्रमाणे संत्र्याची जर जुनी बाग आपल्याकडे असेल आणि ज्याचं वय 15 वर्षापेक्षा जास्त झालं असेल तर अशा झाडांवर आत्ताच सांगितलेली प्रक्रिया करून आपल्याला या झाडांचं पुनरुज्जीवन करता येईल. याशिवाय संत्रा बागेमध्ये सलाटलेले जी काही झाडं असतात त्यांना देखील आपल्याला पुनरुज्जीवित करता येतं. तर त्यासाठीच्या उपाययोजना कोणत्या या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
8: संत्र्याच्या जुन्या बागांचं पुनरुज्जीवन याविषयीच्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकलात कृषीवाणी या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाची आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: असून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. निमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपेटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठवून न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत. त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कोजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेने आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
4: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता हा श्रूयंताम. प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी गुजरात राज्यस्य सूरतनगरे 18,000 कोटि रूप्यकाधिक मूल्यानां

0: विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी अय्यर. ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाले आणि या 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास मी काही वर्ष आपल्या कानांनी ऐकला आहे आणि माझ्या आजीला मी नेहमी रेडिओवर गाताना ऐकलेलं असल्यामुळे माझ्यावरती नकळतपणे रेडिओचे संस्कार घडत गेले. संगीत सरिता अनुरंजनी हे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आमच्याकडे रेग्युलरली वाजतच राहायचे, परंतु माझी आजी सौ कमलताई केळकर या रायपूरला राहत असून सुद्धा त्यांचं जे रेकॉर्डिंग व्हायचं ते नागपूरहून व्हायचं, त्याच्यामुळे त्या नागपूरला नेहमी यायच्या आणि तिच्यासोबत मी आकाशवाणीला आलेली मला आठवतं आणि ती मला म्हणायची तुला पण एकदा या स्टुडिओतून गायचं आहे बरं का, आणि तेव्हा मला काही समजत नव्हतं. परंतु जेव्हा मी पहिल्यांदा रेडिओच्या ऑडिशनला आली तेव्हा मला तिचे शब्द आठवले. पहिले मी सुगम संगीताची ऑडिशन दिली, त्याच्यानंतर शास्त्रीय संगीताची ऑडिशन दिली आणि आज मला ऑल इंडिया रेडिओकडून दोन्ही प्रकारांमध्ये ए ग्रेड मिळालेला आहे. ही तिची कृपा आणि माझ्या गुरु डॉक्टर चित्रताई मोडक यांची कृपा आहे. त्या सुद्धा ऑल इंडिया रेडिओच्या ए टॉपच्या आर्टिस्ट आहेत. ऑल इंडिया रेडिओनी आम्हाला खूप काही दिलंय, प्रतिष्ठा नाव तर दिलंच आहे, परंतु जे संगीताचे संस्कार आहे जे कानांनीच होतात ते संस्कार आम्हाला रेडिओनी किंवा जे कार्यक्रम आम्ही रेडिओवर ऐकत होतो त्या कार्यक्रमातून आमच्यावरती नकळतपणे म्हणा किंवा कळतपणे म्हणा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संस्कार झाले आहे. त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताचे आणि अधिक अधिक कार्यक्रम आता वाढत गेले, परंतु माझ्या स्मृतीत असलेलं संगीत सरिता हे अतिशय माझ्या आवडीचा कार्यक्रम होता, कारण की त्या छोट्याशा 15 मिनिटाच्या स्लॉटमध्ये जितकी माहिती शास्त्रीय संगीताबद्दल जी क्रिस्प पद्धतीने दिली जायची ती मला नाही वाटत की आजही असा एकही कार्यक्रम अख्ख्या जगात आहे की जो संगीत सरिताच्या लेवलचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मी आपल्या तर्फे माझ्या गुरुंतर्फे माझ्या आजीकडून जी आज इथे नाही परंतु मला माहिती आहे की तिला पण 90 वर्षांचा आनंद कुठेतरी स्वर्गात होतच असेल आहे, तिच्यातर्फे मी ऑल इंडिया रेडिओ परिवाराला शुभेच्छा देते आणि अजून 90 वर्ष त्यांनी असाच प्रवास सुरू ठेवावा. आजच्या या डिजिटल युगामध्ये जेव्हा आपल्याला सगळं काही लवकर लवकर ऐकायचं असतं त्या स्पीडमध्ये सुद्धा ऑल इंडिया रेडिओ काम करतं आहे. न्यूज ऑन एअर या ऍपद्वारे तुम्ही कुठेही जगात तुम्ही तुमचा आवडीचा कार्यक्रम ऐकू शकता. ऑल इंडिया रेडिओ फक्त भारतातच नव्हे परंतु भारताच्या बाहेर सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं आणि जसं पहिले ऑल इंडिया रेडिओ सुरू होतं तसं तो पहिलेपासून सुरू राहील, आजही सुरू आहे आणि पुढे पण अविरत त्याची सेवा रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवत राहील. शास्त्रीय संगीताच्या सर्व साधकांतर्फे शास्त्रीय संगीताचे गायिका असून मी ऑल इंडिया रेडिओ परिवाराला माझ्यातर्फे शुभेच्छा देते आणि त्यांचा हा प्रवास असाच अविरत चालू राहो अशी मी कामना करते. धन्यवाद.
2: सभी सुनने वालों को श्रद्धा भारद्वाज का नमस्कार. दोस्तों, वर्षों से आप मुझे सुनते आए हैं. ऑल इंडिया रेडियो 90 साल पूरा कर रहा है जिसने मुझे श्रद्धा भारद्वाज बनाने में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका अदा की. तो उस ऑल इंडिया रेडियो के 90 साल के उपलक्ष में हम बहुत बहुत बधाई देते हैं उन सभी ब्रॉडकास्टर्स को जिन्होंने ऑल इंडिया रेडियो को समृद्ध बनाने में, शिखर तक पहुंचाने में एक महत्वपूर्ण भूमिका अदा की है. वे सभी लोग, चाहे वो किसी भी सेक्शन से हों, चाहे वो प्रशासनिक हों, इंजीनियरिंग सेक्शन से हों या प्रोग्राम पर्सन हों, सभी को बहुत बहुत शुभकामनाएं हम देते हैं. ये ऐसा जरिया है जिसके जरिए आपको व्यक्त होने का एक अवसर मिलता है, चाहे वो टॉकर्स हों चाहे फिर वो ब्रॉडकास्टर्स हों. आप व्यक्त होते हैं शब्दों के जरिए, अपनी कृतियों के जरिए, अपने पढ़ने के जरिए, अनेक विषयों पर आप अपने विचार रखते हैं और आज तक ऑल इंडिया रेडियो ने लोगों को समृद्ध करने की सदैव परंपरा निभाई है, चाहे वो संस्कृति हो, चाहे वो संगीत हो, चाहे शास्त्रीय संगीत हो, चाहे हमारी परंपराएं हों, चाहे हमारे त्यौहार हों, हर जगह हमारा ऑल इंडिया रेडियो अग्रणी रहा है. इन सारी चीजों का ध्यान रखकर इन्हें जिसे कहते हैं मराठी में जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. इन सभी चीजों का संवर्धन ऑल इंडिया रेडियो ने किया है. तो आज 90 वर्ष यानी 9 दशक हो जाते हैं और 10वें दशक में ये अपना कदम रख रहा है. अभी

0: केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
4: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे। राज्यात विविध

कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव वृक्षारोपण, अल्पदरात रोपवाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातला झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला.
जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस चालक वाहक

0: विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी।

0: सात वाजून 25 मिनिट होत आहेत आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. आपल्या जीवनात निसर्गाचं म्हणजेच पर्यावरणाचं असणारं अनन्यसाधारण महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि हिरवागार परिसर ही आपल्या प्रत्येकाची गरज आहे. मात्र वाढतं प्रदूषण आणि बदलतं हवामान यामुळे पर्यावरणाचं रक्षण आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी अत्यंत महत्वाची बनलीय. श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणाची समस्या, त्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, पर्यावरण दिनाचं महत्व नेमकं काय आणि या वर्षीच्या पर्यावरण दिनाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जातो आणि जागतिक स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश जर का सांगायचं झालं तर सामान्य माणसाला पर्यावरणाशी जोडणं किंवा निसर्गाशी जोडणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. तसं बघायचं झालं तर 1972 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जगभरातील 150 देश स्टॉकहोम इथं एकत्र आले आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशननं जी काही एक त्यांच्यासाठी परिषद घेतली होती त्या दिवसाची आठवण म्हणून खरं तर हा दिवस आपण दरवर्षी साजरा करतोय. एकूणच जागतिक स्तरावर या दिवसापासून म्हणजे 5 जून 1972 पासून पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे याची सुरुवात झाली आणि त्यासाठी हा दिवस हा महत्त्वाचा आहे. या दिवसाची प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची थीम जी आहे ती म्हणजे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर अवर फ्युचर. म्हणजेच काय तर आपल्या वसुंधरेचे आपल्याला रक्षण करायचे असेल तर त्यासाठी निसर्गाकडूनच आपल्याला प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं वातावरण जे आहे किंवा आपला पृथ्वी हा ग्रह जो आहे तो सुरक्षित ठेवायचा आहे आणि तरच आपण या पृथ्वीवरती जगू शकतो ही जाणीव करून देण्यासाठी खरं तर या वर्षीची ही थीम आहे. त्यामुळे क्लायमेट ॲक्शन हा या वर्षीचा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.
0: मॅडम, सध्या पर्यावरणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चाललाय. शहरांमध्ये सुद्धा वाढतं वायू प्रदूषण ही चिंतेची बाब बनलीय. हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: हवा प्रदूषण हा एक मुख्य प्रश्न सर्व शहरांमध्ये आता सध्या जाणवत आहे. यासाठीची कारणं अनेक असतील. मुख्यतः वाढणाऱ्या गाड्या ज्या आहेत, रहदारी जी वाढती आहे, योग्य प्रमाणात डांबरीकरण केलं जात नाहीये. त्याशिवाय उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, त्याचबरोबर औष्णिक ऊर्जा केंद्र जी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे खरं तर हवेचं प्रदूषण होतं आणि त्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवतायत. अगदी मानवी शरीरावर देखील जाणवतायत आणि प्राणी असतील, पक्षी असतील किंवा निर्जीव घटकांवर देखील याचे परिणाम जाणवताना दिसतात. यासाठी थोडक्यात आपण काय करू शकतो तर अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण करू शकतो की आपल्या ज्या गाड्या आहेत आत्ता जर का बघायचं झालं तर प्रत्येक घरामध्ये किमान 2 गाड्या तरी आहेत शहरांमध्ये. त्यामुळं त्यातून बाहेर पडणारा धूर जर का कमी करायचा असेल, समजा 40 माणसं एकत्र बाहेर पडलीत एका गाडीतून तर 40 गाड्यांचा धूर तेवढा कमी होतोय. तर या पद्धतीनं प्रत्येकानं सार्वजनिक वाहन व्यवस्थेचा जर का वापर केला आणि शासनानं ही सुविधा जी आहे ती आणखीन मजबूत केली तर आपण चांगल्या पद्धतीनं हे हवेचं प्रदूषण कमी करू शकू. किंवा उद्योगधंद्यांनी सुद्धा त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या काही हवा प्रदूषण रोखण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत, वेगवेगळे इक्विपमेंट त्यांनी तिथं लावणं अपेक्षित आहे, धूर कसा कमी करता येईल यासाठीच्या यंत्रणांकडे लक्ष देणं अपेक्षित आहे, तर ह्या सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध करून घेणं आणि त्या पद्धतीनं त्या सुरू ठेवणं हे खरं तर उद्योगधंद्यांची जबाबदारी असेल. त्यामुळं त्यांची जबाबदारी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. शिवाय आजकाल जर का बघितलं तर बांधकाम व्यवसाय देखील वाढत चाललेला आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घर बांधताना सुद्धा आणि घर पाडताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धुळीचं प्रदूषण होताना दिसतंय. त्यामुळे प्रत्येकानं जर का त्या पद्धतीनं हवा प्रदूषण रोखण्यासाठी धुळीचे कण बाहेर कमी पडतील ह्यासाठी आपल्या स्तरावर काही ना काहीतरी योजना केल्या तर हवेचं प्रदूषण

0: कमी होऊ शकतं.
1: हो खरंय मॅडम, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवण्याबरोबरच प्रत्येक स्तरावर हवा प्रदूषण रोखण्यासाठी आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे. मॅडम, वायू प्रदूषणाबरोबरच जल प्रदूषण सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसते. नद्या आणि पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: नद्या किंवा पाण्याचे स्रोत खरं तर हे सगळे दूषित करण्यासाठी आपण जबाबदार आहोत. कोणत्या कारणानं? तर बरेच वेळेला आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था, म्हणजे ती सांडपाणी स्वच्छ करण्याची व्यवस्था कार्यरत नसते, किंवा कारखान्यांमध्ये असणारी जी व्यवस्था आहे ज्यामध्ये पाणी शुद्ध केलं जातं ती योग्य प्रमाणात चालत नसते. त्यामुळं या त्या त्या स्तरावर जर का योग्य पद्धतीनं या यंत्रणा चालल्या, जिथं बऱ्याचशा ठिकाणी अजूनही सांडपाणी स्वच्छ करणाऱ्या अशा यंत्रणा उपलब्धच नाहीयेत, त्यामुळं त्या ठिकाणी या यंत्रणा उपलब्ध करून त्या योग्य रीतीनं सुरू ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि त्याशिवाय पाण्याचा वापरच जर का आपण कमी केला ज्या ठिकाणी तो वापर करायला पाहिजे, म्हणजे योग्य पद्धतीनं तो वापर केला, तर येणारं जे पाणी आहे त्याचं प्रमाणच कमी होईल. आणि ज्या काही यंत्रणा आधीपासून आहेत तर त्यांच्यावरती येणारा जो काही अनावश्यक भार आहे तो कमी होईल, आणि या सर्वच यंत्रणा योग्य रीतीनं सुरू राहतील आणि पाणी प्रदूषण कमी होण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
1: हो निश्चितच मॅडम, हल्ली ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप वाढताना दिसते आणि या प्रदूषणाला खरं तर आपणच जबाबदार आहोत. ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतोय आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आपण सर्वांनी कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे?
0: ध्वनी प्रदूषण ही अशी एक समस्या आहे की त्याचे परिणाम डायरेक्ट आपल्याला दिसत नाहीत, पण हळूहळू ते दिसायला लागतात. उदाहरणार्थ आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो, किंवा झोप न लागणं, किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं. जे विद्यार्थी आहेत अभ्यास करतायत, परीक्षा देतायत, तर त्यांना तो योग्य पद्धतीनं न करता येणं, त्याशिवाय बरेच वेळेला डोकेदुखी, किंवा कधी कधी हृदयाची धडधड वाढणं, कधी कधी खूपच मोठा आवाज असेल डॉल्बी सारखा, तर बऱ्याच वेळेला हार्ट अटॅक सुद्धा जाणून आलेले आहेत. त्यामुळं ह्या ध्वनी प्रदूषणाचा जरी म्हटलं की दिसताना तो आवाज हे काय करू शकतो, पण मोठे त्याचे परिणाम होऊ शकतात माणसावरती. विशेषतः गर्भवती महिला जर का बघितल्या आणि वृद्ध लोक जर का बघितले तर यांना याचा खूपच त्रास होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर म्हणजे कोल्हापूर शहराचं जर का आपण सांगायचं झालं तर शांतता क्षेत्र यामध्ये कुठले भाग यायला पाहिजेत, तर हॉस्पिटल्स असतात किंवा शैक्षणिक संस्था ज्या असतात किंवा कोर्ट असतील, तर हे सगळे जे भाग आहेत हे शांतता क्षेत्रात येतात. साधारणतः त्यांच्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणताही आवाज मोठ्या प्रमाणात येता कामा नये. पण आज शहराची आपण परिस्थिती बघितली तर मुख्य रस्त्यांवरतीच मोठमोठी हॉस्पिटल्स आपल्याला दिसतात. ध्वनी प्रदूषण जर का या मुख्य रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात होत असेल, डॉल्बीचे आवाज जर का मोठ्या प्रमाणात येत असतील, तर त्याचा परिणाम तिथं असणाऱ्या त्या पेशंट्सच्या आरोग्यावर होणार आहे. तर त्यामुळं या दृष्टीनं देखील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक शहरात त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग कसं करता येईल हे बघणं गरजेचं आहे.
1: याबरोबरच आपण ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणखी कोणती खबरदारी आपण घेऊ शकतो?
0: मी आत्ता म्हटलं त्या पद्धतीनं टाउन प्लॅनिंग तर आहेच आहे, पण युवकांमध्ये सुद्धा आवाजाच्या बाबतीत थोडस एक पॉझिटिव्ह अटिट्यूड येणं मला वाटतं गरजेचं आहे. म्हणजे डॉल्बीच्या बाबतीत विशेषतः प्रत्येक सण समारंभ असू देत किंवा कुठले वाढदिवस असू देत किंवा नेते मंडळींची काही भाषणं असतील किंवा काय, तर त्यावेळी सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा आवाज असतो, तर तो थोडासा आपण या आवाजाला कसा फाटा देता येईल हे बघणं मला वाटतंय गरजेचं आहे. बरेच वेळेला गाड्यांना मोठे हॉर्न असतात, या हॉर्नचा देखील खूप मोठा म्हणजे दुष्परिणाम होताना आपल्याला दिसतोय, तर त्यामुळं असं होऊ नये यासाठी मुलांच्या मध्ये प्रबोधन करणं खरं तर मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि शांतता क्षेत्र जिथं आहे, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत, शाळा आहेत, कोर्ट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तर त्या ठिकाणी तर विशेष काळजी आपण घेणं अपेक्षित आहे.
1: हो खरंय मॅडम. मॅडम, प्लॅस्टिकचा वाढता वापर ही पर्यावरणासाठी खूप मोठी हानी ठरतीये. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांबद्दल आपण श्रोत्यांना काय सांगाल?
0: प्लास्टिक बद्दल सांगायचं झालं तर प्लास्टिक खरं तर एक वरदान म्हणायला हरकत नाही, पण आता जर का एकूण त्याचा वापर आणि त्याचं जे पर्यावरणामध्ये त्याचा होणारा दुष्परिणाम हा बघितला तर हे प्लास्टिक म्हणजे राक्षसासारखी भूमिका

0: बजावताना आपल्याला दिसतोय. प्लास्टिक जे आहे ते विघटन होत नाही त्याचं, हा त्याचा मुख्य एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे असं म्हणायला पाहिजे. म्हणजे एकदा जर का प्लास्टिकची एखादी वस्तू बाहेर आली तर किमान 300-400 वर्ष ती आहे तशीच त्या मातीमध्ये पडून राहणार आणि त्याचं इतर काहीही होणार नाहीये. तर हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स पासून ते वेगवेगळ्या काही वस्तू असतील किंवा काय, तर हे सगळं आहे असंच आपल्याकडे साठून राहतं, ते कुजत नाही, त्याचं खत वगैरे काहीच करता येत नाही, आणि त्या तो कचरा जो आहे एक मोठी समस्या झालेली आहे. हा जाळला तर त्यातून घातक वायू बाहेर पडतात, म्हणजे डायऑक्झिन किंवा फ्युरॉन सारखे वायू आहेत, त्याच्यामुळं कॅन्सर साठी सुद्धा ते कारणीभूत आहेत. त्यामुळं तो जाळणं पण चुकीचं आहे, तो जाळू शकत नाही आपण. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक जे आहे की एकदा वापरलं की त्याचा पुन्हा कधीच वापर होणार नाही, ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आता वाढतो आहे. म्हणजे वेगवेगळ्या वाढदिवस असतील, लग्न समारंभ असतील, कोणत्याही याच्यासाठी अगदी ते सिंगल यूज प्लास्टिकचे चमचे असतील, प्लेट्स असतील किंवा त्या वाट्या असतील, तर याचा वापर केल्यानंतर त्याचं पुन्हा काही करता येणार नाही. त्यामुळं हा सिंगल यूज प्लास्टिक जो आहे हा कसा कमी करता येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. ह्याच प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स ज्या आहेत आपण वापरायला सोप्या, म्हणून भाजी असेल किंवा आणखीन काय असेल त्यासाठी ह्या कॅरी बॅग्स आपण वापरतो, पण नंतर आपण पटकन त्या वापरानंतर टाकून दिल्या तर त्या गटारीमध्ये जातात किंवा आजूबाजूला इतरत्र पसरतात, त्याच्यामुळे गटारी तुंबतात. पावसाळ्यामध्ये तर ह्याचा खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला दिसतो की सांडपाणी असतं ते सगळं रस्त्यावरती पसरलं जातं. त्याचबरोबर जे काही कुत्री असतील, मांजरं असतील किंवा गायी असतील, गायी म्हैशी, तर त्या या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये जे आपण अन्न भरून टाकतो त्याच्यामुळं हे प्लास्टिक ते खाऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये पोटात ते तसंच साठतं आणि हे प्राणी मरण्याची शक्यता पण वाढते. त्यामुळं खरं तर हे प्लास्टिकचा वापर कसा करायचा हे एक मोठा प्रश्नच आहे. त्यामुळं प्लास्टिकचा वापर करताना नेहमीच जपून वापर करणं गरजेचं आहे, किंवा कापडी पिशव्यांचा जितका जास्त वापर करता येईल, प्लास्टिकला जे काही अल्टरनेटिव्ह देता येईल ते अल्टरनेटिव्ह वापरून आपल्याला प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे.
1: हो, खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपक्रम राबवले जात आहेत, पण पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. रोजच्या जीवनात छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देऊ शकतो. श्रोते हो, आजच्या भागात आपण पर्यावरणाचं महत्व, वायू, जल, ध्वनी प्रदूषण, प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणारं प्रदूषण आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांविषयी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा पर्यावरण रक्षणासंबंधीचा हा संवाद आपण पुढील भागातही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रानं मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. श्रोते, आता वेळ झाली आहे सुगम संगीताच्या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमात आम्ही आपल्याला ऐकवित आहोत रागेश्री आगरकर यांनी गायलेली काही हिंदी भक्तिगीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत कबीर यांची रचना.

संत मीराबाईंची रचना आपण ऐकत होतात, रागेश्री आगरकर यांच्या आवाजात. कार्यक्रमात घेतो एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.

ही रचना गायली होती रागेश्री आगरकर यांनी. सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवीत आहोत संत कबीर यांची रचना. स्वर पुन्हा एकदा रागेश्री आगरकर यांचाच आहे.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका. आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिक

नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या

0: त्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं आहे. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा RBIचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 म्हणजेच 585 kHz आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 आणि 20 सेकंद झालेली आहेत. श्रोते हो, आता AIR@90 अंतर्गत आकाशवाणी नागपूरचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी बबन नाखले यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकवित आहोत.
2: श्रोते हो, नमस्कार. प्रसारित करीत आहोत AIR चे 90 वर्ष पूर्ती निमित्त आकाशवाणी नागपूरचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी बबन नाखले यांची वैदेही चवरे हिने घेतलेली मुलाखत.
3: श्रोते हो, नमस्कार. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीज जोपासत ऑल इंडिया रेडिओने 90 वर्षाकडे वाटचाल केलेली आहे आणि ऑल इंडिया रेडिओचे 90 वर्ष या अंतर्गत आज आपण आकाशवाणी नागपूर येथून सेवानिवृत्त झालेले कार्यक्रम अधिकारी डॉ बबन नाखले यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि एकंदरीत आकाशवाणीचं आणि त्यांचं नातं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
4: धन्यवाद
3: सर. आकाशवाणीशी आपलं नातं नेमकं कधी जुळलं?

0: त्याची एक कथा आहे. 1966 पासून आकाशवाणीचं मराठी वृत्तपत्र, वृत्तपत्र म्हणण्यापेक्षा रेडिओ बुलेटिन ज्याला म्हणतो आपण, ते सुरू झालं. त्यावेळेस आकाशवाणीची एक जाहिरात आली होती की आम्हाला स्टेनोग्राफरच्या जागा हव्या आहेत, त्यासाठी अर्ज करा. त्याच्याही पूर्वी त्याचं बॅकग्राऊंड असं सांगतो की पहिल्यांदा नोकरी, सरकारी नोकरी, मग स्टेट गव्हर्नमेंटची असो की सेंट्रलची असो, ती एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधून व्हायची. तर मी तिथे रजिस्ट्रेशन केलेलं होतं, माझं स्टेनोग्राफीचं शिक्षण सुरू होतं. मी दर मिनिटाला 120 शब्द पर मिनिट आणि 60 शब्द टायपिंग अशी स्पीड पास केलेली होती. एक 8 दिवसांनी मला पत्र आलं का आकाशवाणीमध्ये न्यूज युनिटमध्ये स्टेनोग्राफरची एक जागा आहे, त्या जागेसाठी तुम्हाला या या तारखेला जायचं आहे. आलो मी, 100 लोक हजर होते त्या न्यूज युनिटमध्ये. आमची परीक्षा झाली, रिटन टेस्ट झाली, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यूला बोलवलं आम्ही. त्याच्यामध्ये 9 लोकांचा नंबर लागला, 9 लोक पर्सनल इंटरव्ह्यूला गेलो. आणि मग बरेच लोकांना स्पेलिंग येत नव्हतं, माझं इंग्रजी पक्कं होतं, माझं स्पेलिंग पक्कं होतं आणि माझी अपॉइंटमेंट झाली. तेव्हा पहिल्यांदा माझी आकाशवाणीमध्ये एंट्री, रीतसर ज्याला म्हणतो, नाही तर बाहेरून आकाशवाणी केंद्र व्हायचो आपण, किंवा रेडिओ ऐकताना नवल वाटायचं, हे लोक वाचतात कसे, बोलतात कसे. म्हणजे रेडिओचे बोलणं ऐकून लोक आपली ट्युनिंग दुरुस्त करायचे, भाषा दुरुस्त करायची, असं आपल्याला बोलता आलं पाहिजे, अनाउन्सर वगैरे वगैरे, या गमती जमती आतमध्ये कशा होत असतील ते फार उत्सुकता होती. ती या नोकरीमुळे मला हे झाली. तिथे मी जवळजवळ 7 वर्ष नोकरी केली. आणि एके दिवशी 1975 ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये एक सब एडिटरची जागा निघाली. तर या 7 वर्षाच्या काळामध्ये मी स्क्रिप्ट लिहायचो, नाटकामध्ये भाग घ्यायचो, पण मला मनातून काय होतं, मला पत्रकार व्हायचं होतं. म्हणजे मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा 1967-68 गेलो तेव्हा आचार्य अत्रेंचं भाषण मला त्यावेळेस ऐकायला आलं. बिकॉज ऑफ मी तिथे रेडिओमध्ये होतो, रेडिओसाठी खास जागा राहायची त्यावेळेस. तर 75-76 त्या परिषदसुद्धा मी पास झालो. तिथेही रिटर्न ते चांगले डॉक्टरेट असलेले लोक, नावं सांगत नाही, ते आमच्या कॉम्पिटिशनला होते. पण त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं, त्यावेळेस एक रामटेके नावाचे आमचे स्टेशन डायरेक्टर होते, ते जयपूरला होते, ते स्क्रिप्ट रायटर होते आणि ते सुद्धा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या कार्यक्रमातूनच होते. ते प्रमोशन होऊन इथे डायरेक्टर म्हणून आलेले. तर त्यावेळेस मी अर्ज केला, पण मी परीक्षा द्यायला गेलो. तिथे 100 लोक रिटर्न टेस्टमधून, त्यावेळेस मी 10 लोकांचं सिलेक्शन पर्सनल इंटरव्ह्यूसाठी झालं आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मी पास झालो. तर मला शेवटलं हे सांगायचं होतं की मी पास कसा झालो, स्क्रिप्ट कशी लिहिता आली मला. तर ते म्हणाले का हो, विदर्भातले संत वगैरे तुम्हाला माहिती आहे का, काही कवी माहिती आहे का, बरोबर कवींचे नावं सांगितले, संत माहिती आहे का. म्हटलं 2 संत प्रामुख्यानं आहे ते. म्हटलं संत गाडगेबाबा आणि दुसरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तेव्हा राष्ट्रसंत नव्हतं ती पदवी. तर म्हणे यांची, भीमराव कुलकर्णी म्हणाले, ते मराठीचे प्रोफेसर, ते म्हणाले गाडगेबाबा भजन करायचे आणि तुकडोजी महाराज कीर्तन करायचे, तर असं बरोबर आहे ना. म्हणे म्हटलं नाही सर, तुमचं चुकलं आहे, उलट आहे. म्हटलं राष्ट्र तुकडोजी महाराज भजन करायचे, खंजेरीवर भजन करायचे आणि गाडगेबाबा हे कीर्तन करायचे, उभ्याने करायचे, असं असतं म्हणे फरक. हे सगळे कुजबुज करत राहिले. स्टेशन डायरेक्टर ते म्हणाले, आमचे रामटेके सर म्हणाले नाही बरोबर आहे म्हणे ते भजन. मग आता म्हणे आता बाहेर 1:30 वाजला आणि आमची लंचची वेळ झाली, तुम्ही असं करा, शेतकऱ्यांसाठी गाडगेबाबाचं कीर्तन आणि तुकडोजी महाराजाचं भजन असं तुम्हाला लिहिता येईल का स्क्रिप्ट, आणि समजावून सांगा वेगळं. म्हणलं सर ठीक आहे, अर्धा तास आम्ही वेळ आहे. अर्धा तास झाला ते आले परत, मी बाजूच्या रूममध्ये बसून आपलं स्क्रिप्ट लिहिलं. अरे म्हणे तुम्ही लवकर लिहिलं स्क्रिप्ट. म्हटलं हो, मी 20 स्क्रिप्ट लिहिलं, सगळी भजनं मला पाठवती तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचं कीर्तन मला पाठवतं. तर वाचलं सगळ्यांनी. तर मग म्हणे तुम्ही शेतकऱ्यांना कसं समजून म्हणून दाखवा एखादं भजन, मी भजन म्हणून दाखवा. गाडगेवाच्या कीर्तनातल्या त्यांच्या माय बाप हो हे करू नका, त्यांच्या 10 आज्ञा बरोबर बरोबर म्हणे. लगेच आमच्या स्टेशन डायरेक्टर म्हणाले आम्हाला असा माणूस पाहिजे. आम्हाला खूप माझ्या आशा पल्लवित झाल्या. आपण डायरेक्ट प्रोग्राममध्ये आलो म्हणून माझं सिलेक्शन झालं आणि जवळजवळ 6 मी शेतकऱ्यांशी बोलत राहिलो.
1: या निमित्ताने एक सुरुवात झाली आणि ही सुरुवात पुढे निरंतरपणे म्हणजे रिटायर

0: तयार होईपर्यंत सुरू राहिली असं
1: सुरू
0: म्हणावं
1: राहिली
0: लागेल.
1: वेगवेगळ्या प्रकारामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी मी गेलो.
0: हा, तर या संपूर्ण कालावधीमध्ये कुठले कुठले विभाग हाताळण्यात आले आणि प्रत्येक कार्यक्रमाचं काय वैशिष्ट्य होतं?
1: तर 1975 जो काळ होता, पण त्यावेळेस जे जे विस्कलमी कार्यक्रम हे यायचे सगळे कार्यक्रमात मी रेकॉर्डिंग करायचो, लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचो, शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचो, तुम्हाला काय फायदा झाला काय वगैरे, तो माझ्याकडे काम होतं. स्क्रिप्ट रायटर हा माझा त्याच्यातला ह्या होता. मी स्क्रिप्ट एक नाट्यछटा मी दर आठवड्याला लिहायचो, नव्या युगाची पाविका आम्ही आणि सगळे लोकांनी हे करायचं. नागपूर आकाशवाणीमध्ये शेतकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये डायलॉग म्हणजे संवाद अशी स्क्रिप्ट लिहिणारा पहिलं मी सुरुवात केली. आणि पंजाबराव कृषी विद्यापीठातले जेवढे काही लोक होते, पशु विद्यापीठातले सगळे हे लोक आमच्याकडे यायचे, तेव्हा त्यांना सांगत होतो आता भाषण नाही, आता यांचं भाषण ऐका, आता त्यांचं भाषण ऐका, हे माध्यम भाषण ऐकवण्याचं नाही आहे, सहभाग नोंदवायचा आहे. मग याच्यात काय प्रकार ऐकायला पाहिजे, तर तुम्ही डायलॉग शेतकऱ्यांशी बोला, यू टॉक टू द मायक्रोफोन, म्हणजे मी मायक्रोफोनशी आता बोलतो पण मी मायक्रोफोनशी बोलत नाही, मी ऑडियन्सशी बोलतो. तरी त्याच्यामध्ये म्हणतात वन वे कम्युनिकेशन आहे, मी त्याला टू वे कम्युनिकेशन केलं. कारण शेतकऱ्यांची जेव्हा पत्र यायची प्रतिसाद मिळायचा तेव्हा कळायचं की तुमचे ते संवाद फार आहे, यांची साहेबांची मुलाखत फार चांगली तुम्ही घेतली. मुलाखतीवर जास्तीत जास्त भर द्यायचो आम्ही, तर लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे, शिक्षण देणे त्यांना आणि त्यांचं मनोरंजन करणे, हे तिन्ही ध्येय हे जर्नलिझममध्ये मी शिकलो होतो ते शेतकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये आणलंय. आणि पहिले आता पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शरद निंबाळकर कुलगुरू होते, परवा त्यांचा मला फोन आला, मला आकाशवाणीला जायचं आहे माझे अनुभव सांगायला. त्यावेळेस आपण जो बोलायचं होतं त्याचे कॅरेक्टरचे नावं त्यांना आठवत नव्हते, मी नावं सांगितली त्यांना. तर त्यांच्यापासून आम्ही डायलॉग रायटिंग नावाचा प्रकार केला. आणि तुम्ही तुमच्या विद्यापीठातल्या सगळ्या प्राध्यापकांना संवाद कसा लिहायचा हे तुम्ही शिकवा.
0: आपण कादंबऱ्यांचं नाट्य रूपांतरण देखील केलेलं आहे, ही संकल्पना कशी काय डोक्यात?
1: हा, तर त्याची कथा अशी की 1981 मग मी मला 6 वर्षे कम्प्लीट झाली इथे, तर 1981 असिस्टंट एडिटर सहायक संपादक नावाची एक जागा मराठी साहित्य विभागामध्ये निर्माण झाली. आणि त्यासाठी पहिल्यांदा ती स्टाफसाठी होती, सगळ्या महाराष्ट्रातून स्टाफमध्ये मी एकटा 35 इयर्स एजमध्ये बसत होतो आणि माझं आपसुक सिलेक्शन झालं त्यावेळेस. तर त्यावेळेस डॉक्टर महावीर सिंग नावाचे एक ओरिसातून एक स्टेशन डायरेक्टर आले. ते महावीर सिंग म्हणाले की बोले सिर्फ रीडिंग काफी नहीं है, इसमें जरा कुछ मोड करो. मैंने प्रयोग किए है ओडिशा रेडिओ में, कटक रेडिओ में. तर कसे म्हणले सर कसे के, तर त्याच्या अगोदर मुंबई केंद्रावरून अशा पुस्तकांचं नाट्यीकरण व्हायचं, पण इकडे कधी झालेलं नाही. पु ल देशपांडे करायचे त्यावेळेस. तर कोई भी येलो इसमें डायलॉग है तो ऐसे कादंबरी का तुम नाट्यीकरण करो, डायलॉग आप लिखो, स्क्रिप्ट लिखो और इंट्रोडक्टरी पार्ट अपने उनके लाइन में करो, म्हणजे ज्या बोली तसं, पण डायलॉग बोलीमध्ये आले पाहिजे ते. तर मी भंडारवाडी नावाची कादंबरी बाजीराव पाटलाची पहिल्यांदा मीच लिहायली आणि बाजीराव खूप खुश होऊन गेले. ते बरी तो एक प्रसंग, तिथून आमची सुरुवात झाली.
0: मग उद्धव ते सुरू राहिलं,
1: मग उद्धव शेळकेंची धक कादंबरी गेली. आता मी धक कादंबरी माझ्या बरोबर आणलेली आहे, पण त्याच्यावर उद्धव शेळकेंची सही आहे, मी ते जपून ठेवलेली आहे. ते घरी थांबले आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी चेक घ्यायला आले, ते म्हणाले बबनराव माझी धक कादंबरी जेवढी साहित्यामध्ये गाजली त्याच्यापेक्षा 4 पटीनी ती आकाशवाणी प्रसारित केल्यामुळे मी अजरामर झालेलो आहे, मी एकच कादंबरी लिहिली असती तरी धन्य झालो असतो. तर असे अभिप्राय माझ्याकडे खूप आहे. 15-16 कादंबऱ्या केल्या. पुरुषोत्तम बोरकरांची मेड इन इंडिया ही कादंबरी आम्ही ग्रामीण भागातून केली होती, कारण आम्ही ते वाचायला लिहिली आमच्या प्रमुखांना विभाग क्रमांक, ते म्हणाले अहो अश्लील शब्द आहे. अहो म्हटलं खेड्यातली कादंबरी आहे, ग्रामीण कादंबरी आहे, त्याच्यामध्ये अश्लीलता कशी आहे, खेडेगावात म्हटलं सहज शब्द वापरतात. बोरकर त्या बाबतीत विनोद आणि हे करण्यामध्ये पटायत होते. मग ती कादंबरी राम घोडे इन्चार्ज होते फार्म अँड होमचे, त्यांना दिली आणि सगळं काय म्हणतात नाट्यीकरण मीच लिहायचो. आणि त्याच्यातली प्रमुख भूमिका जी होती सरपंच पंजाब म्हणून, ती मी करायचो. ती कादंबरी ऐकून जवळजवळ 30 भाग झाले होते. ती कादंबरी ऐकून एक देशपांडे नावाचे प्रोफेसर होते अकोल्याला, ती कादंबरी ऐकून ऐकून त्यांनी एकपात्री प्रयोग सुरू केले होते. आणि एकदा केव्हा तरी भेटलो आम्ही, तर ते म्हणाले सर मला नमस्कार करू द्या. म्हटलं काय झालं, अहो तुमचं ऐकून म्हणा पोट भरताय म्हणे, चांगले प्रयोग होतात.
0: म्हणजे हा प्रवास असा सुरू राहिला असं म्हणावं लागेल. हा प्रवास सुरू असताना अनेक अनेक चढ उतार आले असतील, म्हणजे

0: काही अनुभव आले असतील, काही कडू वाईट काही चांगले, तर असा एखादा संस्मरणीय प्रसंग कुठला जो आमच्या श्रोत्यांना आपण सांगावी?
1: नुकतंच आता आशा भोसलेंचं निधन झालं. तर एकदा 1983 झाले अमरावती विद्यापीठ, तेव्हा अमरावतीला गेलो आम्ही आणि आशा भोसलेंना डॉक्टरेट नावाची पदवी दिली विद्यापीठाने ठरवलं. त्यावेळेस अर्थातच मी साहित्य विभागात असल्यामुळे माझ्याबरोबर रामावत होते, दूरदर्शनचे डायरेक्टर रिटायर झालेले, आम्ही गेलो, मी येतो म्हणे बघायला. तर आम्ही आदल्या दिवशी पोहोचलो आमच्या रेस्ट हाऊसमध्ये, त्यांच्या बाजूच्याच रूममध्ये हे होतं, वास्तव्य होतं. पण म्हटलं आणि विठ्ठल वाघ आमच्यासोबत होते, म्हटलं विठ्ठल वाघ आपल्याला म्हटलं आशा त्यांची मुलाखत रेडिओसाठी घ्यायची आहे, तर ते कार्यक्रम झाल्यानंतर घेऊ का अगोदर घेऊ, म्हटलं अगोदर घेऊ कार्यक्रमानंतर काही मिळणार नाही आपल्याला वेळ. तर आम्ही खूप प्रयत्न केला, मग ते अंबाव्याच्या दर्शनाला गेल्या, तिथून पडल्या, पायाला लागलं, तोही दिवस गेला. दुसऱ्या दिवशी 9:30 वाजतापासून कन्व्हर्सेशन सुरू झालं, त्याच्यात त्यांचं भाषण झालं वगैरे वगैरे, ते रेकॉर्ड केलं आम्ही भाषण वगैरे सगळं केलं, पण मुलाखत राहिली आमची. पण जे 12 वाजता संपलं भाषण, कन्व्हर्सेशन संपलं आणि 1 वाजता जेवण होतं, 1 तास आम्हाला वेळ होती. तर विदर्भ महाविद्यालय आता जी जुनी बिल्डिंग आहे तिथे विद्यापीठाचं कार्यालय होतं, आता विद्यापीठ वेगळ्या ठिकाणी, त्यावेळेस आम्ही तिथे पोहोचलो. तिथे डॉक्टर काणे नावाचे प्राचार्य होते, ते म्हणे अरे आशा ताई इथे आल्या, ते म्हणे हो का म्हणे, म्हटलं आम्हाला मुलाखत घ्यायची. मग परत विठ्ठल वाघांनी गळ घातली, अरे हो मी हो हो म्हणून म्हणे हे केलं, कुठं आहेत ते लोक? तर आमच्या अँटी चेंबरमध्ये बसलो आम्ही, 20 मिनिटं त्यांची मुलाखत घेतली. ती मुलाखत मग नाट्यसंगीत, रेडिओचं महत्त्व, ते म्हणाले म्हटलं रेडिओ तुम्ही ऐकता का? ऐकता काय म्हणाले, रेडिओने आम्हाला मोठं केलेलं आहे एक गोष्ट. दुसरी गोष्ट, सकाळी 7 वाजतापासून मी किचनमध्ये असते, माझा रेडिओ इकडे सुरू असते, मी जिथं जाईन तिथे रेडिओ असतो माझा आणि मी ऐकतो, दुसऱ्यांचे ऐकतो आणि माझंही ऐकतो, त्यावेळेस फरक जाणवतो. तर त्यावेळेस ते म्हणाले हां, आणि हे सगळं झाल्यानंतर मग जेवायसाठी आम्हाला सगळ्यांना बोलवलं, तर त्या स्टेजवर वेगळी VIP पंगत बसली होती, त्या फोनवरून मायक्रोफोनवरून बोलल्या, ते रेडिओचे लोक दोघं जण कुठं आहेत म्हणाले, हां त्यांना बोलवा म्हणे इथे आजूबाजूला बसले पाहिजे ते, म्हणजे त्यांच्याबरोबर आम्हाला जेवायला बसायला मिळालं. ती मुलाखत आम्ही ब्रॉडकास्ट केली 3-4 दिवशी आणि ती लोकमतच्या संपादकांनी ऐकली. ते माझ्या घरी आले, कमलाकर धारप आमच्या शेजारीच होते, ते म्हणाले बबनराव ते कालची जी मुलाखत आम्हाला लिहून द्या तुम्ही. मग लिहून देऊन त्यांनी लोकमतच्या साहित्य जत्रेमध्ये ती प्रकाशित केली. तो लेख माझ्याकडे अजूनही आहे, माझ्या मुलाखतीचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये घेणार आहे. तर आकाशवाणीचं महत्व त्या एक निमित्त आहे. इथे आमच्याकडे ग्रेस यायचे, पिरियड त्यांचा ऑफ असला की ते आमच्याकडे यायचे, तर सगळे कलाकार कविता अरे ग्रेस तुमच्याकडे रोज येता का? काही सर नमस्कार, तुमचं काही रेकॉर्डिंग आहे का? मी रेकॉर्डिंगसाठी येतो का? इथे मी माझ्या मित्रांना भेटायला येतो, गप्पा मारतो, चहा घेतो, निघून जातो.
0: म्हणजे असं म्हणता येईल की आपण आकाशवाणीत आला तेव्हा आकाशवाणीचं एक गोल्डन पिरियड आपण बघितलेला आहे,
1: सुवर्ण
0: युग सुरू होता आकाशवाणीचं. आणि आपण जेव्हा रिटायर झाला तेव्हा मात्र इतर प्रसार माध्यमं आलेली होती, म्हणजे दूरदर्शन असेल, टीव्ही असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी.
1: 1995 नंतर टीव्ही सर्वत्र पसरला.
0: हा, तर या संबंधी आपण काय व्यक्त व्हाल, काय सांगाल?
1: तर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तुम्ही आवाजाच्या माध्यमातूनच फक्त पोहोचू शकता, एवढंच तुम्ही करू शकता. त्यामुळे आकाशवाणी हे सशक्त माध्यम आहे आणि कठीण माध्यम आहे. आणि जसजसे टेक्नॉलॉजी वाढते तुमचे माध्यमंसुद्धा त्याप्रमाणे वागायला लागतात. अगोदर प्रिंट मीडिया होता, आता प्रिंट मीडियाचं काय झालं, त्यांनी टेलिव्हिजन चॅनल सुरू केले, त्यांनी ऑडिओ सगळे चॅनल सुरू केलेले आहे, त्याप्रमाणे बदलावं लागतं. मार्केटिंगमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात.
0: सर, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे सर ते शेवटी आमचे जे श्रोता कार्यक्रम ऐकत आहेत किंवा इतर ब्रॉडकास्टर सुद्धा जे आहेत, आत्ताचं युग हे डिजिटल युग आहे असं म्हणायला हरकत नाही, तर प्रत्येक कार्यक्रमाचं प्रसारणाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे, तर या सर्व गोष्टी संदर्भात आमच्या सर्व श्रोत्यांना जे पण कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल?
1: कार्यक्रमाचे स्वरूप अशा प्रकारचं होतं, सुरुवातीला लाईव्ह ब्रॉडकास्ट व्हायचे, रेकॉर्डिंगची सोय नव्हती, म्हणजे बातम्या लाईव्ह, अजूनही बातम्या लाईव्हच असतात, म्हणजे हे रेडिओचं वैशिष्ट्य आहे, सगळे कार्यक्रम लाईव्ह व्हायचे, तेव्हा लाईव्ह प्रोग्राम राहायचे आणि निभवून घ्यायचो आम्ही. असं गप्प नाही बसत, माझ्याकडे स्क्रिप्ट नाही आहे, आता वाचू कसं? उत्स्फूर्त लोक बोलायचे आणि ते खंडूजी नावाचं एक पात्र होतं आमच्याकडे शेतकऱ्यांचं, वसंत वैद्य होते, यांना बघण्यासाठी लोक आकाशवाणीच्या दारामध्ये लाईन लागायची आणि मग त्यांना सहज

0: सांगतो हे खंडूजी, लोक पाया लागायचे त्यांच्या, अरे काय रे बाबा मला कशाला पाय, मी काय देव आहे का? म्हणजे तुमचं आडनाव देव आहे म्हणून तुम्ही देव आहे इकडे लोकांसाठी, अशा गमती तुमची पाहिजे. एक स्टेशन डायरेक्टर होते आमचे, असिस्टंट स्टेशन डायरेक्टर, ते रत्नागिरीहून आले, त्यांना बाहेरचे लोक आले की त्यांना फार स्फूर्ती वाटते, अरे काय तुम्ही कुठून आला काय, त्याला तुम्हाला स्टुडिओ दाखवतो. ते म्हणाले नाही आम्हाला अमुक अमुक अनाउन्सरशी भेटायचं आहे, आम्हाला ते खंडूजी, अरे मी स्टेशन डायरेक्टर, आम्हाला त्याचं काही करायचं नाही म्हणाले, आम्हाला ते अनाउन्सर आम्ही रोज ऐकतो त्यांचा. तर अशा गमती जमती व्हायच्या ते. आणि हे सगळं झाल्यावर 94 मी रत्नागिरीला बदलून गेलो, तर आमचे भाऊसाहेब कोलते म्हणाले, मी जात नव्हतो, अरे जा सरकारी खर्चानं कोकण पाहू नये, हा एकच वाक्य कानात घेतलं आणि मी कोकण पाहून पूर्ण कोकण पाहिलं. शनिवार रविवारी मी ओबी करायचो आणि कोकणामधून जाऊन यायचो. त्यानंतर माझी परभणीला बदली झाली आणि ते मला पहिल्यांदा तर म्हटलं वृक्ष, तुम्हाला सांगितलं लोकांना तिथल्या पोलीस स्टेशन माहिती होतं, मग रेडिओ स्टेशन माहीत नव्हतं, एवढा दुष्काळ होता श्रोत्यांचा. तुम्ही तिथे सुकाळ करून ठेवलं 3-4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि तिथे लावणी नावाचा प्रकार होता, तमाशे व्हायचे, त्याचे महोत्सव व्हायचे, ते मी कव्हर करायला जायचो. आमचा डायरेक्टर म्हणाले, अरे काय करणार आपण ब्रॉडकास्ट कर म्हणलं कर सकते. सगळा खजिना मी रेकॉर्डिंग करून आणला, ते नाचणाऱ्यांचे तोड्यांचे ते सगळे आवाज, ढोलकी हे ते सगळे वाद्यांचे आवाज. आणि मग लावण्यवती लावणी नावाची एक सिरीज केली मी तिथून 13 भागामध्ये. लावणी म्हणजे काय इथून सुरुवात करून शेवटपर्यंत. आणि दुसरे एक महाराष्ट्राचे लोकसंचित नावाचा एक कार्यक्रम केला, म्हणजे भजन भारूड लोक लगित वगैरे वगैरे सगळा महाराष्ट्र मी पिंजून काढला. खूप ठिकाणी फिरलो मी आणि रेकॉर्डिंग करायला ते 26 भागामध्ये तो हे केला. अजूनही ते मुंबई आकाशवाणी केंद्र बऱ्याचदा प्रसारित करते, ते सगळ्या महाराष्ट्रभर ऐकायला जातो. त्यामुळे नाव झालं, नाव झालं, गाव झालं ज्याला म्हणतात. आणि जी खरी ओळख मिळाली ती आकाशवाणीने दिली. अजूनही बाहेर कुठं भेटले माझ्या वयाचे लोक किंवा अगोदर, अरे वा वा तुम्हीच का ते वगैरे, कारण चेहरा ओळखीचा नव्हता.
1: म्हणजे थोडक्यातच असं म्हणावं लागेल, एक ब्रॉडकास्टर म्हणून प्रत्येकानं वैविध्य बाळगावं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करावं.
0: नाही का एक गोष्ट सांगतो आणि संपवतो. 4 पद्मश्री लोक माझे कलाकार होते तिथले बोलवणारे. एक तुम्हाला सांगितलं, एक नामदेव कांबळे नावाचे कवी होते, त्यांना वाशिमवरून बोलवायचं. त्यांना साहित्य अकादमी राघव वेळ या कादंबरीसाठी मिळाली आणि त्याला पद्मश्री पण नंतर मिळाली. त्यानंतर परशुराम खुणे, डॉक्टर परशुराम झाडीपट्टीतले कलावंत, ते असेच बसले होते 2 महिन्यात आणि AC बंद पडला. ते म्हणे कसं सर, म्हणजे आता कसं नाही, म्हटलं आपण खेड्यापाड्यातले माणसं म्हणून AC ते रेकॉर्डिंग करू. ते मला सांगायला आले की मला हा प्रश्न विचारा. म्हटलं काय प्रश्न विचारा? मला झाडीपट्टीतला दादा कोंडके म्हणतात असा तुम्ही प्रश्न विचारा म्हणे. बरोबर, मला ते माहिती आहे, म्हटलं मी विचारणार आहे प्रश्न. मग रेकॉर्डिंग, त्याला पद्मश्री मिळाली. त्यानंतर वझरच्या आश्रमात, गाडगे बाबा आश्रम आहे त्या आश्रमातले बाबा पापळकर, शंकर बाबा पापळकर, त्यांना सुद्धा हे मिळाली, पद्मश्री मिळाली. असे 3-4 लोक पद्मश्री मिळवणारे मी केलेले आहे. जेव्हा केव्हा भेट होते, फोनवरून भेट होते, ते जुने दिवस त्यांना आठवतात.
1: असंख्य आठवणी आपण आकाशवाणीच्या जोपासल्या आहे असं म्हणावं लागेल. सर आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आकाशवाणी आणि आपल्या ऋणानुबंधातील अनेक प्रसंग, अनेक स्मृतींना उजाळा दिला असं मी म्हणेल. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार. आम्हाला बोलवलं, आठवण केली, त्याबद्दल धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण AIRचे 90 वर्ष पूर्ती निमित्त आकाशवाणी नागपूरचे सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी बबन नाखले यांची वैदेही चवरे हिने घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत.
4: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

एकत्रित काम करून शहराला स्वच्छ बनवू. नागपूरच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे यांचे स्वयंसेवी संस्थांना आवाहन. नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून पर्यावरण दिनापासून ते 21 जून योग दिनापर्यंत पर्यावरण आणि स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून या दरम्यान नागरिक, पदाधिकारी, विविध स्वयंसेवी संस्था यांच्या

0: सहकार्यातून स्वच्छतेची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या अभियानात स्वयंसेवी संस्थांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला आहे. शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी बैठकीत डॉ पंजाबराव कृषी स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असलेल्या महापौर श्रीमती ठाकरे यांनी स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे 5 जून रोजी वृक्षारोपण, 6 जून रोजी तलावाची सफाई, 7 जून रोजी सायकल रॅली, 8 जून रोजी उद्यानाची स्वच्छता, 9 जून रोजी मैदानाची स्वच्छता, 10 जून रोजी धार्मिक स्थळांची स्वच्छता, 11 जून रोजी बाजार आणि वाणिज्य मॉल मंडी यांची स्वच्छता, 12 जून रोजी घाटांची स्वच्छता, 13 जून रोजी वाहनतळांची स्वच्छता, 14 जून रोजी ई वेस्ट गोळा करण्याची विशेष मोहीम, 15 जून रोजी रुग्णालयांची स्वच्छता, 16 जून रोजी सोसायटी, मोहल्ला, रहिवासी या क्षेत्रांची स्वच्छता, 17 जून रोजी हेरिटेज प्लेस, टुरिझम प्लेस स्वच्छता, 18 जून रोजी वस्त्यांची स्वच्छता, 19 जून रोजी BWG वर्कशॉप, चित्रकला स्पर्धा, सौंदर्यीकरणाची कामे, 20 जून रोजी योगा केंद्राची स्वच्छता, चित्रकला स्पर्धा, सौंदर्यीकरण कामे आणि 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष स्वच्छता मोहिमेत भाग घेतलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत स्थायी समिती सभापती श्रीमती शिवणी दाणी यांनी याबाबत माहिती दिली. महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी महानगरपालिकेतर्फे 5 जून ते 21 जून या पंधरवड्यात विशेष जनजागृती अभियानाच्या माध्यमातून नागपूर शहराला स्वच्छतेच्या रॅकमध्ये वर आणण्याकरिता आणि नागपूर शहर स्वच्छ राखण्यासाठी, पर्यावरणदृष्ट्या शहराला अधिक चांगले करण्यासाठी, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मोठी मदत होणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी असे आवाहन महापौरांनी केले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ऐकतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचं प्रसारण. 9:05 आणि 10 सेकंद झालेली आहेत. श्रोते हो, आता ऐकवीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला कमळी चित्रपटासाठी कविता निकम यांच्या आवाजात राजेश बांगुडे यांचं गीत ऐकत आहोत.

0: कमळी चित्रपटासाठी कविता निकम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात अशोक नायगावकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात घेतो एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

शोते हो व्यावसायिक विश्रांतीनंतर पुन्हा वळूया मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाकडे आणि ऐकूया कार्यक्रमातलं पुढलं गीत. राम राम गंगाराम या चित्रपटातलं स्वर आहे उषा मंगेशकर यांचा. दादा कोंडके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे राम लक्ष्मण यांनी.

राम राम गंगा राम या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या आवाजात दादा कोंडके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. यानंतर ऐकवित आहोत करायला गेलो एक या चित्रपटासाठी वैशाली सामंत आणि सुदेश भोसले यांच्या युगलस्वरात मनवेल गायकवाड यांचं गीत. संगीत आहे श्रीरंग आरास यांचं.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे,
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटासाठी सुभेद भावे आणि आदर्श शिंदे यांच्या आवाजात पंकज पडघन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं क्षितिज यांचं. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत ही अनोखी गाठ या चित्रपटासाठी हितेश मोडक आणि सलमान अली यांच्या आवाजात वैभव जोशी यांचं गीत. संगीत आहे हितेश मोडक यांचं.

0: ही अनोखी गाठ या चित्रपटासाठी हितेश मोडक आणि सहकाऱ्यांच्या आवाजात वैभव जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हितेश मोडक यांचंच. याबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोतेहो 9:03 झालेली आहेत. स्वरांजली हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहे आशुतोष कुळकर्णी. गायक स्वर आहे सावनी रवींद्र आणि धनंजय पवार यांचा. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभू मिराशी यांचं आहे. आणि सादरकर्ते आहेत गौरव शिंपी. ही निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. ऐकूया कार्यक्रम स्वरांजली.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
2: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे, पावसाचा प्रत्येक थे

थेंब अमृतासमानच नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: स्वरांजली हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.
1: मी चंद्रमणी बेसेकर, सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओची 90 वर्षे या अंतर्गत सर्व रेडिओ श्रोत्यांना आणि संपूर्ण आकाशवाणीला शुभेच्छा देऊ इच्छितो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याला अनुसरून रेडिओने समाजातील प्रत्येक वर्गाला माहिती, शिक्षा आणि मनोरंजन देण्याचं कार्य अविरत आजही सुरू आहे. जेव्हा देशात कुठलीही मनोरंजनाची साधनं नव्हती तेव्हा रेडिओनं या भारतातल्या लोकांसाठी लोकसेवा प्रसारणाचं कार्य केलं आहे. सध्याच्या डिजिटल युगात अनेक मनोरंजनाची साधनं उपलब्ध असताना आकाशवाणीनं आपली महत्ता आजही टिकवून ठेवली आहे. साहित्य, मनोरंजन, युवा, महिला, बाल, ज्येष्ठ नागरिक आणि क्रीडा क्षेत्रात आकाशवाणीचं योगदान कधी विसरता येणार नाही. रेडिओवरची क्रिकेट कमेंट्री ऐकताना प्रत्येक बॉलमध्ये असलेली रोमांचकता आणि थरार हा अस्मरणीय आहे. या ऑल इंडिया रेडिओची 90 वर्षपूर्ती अंतर्गत मला हेच सांगायचं वाटतं की या सर्व वर्गांनी रेडिओची जुळून आपल्या देशाच्या या सर्व जुन्या प्रसारणाला अधिक समृद्ध बनवावं. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
2: मी मनोहर पवनीकर.

सेवानिवृत्त सहाय्यक निदेशक कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आज ऑल इंडिया रेडिओच्या 90 वर्षाच्या निमित्तानं सर्व श्रोत्यांना आणि कार्यक्रम निर्मात्यांना माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. मित्रांनो, मी आकाशवाणीत 35 वर्ष 2 महिने 1 दिवस एवढी सेवा केली आणि या दरम्यान वेगवेगळे अनुभव आलेत. वेगवेगळ्या अनुभवांमध्ये श्रोत्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न आम्ही केला. लोकप्रसारक हे महत्वाचं माध्यम रेडिओ आहे, कारण जोपर्यंत पुरुष आणि स्त्री यांचा विवाह होऊन कौटुंबिक जीवनपद्धती अस्तित्वात आहे तोपर्यंत रेडिओ राहणार आहे. तर रेडिओचं हे वैशिष्ट्य आहे की रेडिओ हा कधीही कुठेही कसाही तुम्हाला ऐकता येतो आणि रेडिओवरून प्रसारित होणारे जे कार्यक्रम आहेत त्यासाठी याचं बंधन नाही की विशिष्ट वर्गातील विशिष्ट वयातीलच व्यक्ती कार्यक्रम ऐकू शकतात, हे बंधन नाही. आईच्या पोटात गर्भात वाढत असलेल्या बालकापासून ते मृत्यूशय्येवर पडलेल्या वृद्धापर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकले जाऊ शकतात आणि त्यात कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण जे बिभत्स रूप म्हणतो ते रेडिओच्या कार्यक्रमात बिभत्स रूप येऊ शकत नाही, आलेलं नाही, येणार नाही हा माझा विश्वास आहे. कारण रेडिओनी सदैव बहुजन हिताय बहुजन सुखाय ही संकल्पना साकार करण्यासाठी लोकसेवेचं व्रत धारण केलेलं आहे आणि ते कायम राहील. आणि येणारी जी पिढी आहे ती सुद्धा जे प्रसारण करते आहेत माझे सहकारी ते सुद्धा या गोष्टीचं भान ठेवतील की श्रोत्यांसाठी होणारा हा जो कार्यक्रम आहे हा सर्व गटातील सर्व वर्गातील सर्व विषयांवर होऊ शकतो हे सिद्ध करून देतील. पुन्हा एक वार शुभेच्छा, धन्यवाद.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात संदेश पोपटकर यांचं तबलावादन. त्यांनी तबल्यावर वाजवलेला ताल झपताल आपण ऐकलात. हार्मोनियमवर साथ केली होती जयकुमार जयपूरवाले यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून बोलत आहोत. 10:15 झालेली आहेत. वृंद गानपाठ आज या कार्यक्रमांतर्गत ऐकूया. कन्नड भाषापाठ, गीत आहे बी आर गीता यांचं.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो 10:35 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत दृष्टिक्षेप. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एनडीए सरकारची गरीब कल्याणची 12 वर्षे या विषयावर विकास वैद्य ज्येष्ठ पत्रकार यांची आभाराणी पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. ऐकू या कार्यक्रम दृष्टिक्षेप.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी आभाराणी पटवर्धन आपणा सर्वांचं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनं सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर आधारित 12 वर्ष पूर्ण केली आहेत. या कालावधीत केंद्र सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत, पीएम आवास योजना, जनधन योजना यांसारख्या महत्वाकांक्षी योजनांद्वारे देशातील कोट्यवधी गरिबांच्या जीवनात महत्वपूर्ण आणि सकारात्मक बदल घडवून आणला आहे. केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील गरीब कल्याणविषयी प्रमुख कार्य आणि योजनांचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यांना. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: आपलं आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: सर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची गरीब कल्याणची 12 वर्ष आज पूर्ण झाली आहेत. या गरीब कल्याणाचा मुख्य उद्देश काय आहे?
1: याचा मुख्य उद्देश म्हणजे एक तर समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल, वंचित आणि गरजू घटकांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. आता गरीब कल्याणच्या संकल्पनेअंतर्गत काय झालं की सरकारने काही विशिष्ट बाबींवर भर दिला आहे. याच्यामध्ये एक बाब आहे जसं आपण अन्न वस्त्र निवारा म्हणतो, त्याच्यामध्ये मूलभूत गरजा जसं आता घर आहे, वीज आहे, स्वच्छ पिण्याचे पाणी आहे, शौचालय आहे, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आहे. आता घराचं जसं आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान आवास योजना. दुसरं एक आहे की आर्थिक सक्षमीकरण जे आहे, आता जनधन खाती आहे, मुद्रा कर्ज आहे, स्वयंरोजगार किंवा वित्तीय समावेशन जे असतं त्याच्या माध्यमातून गरिबांना आर्थिक दृष्ट्या कसं सक्षम बनवता येईल हा या आर्थिक सक्षमीकरणामध्ये येतो.
0: बरोबर आहे.
1: अन्न सुरक्षा ज्याच्यामध्ये मोफत किंवा अनुदानित धान्य योजना ज्या असतात त्याच्यामध्ये गरीब कुटुंबांना अन्नाची हमी दिली जाते. आणि एक सर्वात महत्वाचा भाग आहे आरोग्य संरक्षण. आयुष्मान भारत सारखी योजना जी आहे त्याच्या माध्यमातून गरिबांना आरोग्य विमा आणि उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तिसरं आहे महिला आणि ग्रामीण विकास. आता महिलांचं सक्षमीकरण, ग्रामीण पायाभूत

0: सुविधा, शेतकरी कल्याणावर विशेष भर देणे यासारख्या योजनांचा त्याच्यामध्ये भर होतो. आणि तिसरं जे महत्वाचं आहे की पहिले काय व्हायचं की सरकारी मदत ही लाभार्थ्यांना थेट मिळत नव्हती. तर या मोदी सरकारच्या काळामध्ये सरकारची मदत जी आहे ती थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचवून त्याच्यामुळे भ्रष्टाचार आणि त्याच्यातली गळती जी आहे ती पूर्णपणेच ती कमी झालेली आहे.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यामध्ये कसं आहे की सरकारच्या मते गरीब कल्याणचा मुळातच व्यापक उद्देश हा अंत्योदय आहे, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचवणे.
1: अगदी खरंय सर. गेल्या काही वर्षांमध्ये राबवण्यात आलेल्या सामाजिक आर्थिक कल्याणकारी योजनांमुळे भारतात बहुआयामी दारिद्र्यात लक्षणीयरित्या घट झालेली आपल्याला दिसते. म्हणजे सुमारे 24,82,00,000 अधिक भारतीय या बहुआयामी गरिबीतून बाहेर पडले आहेत. पण मुळात हा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे नेमकं काय?
0: म्हणजे केवळ उत्पन्न किंवा पैशांच्या कमतरतेवर आधारित दारिद्र्य नव्हे तर व्यक्ती किंवा कुटुंबाला जीवनाच्या अनेक मूलभूत गरजांपासून वंचित राहावे लागणे होय, याला ते बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या कुटुंबाकडे काही प्रमाणात उत्पन्न असले तरी जर त्यांना चांगले शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छ पाणी, वीज, शौचालय किंवा योग्य निवारा उपलब्ध नसेल तर ते बहुआयामी दारिद्र्यग्रस्त मानले जाऊ. शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाची कमी वर्षे, आपल्याला माहित असेल की पूर्वी ड्रॉपआउट रेट खूप मोठ्या प्रमाणात होता. मग आरटीआय ऍक्टचा खूप प्रभावीपणे आपण अंमलबजावणी केली, मुलांचे शिक्षण अपूर्ण राहायचं, दर्जेदार शिक्षणाचा अभाव होता.
1: बरोबर आहे सर. आणि याच्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020 सालचं आहे ते महत्वाची भूमिका बजावते शिक्षण क्षेत्रासाठी.
0: यस यस. त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आलेली आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह यांच्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या आधारे या घटकांचे मूल्यांकन केले जाते.
1: सर, या दृष्टीने गरीब कल्याण आणि मूलभूत गरजा दृष्टीसमोर ठेवून नेमकी कोणकोणती कार्य करण्यात आलेली आहेत आपल्या इथे?
0: अन्न सुरक्षा आहे, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, त्याच्या अंतर्गत कोट्यवधी लाभार्थ्यांना मोफत धान्य वितरण. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो आहे त्याच्यामध्ये स्वस्त दरात त्यांनी धान्य उपलब्ध करून दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये पोषण अभियान आणि अंगणवाडी सेवांद्वारे माता व बालकांच्या पोषणावर भर, म्हणजे मुलांना कशा प्रकारचा आहार आपण दिला तर त्यांची एकूण शारीरिक वाढ उत्तम प्रकारे होईल. दुसरं त्याच्यामध्ये जसं निवारा मी मगाई सांगितलं, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण भागात कच्ची जी घरं होते त्या भागामध्ये त्यांचं पक्क्या घरांमध्ये रुपांतर केलेलं आहे. आणि आरोग्यामध्ये जसं आयुष्यमान तर मी सांगितलं, तर त्याच्यासोबतच देशभरामध्ये आरोग्य आणि वेलनेस केंद्रांची स्थापना, मग जल औषधी मध्ये खूप स्वस्त दरामध्ये लोकांना औषधं उपलब्ध होतात. मिशन इंद्रधनुष्य आणि इतर लसीकरण मोहीम जी आहे त्याच्यामध्ये माता मृत्यू किंवा बाल मृत्यू दर याच्यामध्ये विलक्षण सुधारणा झालेली आहे. आणि चौथं जे एक आहे की वित्तीय समावेश. आता प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे सर्वसामान्यांसाठी बँक खाती उघडणे, मग डीबीटी सारखं जसं आहे, मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, किंवा डिजिटल पेमेंट आणि युपीआयच्या प्रसारामुळे आर्थिक व्यवहारामध्ये एक सुलभता आलेली आहे,
1: पारदर्शकता ही आली.
0: हा, पारदर्शकता आली. बरोबर, करेक्ट. तर या उपक्रमांचा मुख्य उद्देश साधारणपणे गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना त्यांचं जीवनमन उंचावलेलं, म्हणजे ते जे म्हणतात की सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, म्हणजे त्यांना त्या सगळ्या माध्यमातून या लोकांना मुख्य प्रवाहात आणलेलं.
1: बरोबर सर. आज महिला केवळ योजनांच्या लाभार्थी राहिलेल्या नाही आहेत तर त्या विकसित भारताच्या वाटचालीचं नेतृत्व देखील करत आहेत. या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारतर्फे कोणती पावलं उचलण्यात आली आहेत?
0: महिला सक्षमीकरणाला केंद्रस्थानी ठेवलं केंद्र सरकारने. आपल्या इथे जो भाग होता साधारणपणे मेल डॉमिनेटेड सोसायटी, त्याच्यामुळे महिलांचं जे आरोग्य आहे त्याच्याकडे कधीच लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे त्यांचं आरोग्य, त्यांची स्वच्छता, त्यांचं शिक्षण, कौशल्य विकास, त्याच्याशिवाय आर्थिक स्वावलंबन आणि उद्योजकता या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवले गेले की त्याच्यामध्ये त्या महिलांना सहभागी होता आलं. त्यामुळे महिला केवळ त्या योजनांच्या लाभार्थी न राहता विकास प्रक्रियेतील त्या सक्रिय भागीदार बनलेल्या. आता आरोग्य आणि स्वच्छतामध्ये आपण प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे, किंवा गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी गॅस जोडणी आहे, धुराच्या तुलींपासून मुक्तता मिळाल्याने महिलांच्या आरोग्याचे संरक्षण झाले, मग

0: स्वयंपाकासाठी लागणारा वेळ आणि श्रम ते देखील कमी झाले.
1: बरोबर.
0: मग स्वच्छ भारत अभियान आलं, देशभरात घरगुती शौचालयांची उभारणी झाली. म्हणजे ती एक फार मोठी समस्या होती ग्रामीण भागात. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आरोग्यात सुधारणा. जल जीवन मिशन असेल, ग्रामीण घरांना नळाद्वारे पिण्याचे पाणी, त्यांना किलो किलोमीटरवर दूर जावं लागायचं.
1: खरंच.
0: मग त्याच्यासाठी तो त्यांचा वेळ आणि श्रम सगळं कमी झालेलं आहे.
1: बरोबर.
0: मग त्यांना जसं आधुनिक शिक्षणाला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जसं तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला एनईपीचा, ते एनईपीमध्ये मुलींच्या शिक्षणावर खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स या सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांच्या सहभागाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले.
1: बरोबर. आणि याच्यामध्ये प्रवेशाचं प्रमाण देखील बऱ्यापैकी वाढलेलं आहे महिलांचं.
0: हो, प्रवेशाचंही प्रमाण वाढलेलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल, महिला उद्योजकांना हमी विरहित कर्ज सुविधा, किंवा जसं तुमचं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे मग त्याच्यासाठी त्यांना आर्थिक मदत देण्याची पण तरतूद करण्यात आलेली आहे. स्वयं सहाय्यता गट त्याचं बळकटीकरण त्यांनी केलेलं आहे. मग एक ती लखपती दीदी सारखी योजना त्यांनी आणून महिलांना त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न आपलं वाढवता येईल का, म्हणजे जे एक सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस. आणि आपण तर बघतो की जसं 33% आरक्षणानंतर राजकीय, सामाजिक, नारी शक्ती वंदन अधिनियम जे आहे ते लोकसभा आणि विधानसभांमध्ये त्यांनी मंजूर करून घेतलं. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की गेल्या 12 वर्षात राबविण्यात आलेल्या योजना आणि उपक्रमांमुळे महिलांचं आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सक्षमीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे.
1: अगदी खरंय सर. जसं महिलांना केंद्रस्थानी मानलं त्याचप्रमाणे शेतकरी कल्याणाला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण बदल झाले आहेत. तर शेतकरी कल्याण आणि कृषी विकासाच्या अनुषंगानं कोणत्या योजना राबवण्यात आल्या आहेत?
0: त्याच्यामध्ये पहा की पंतप्रधानांनी म्हटलं होतं की बा देवानंतर शेतकरी, म्हणजे इतकं शेतकऱ्याचं महत्व, इतक्या वर्षांमध्ये शेतकरी अक्षरशः नाडला गेला. त्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात योजना या शेतकऱ्यांसाठी देखील वेगळ्या पद्धतीने राबवल्या आहेत. तर त्याचा थेट आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळावा अशा पद्धतीची त्याचं असं एक प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असेल तर पात्र शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये दरवर्षी 10,000 रुपयाची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा होते. किंवा जसं शेतीसाठी आवश्यक खर्च जो असतो, मग कृषी पायाभूत सुविधा विकास असेल, मग वेगवेगळे गोदाम असतात, कोल्ड स्टोरेज असतं, प्रक्रिया केंद्र असते, पुरवठा साखळी जी असते पूर्ण ती विकसित करण्यासाठी आर्थिक सहाय्य असतं. कारण त्याच्यासाठी पुष्कळ ज्या घटना असतात त्या घटकांकडे याआधी त्या प्रमाणात लक्ष न दिलं गेलं. कृषी विमा संरक्षण ज्याला आपण म्हणतो, प्रधानमंत्री फसल विमा योजना ही जी आहे, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, गारपीट असेल यासारख्या संकटांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्याचं संरक्षण होतं. आणि त्याच्यामुळे त्यांच्या एकूण उत्पन्नात जी वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि जे एमएसपी असतं ज्याला आपण किमान आधारभूत किंमत जी म्हणतो त्याच्यातही सरकारने मोठ्या प्रमाणात वाढ केली. उत्पादन खर्च जो आहे त्याच्या किमान 1.5 पट त्यांनी दर देण्याचा प्रयत्न केलेला
1: आहे.
0: मग जसं आपण ऑर्गॅनिक आणि नॅचरल शेती जी म्हणतो त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन यांच्याकडनं मिळालं आहे. तर त्याच्यामुळे ते परंपरागत कृषी विकास योजना मग त्यांनी आणली की या सगळ्या अशा प्रकारच्या शेतीला कसं आपल्याला प्रोत्साहन देता येईल, किंवा मग कमी खर्चात शेती आणि मातीचं आरोग्य पण चांगलं राहील बा त्या कारणाने असं, किंवा मग इथेनॉल धोरण, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम त्यांनी आणला. आणि याशिवाय पीक बदलाला पण त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळे मग ऊस, मका किंवा इतर कृषी उत्पादनांपासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन, म्हणजे कृषीशी निगडीत इतर उद्योग हा पण त्यांनी त्याच्यामध्ये घेतला. आणि इतर महत्वाच्या उपक्रम जसं मृदा आरोग्य पत्रिका किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे, किंवा मग ई नामद्वारे राष्ट्रीय कृषी बाजारपेठ असेल, किसान क्रेडिट कार्ड असेल, अशा वेगवेगळ्या योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या.
1: म्हणजे अनेक अंगांनी शेतकरी आणि शेती विषयक विचार करून या योजना राबवण्यात आलेल्या आहेत. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मते देशातील गरीब, युवा, महिला आणि शेतकरी, म्हणजे पंतप्रधानांनी या चार जाती असं म्हटलंय, तर या चार जाती अर्थात घटक प्रबळ करणं हेच भारताला विकसित बनवण्याचं सूत्र आहे. एनडीए सरकारच्या गरीब कल्याण या सर्वसमावेशक कार्यामुळे सबका साथ सबका विकास साधत देशात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन कसं दिसून येत आहे आपल्याला?
0: नाही, याच्यामध्ये कसं आहे की ती गरीब आणि श्रीमंतामधली जी एक विषमता जी होती

0: त्याच्यामध्ये बऱ्याच अर्थाने ती दरी कमी करण्यामध्ये सरकारला यश मिळालेलं आहे. म्हणजे मागच्या 12 वर्षात सामाजिक आणि आर्थिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण ज्याला म्हणतो व्यापक परिवर्तन याच्यामध्ये घडून आलेलं आहे. आणि सरकारचा जो मुख्य उद्देश आहे की जसं मगाशी मी अंत्योदय सांगितलं की विकासाचा लाभ हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या योजनांमधून करण्यात आला. शौचालय, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छ इंधन यासारख्या सुविधा या लाखो कुटुंबांपर्यंत पोहोचल्या. आणि उज्ज्वला योजना असेल, जलजीवन मिशन असेल, स्वयंसहाय्यता गट असेल, त्याच्यामुळे महिलांचं मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण झालं. अनेक असे उपक्रम सरकारनी मागच्या वर्षांमध्ये राबवले ज्याच्यामध्ये त्यांनी समाजातील सगळ्या घटकांना त्यांचा समावेश करून घेतला. आणि सामाजिक जे समावेशन आहे त्याच्यामध्ये इतर सर्व वंचित घटक यांच्या सगळ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचतो की नाही म्हणजे याचं मॉनिटरिंग देखील त्यांनी केलं. त्याच्यामुळे काय झालं की एक टोटल आर्थिक परिवर्तन जे आहे त्याला असं आपण म्हणू शकतो की बा हा गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, आरोग्य, शिक्षण, वित्तीय समावेशन म्हणजे एक अभ्यासपूर्ण पद्धतीने या सरकारने या सगळ्या योजना तयार केल्या आणि त्या योजना त्या त्या घटकांपर्यंत त्यांनी अगदी व्यवस्थितपणे पोहोचवल्या आणि त्यांनी याचं मॉनिटरिंग देखील केलं. या सरकारनी, मोदी सरकारनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली.
1: निश्चितच सर, म्हणजे आपण असं नक्कीच म्हणू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची गरीब कल्याणाची 12 वर्ष ही यशस्वीपणे पूर्ण झालेली आहेत आणि त्यांची अशीच वाटचाल पुढे चालू राहणार आहे कारण लवकरच त्यांना विकसित भारत घडवायचा आहे. सर, आज तुम्ही आमच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आमच्या श्रोत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या या 12 वर्षातल्या गरीब कल्याणकारी कार्याविषयी अतिशय विस्तृत आणि नेमक्या शब्दात खूप सुंदर माहिती दिली त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
2: आत्ताच आपण ऐकलीत एनडीए सरकारची गरीब कल्याणाची 12 वर्षे या विषयावर विकास वैद्य ज्येष्ठ पत्रकार यांची आभाराणी पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. तत्पूर्वी हा संदेश.
3: शेतकरी बांधवांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मार्फत खरीप 2026 साठी दर्जेदार खात्रीशीर बियाणे उपलब्ध. सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, राळा, नागली, हळद आणि धान वाणांची बियाणेसाठी संपर्क साधा. बियाणे सनियंत्रण कक्ष 9309484574. तसंच भरघोस उत्पादनाकरिता जैविक उत्पादनं, द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य खते, उच्च प्रतीचे गांडूळ खत आणि वर्मी वॉश विविध पॅकिंगमध्ये विक्री केंद्रावर उपलब्ध. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800233-0724.
2: हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आहे का. गेल्या 24 तासात कमाल तापमान 41.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरी इतकं होतं. किमान तापमान 28.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 0.1 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. तसंच कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता रेल्वे गाड्यांसंबंधीची सूचना. 22846 हटिया पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस 10:55. 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00 नियोजित वेळीच धावत आहे. 20862 अहमदाबाद पुरी एक्सप्रेस 10:50 ही गाडी 10 मिनिटं उशिरा. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 ही गाडी 1:45 उशिरा धावत आहे. 12969 कोइमतूर जयपूर एक्सप्रेस 11:05. 12809 हावरा मेल 11:15 नियोजित वेळीज. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 नियोजित वेळीज धावत आहे. 12626 केरळ एक्सप्रेस 11:45 नियोजित वेळीज. 11404 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर

एक्सप्रेस दुपारी 12 वाजता नियोजित वेळी धावत आहे. 1:21:29 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 ही गाडी 2:29 उशिरा. 1:24:09 गोंडवाना एक्सप्रेस नियोजित वेळीच 12:35. 1:25:78 बागमती एक्सप्रेस 1:05. 1:26:22 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 नियोजित वेळीच. 1:08:09 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:05 नियोजित वेळीच. 1:08:30 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 1:15 नियोजित वेळीच. 1:08:79 लोकमान्य टिळक भुवनेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस 1:35 नियोजित वेळीच. 1:26:21 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45. 1:08:10 हावडा मुंबई मेल 1:55 ही गाडी 13 मिनिटं उशिरा धावत आहे. 2:08:05 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10 नियोजित वेळीच. 1:09:68 जयपूर चेन्नई एक्सप्रेस 2:10. 0:32:51 दानापूर बंगलुरू एक्सप्रेस 12:05 ही गाडी 2:18 उशिरा धावत आहे. 2:09:11 नागपूर वंदे भारत 2:35 नियोजित वेळीच नागपूर रेल्वे स्थानकावरून रवाना होईल. 1:08:43 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45 नियोजित वेळीच. 2:06:91 राजधानी एक्सप्रेस 2:55. 1:09:06 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 ही गाडी 1 तास उशिरा धावत आहे. 1:21:94 जबलपूर यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस 3:05 आणि 1:27:23 तेलंगणा एक्सप्रेस 3:20 नियोजित वेळीच धावत आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक आहे 1:39. रेल्वे गाड्यांसंबंधीची सूचना आपण ऐकलीत, आता हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची सूचना ऐका. वंदना सुरेश आंभोरे ही 51 वर्षांची महिला राहत्या घरून निघून गेली आहे. हिची उंची 4 फूट 8 इंच बांधा सडपातळ असून रंग काळा आहे. चेहऱ्याची ठेवण लांबट असून हिला मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळण्यासाठी पत्ता असा आहे, खुशबू पवन भारती, प्लॉट क्रमांक 2, पारडी भवानी मंदिराजवळ, नागपूर, किंवा कपिलनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. योगेश्वर लक्ष्मणराव निंभोरकर हे 52 वर्षांचे गृहस्थ 16 फेब्रुवारी 2026 पासून बेपत्ता झालेले आहेत. यांची उंची 5 फूट 7 इंच असून बांधा मजबूत आहे आणि यांच्या डाव्या हातापायाला जुन्या जखमेचे निशाण आहेत. यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास त्यांच्या पत्नीला कळवण्यासाठी पत्ता असा आहे, ज्योती योगेश्वर निंभोरकर, प्लॉट नंबर 390, चिटणीस नगर, नागपूर, किंवा नंदनवन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. करिश्मा फगलाल दमाहे ही 28 वर्षांची तरुणी राहत्या घरून निघून गेलेली आहे. घरून निघून जाताना हिच्यासोबत 1.5 वर्षांची मुलगी देखील आहे. या महिलेची उंची 5 फूट असून बांधा मध्यम आहे, रंग सावळा आहे, चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. हिला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे, गोपाल यादव ले रेमेडियन हॉटेलजवळ नवीन बांधकाम खापरी, नागपूर, किंवा बेलतरोडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तनिषा संजय अवथे ही 22 वर्षांची तरुणी राहत्या घरून निघून गेली आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच बांधा सडपातळ असून हिच्या उजव्या हातावर विंचू गोंदलेला आहे. हिला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास वडिलांना कळवण्यासाठी पत्ता असा आहे, संजय बाबूलाल अवथे, राहणार जय भीम चौक, हिवरी नगर, नागपूर, किंवा नंदनवन पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. मोहम्मद अशरफ गाझी हे 42 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. यांची उंची 5 फूट 7 इंच बांधा मजबूत असून रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण गोल आहे. यांना हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास त्यांच्या पत्नीला कळवण्यासाठी पत्ता असा आहे, नुसरत बानो मोहम्मद अशरफ गाझी, अन्सारी नगर, लाल बिल्डिंग के पास, मोमिनपुरा, नागपूर, किंवा तहसील पोलीस स्टेशनशी
संपर्क

साधावा. पुरुषोत्तम सुधाकरराव मधाकुळे हे 46 वर्षांचे गृहस्थ घरून निघून गेलेले आहेत. यांची उंची 5 फूट 4 इंच, बांधा मध्यम असून रंग सावळा आहे आणि यांना मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळण्यासाठी पत्ता असा आहे: आकाश गजानन मानकर, मुक्काम पोस्ट टेंभूरखेडा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती, किंवा भांडेवाडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. सौंदर्या विनय सूर्यवंशी ही 33 वर्षांची महिला घरून निघून गेली आहे. हिची उंची 5 फूट 2 इंच असून बांधा साधारण आहे आणि रंग गोरा आहे. चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. हिला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळण्यासाठी पत्ता असा आहे: विनय रमेश सूर्यवंशी, थवापी कॅन्टीन मागे, मानकर यांच्या घरी, पारडी नागपूर, किंवा पारडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. यशवंत उर्फ मुन्ना गोमाजी भोंडेकर राहणार रविदास नगर, प्रभाग क्रमांक 16, कामठी, नागपूर, हे 56 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झालेले आहेत. यांची उंची 5 फूट 5 इंच, बांधा मजबूत असून रंग गोरा आहे आणि चेहऱ्याची ठेवण लांबट आहे. यांना मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलता येतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा आहे: महादेव गोमाजी भोंडेकर राहणार रविदास नगर, प्रभाग क्रमांक 16, कामठी, नागपूर, किंवा नवीन कामठी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची सूचना आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आपण ट्यून केलं आकाशवाणीचं नागपूर केंद्र. श्रोते हो, आता आपला आवडता कार्यक्रम प्रसारित करीत आहोत, गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मेधा औरंगाबादकरचा नमस्कार. श्रोते हो, आज शिवराज्याभिषेक दिन. ऐकूया कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात हे गीत.

शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोतेहो, आज कवयित्री शांता शेळके यांचा देखील स्मृती दिन आहे. त्यांना विनम्र आदरांजली वाहून ऐकूया त्यांचीच काही सुमधुर गीतं. ऐकूया सुरुवातीला आशा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांनी दिलं आहे.

आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण AIR ॲपवर देखील ऐकू शकता, अर्थात आकाशवाणी नागपूर केंद्र 585 KHz. ऐकूया यानंतर माणिक वर्मा यांच्या आवाजात शांता शेळके यांचं आणखी एक गीत. संगीत आहे वसंत पवार यांचं.

लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. यानंतर ऐकवित आहोत शांता शेळके यांचं आणखी एक गीत. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा आणि संगीतबद्ध केलं आहे मीना खडीकर यांनी.

मीना खडीकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं गीत

घरकुल चित्रपटासाठी मन्ना डे आणि प्रमिला दातार यांच्या आवाजात शांता शेळके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं सी रामचंद्र यांनी. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. हा कार्यक्रम आपण AIR ॲपवर देखील ऐकू शकता. आणि यावेळी आपल्यासोबत आहे संगीत प्रवासात आपली रेडिओ सखी मेधा. ऐकूया यानंतर नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं आहे.

नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. यानंतर ऐकवित आहोत तांबडी माती चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत

तांबडी माती चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात गीत आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं. गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत पावना काठचा धोंडी या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं.

पवना काठचा धोंडी या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी. यानंतर ऐकवित आहोत जयवंत कुळकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे देवदत्त साबळे यांनी.

आशा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. यानंतर ऐकवित आहोत तांबडी माती चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत.

पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. आणि याबरोबरच गाता रहे मेरा दिल कार्यक्रम संपवून मी आपली रेडिओ सखी मेधा आपला घेते निरोप. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. श्रोते हो 12 वाजता आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आता मुंबई केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत. काही क्षणातच

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सखींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची सुरुवात करूया श्रेया घोषाल यांनी गायलेल्या छानशा गीतानं. गीत आहे अरुणा ढेरे यांचं.

सखींनो, आजचं वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा विळखा आणि मानवी निष्काळजीपणामुळं पृथ्वीवरचा खजिना असलेला सागर समुद्र धोक्यात आलाय. किनाऱ्यावर आदळणारी प्रत्येक लाट जणू आपल्याला हाक देतीये, मला वाचवा, माझं अस्तित्व जपा. सागर वाचला तरच पर्यावरणाचा समतोल टिकेल, पावसाची लय अबाधित राहील आणि भविष्यातील पिढ्यांना निसर्गाचं हे अनमोल देणं अनुभवता येईल. म्हणूनच सखींनो, सागराशी मैत्री करूया, त्याचं संवर्धन करूया आणि आपल्या पृथ्वीचा हा श्वास असणारा सागर कायम जिवंत ठेवूया. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया अशाच प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या शरीराच्या अवयवांवर नाही तर त्याच्या मनाच्या जिद्दीवर अवलंबून असतं. जेव्हा नियती एखादं दार बंद करते ना, तेव्हा संघर्षातून यशाची 100 द्वारं खुली करण्याची ताकद ज्यांच्याकडे असते तेच खऱ्या अर्थाने सारथी ठरतात. आज वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत असेच एक व्यक्तिमत्व आलेले आहेत ज्यांनी स्वतःच्या शारीरिक मर्यादांना आपल्या ध्येयाआड येऊ दिलेलं नाही. अपघातामध्ये आपला हात आणि 70% पाय गमावूनही स्वामी

0: स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या मंत्राचा वसा घेत त्यांनी समाजसेवेचा डोंगर उभा केलाय. जळगाव जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देणारे आणि संवाद सारथी या माध्यमातून शेकडो दिव्यांगांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे संकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष विशाल अशोक सोनकुळ आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. त्यांच्याशी आपण मनमोकळा संवाद साधूया. चला तर मग मैत्रिणींनो स्वागत करूया विशाल सोनकुळ सरांचं. सर आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.
0: सर एक तरुण म्हणून अपघातात शारीरिक क्षमता गमावल्यानंतरही तुम्ही खचून न जाता समाज कार्याची निवड कशी केली आणि या प्रवासामागील तुमची आंतरिक प्रेरणा काय होती याबद्दल आम्हाला सविस्तर सांगा.
1: जेव्हा माझा अपघात झाला 9 मार्च 2008 ला, त्यापूर्वी एक 5 ते 6 वर्ष मी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांचा कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केलं आणि त्या 6 वर्षात स्वामीजींचे विचार, मग ते पुस्तकातून असेल, विवेकानंद केंद्राच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून असेल, ते मी जाणून घेतलं. आणि अपघाताच्या वेळेस जेव्हा 3 वर्ष मी अगदी बेड रिटर्न होतो, त्या संपूर्ण कालावधीत मला जगायचं प्रेरणा या सगळ्यातून मिळाली. आणि 3 वर्ष बेडवरून उठलो 3 वर्षानंतर आणि मग ठरवलं की आपल्याला आता नवीन जीवन मिळालंय, काय करायचं. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, मी एकतर शेती, समाजकार्य यासोबत माझं आविष्कार कम्प्युटर इन्स्टिट्यूट या नावाने कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर होतं. अपघाताच्या नंतर देखील माझं ट्रेनिंग सेंटर मी सुरू ठेवलं, त्यात खंड पडू दिला नाही. हे सगळं करत असतानाच कम्प्युटरच्या ट्रेनिंगसाठी एक कम्प्युटर टीचरला ट्रेनिंग असतं, तर ते घेण्यासाठी मी पुणे येथे गेलो होतो. तो महिना होता जुलै 2014 आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली. आणि त्यापूर्वी मी थोडंसं शोधलं होतं की पुण्यामध्ये सागर मित्र अभियान असं अभियान सुरू आहे आणि त्यांचे जे संस्थापक आहेत विनोद बोधनकर सर आणि डॉक्टर सुजन राज मॅडम, तर यांच्याशी भेट घ्यावी अशी मनातून इच्छा होती. आणि खरोखर पहिली भेट आमची त्यांच्याशी खूप दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला आणि सरांची भेटीची वेळ मिळाली. मी जेव्हा पुण्याला सरांना पहिल्यांदा भेटलो, त्यांनी सागर मित्र अभियान कसं काम करतं याचं PPT आम्ही एका की मला जायला त्रास होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये बसलो होतो. चहा घेत घेत आम्ही ते सगळं मी ते PPT बघितलं, चर्चा केली आणि सर म्हटले की नुसतं अभियान सुरू करणं, लेक्चर घेणं हे खूप सोपं काम आहे, अगदी 10% काम आहे, पण सर्वात मोठं काम आहे की एखाद्या शहरात जर सागर मित्र अभियान सुरू करायचं असेल तर त्यासाठी तिथं लोकल रिसायकलर शोधणं गरजेचं असतो. त्यानंतर जे लेक्चर घेतलं, लेक्चर घेतल्यानंतर जी आम्ही मुलांना ऍक्टिव्हिटी देतो सागर मित्र अभियानात, की आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही राजकुमारी आहात, आपल्याच घरातलं कोरडं स्वच्छ रिकामं प्लास्टिक एका रिकाम्या प्लास्टिकच्या पिशवीत जमा करून महिन्यातून एकदा ते शाळेत आणून द्या. शाळेत आणल्यानंतर ते आमची सागर मित्राची टीम रिसायकलिंगसाठी पाठवते. तर हे रिसायकलिंग करण्यात पाठवणं हा खूप मोठा टास्क असतो सागर मित्र अभियानात, कारण डम्पिंग तर संपूर्ण जगभरात होतं. मी ब्लेम नाही करत, आमच्या माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर, तर संपूर्ण विश्वच माझं आहे. पण जेव्हा सागर मित्र अभियानात सरांनी सांगितलं की आधी मी येतो ना, की आधी हे सगळं शोधा, रिसायकलर आहेत का, शाळेत संपर्क करा. तर मी पुण्यावरून आल्यानंतर 2.5 महिने जळगाव MIDC जवळजवळ 20 ते 25 रिसायकलरला भेटलो आणि त्यात 3 जणांची अपॉइंटमेंट मिळाली की ठीक आहे, बोधनकर सर जेव्हा जळगावला येतील आम्ही त्यांना भेटूया. जवळजवळ 10-12 शाळेत गेलो आणि सांगितलं की आमचा असा असा सागर मित्र अभियान कार्यक्रम तुमच्या शाळेत सुरू करायचा आहे. मग ते उद्देश सांगितल्यानंतर 3 शाळा नक्कीच तयार झाल्या. या 3 शाळांपासून हा कार्यक्रम सुरू झाला. तो दिवस होता 30 सप्टेंबर 2014 रोजी. 3 शाळेत आमचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी रिसायकलर सोबत मीटिंग झाली आणि हे सगळं करत असताना सरांनी सांगितलं की ठीक आहे, मी येत जाईल दर महिन्यात 2 महिन्यात, तुम्ही अशा शाळांमध्ये जोडून द्यावा. सर सतत 2 वर्ष आले, 20 शाळा पूर्ण झाल्या आणि जवळजवळ 10,000 विद्यार्थी झाले. आणि सरांनी सांगितलं की आता तुम्ही ट्रेन झालात आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि सुरुवात केली, की मला वाटायला लागलं की ठीक आहे, मला एक ही संधी मिळाली आहे की या संधीतून मला लोकांमध्ये जे असलेलं मानसिक अपंगत्व आहे पर्यावरणाबद्दलचं, आपल्या पृथ्वीबद्दलचं, ते कमी करण्यासाठी सेवा करायला मिळणार आहे. म्हणून मी सागर मित्र अभियानात जोडलं गेलो आणि निश्चितच गेल्या 12

0: वर्षात, आता 12 वर्ष पूर्ण होतील 30 सप्टेंबर 2026 ला. जळगाव जिल्ह्यात आम्ही 80 शाळा आणि 56,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनी 9,000 किलो म्हणजे 9 टन प्लास्टिक आपल्याच घरातून जमा केलं आणि रिसायकलिंगसाठी पाठवलं.
1: हो सर, खूप छान. तुम्ही या प्रकारे पर्यावरणाबद्दल जागरूकता ठेवून की जसं पृथ्वीवर जमिनीचं जसं महत्व आहे तसंच पाण्याचं सुद्धा तेवढंच महत्व आणि तेवढीच तिची जागा आपल्या पृथ्वीवर सुद्धा आहे. आता स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यावर आणि संस्थेच्या कार्यावर काय प्रभाव पडलेला आहे, बरं कसा पडलेला आहे?
0: मी जसं आता सांगितलं की मी 2004-05 ला विवेकानंद केंद्रासोबत जोडलं गेलो आणि तोवर जसं जगभरातले हे माझं ऑब्झर्वेशन आहे 80% कुटुंब हे आपल्या पाल्याला काय शिकवतात, एक सर्कल आखून देतात की तो सर्कल असतो मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जात नाही. आणि मग त्या पलीकडे जाणं हे मला विवेकानंद केंद्रात आल्यानंतर कळलं की याही पलीकडे एक चौथी पायरी आहे की जी आहे मी अँड सोसायटी. मी त्याच्याकडे बघायला लागलो की समाजासाठी मला काय करता येईल. मग विवेकानंद केंद्राचं बाल संस्कार वर्ग आमच्या सामनेर गावात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सुरू केलं. त्यासोबतच विवेकानंद केंद्राची भारतीय संस्कृती परिषद त्याचं आयोजन करणं, ते आयोजन केल्यानंतर त्यांचे जे विद्यार्थी पास आउट होते उत्तीर्ण त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर घेणं, यासोबतच वेगवेगळ्या कृतीतून विवेकानंद केंद्र आणि विवेकानंदांचे विचार आजूबाजूला पोहोचवणं हे कार्य सुरू होतं. आणि मी जसं सांगितलं की मी 2014 पासून सागर मित्र अभियानात आलो आहे, तर आता मी जसे 3 सर्कल सांगितले की एक लिमिट आहे की मी अँड माय सेल्फ, मी अँड फॅमिली, मी अँड करिअर, त्या पलीकडे जसं मला पहिली स्टेप मिळाली मी अँड सोसायटी विवेकानंद केंद्रामधून, मी सागर मित्र अभियानात जुळल्यानंतर मी अँड नेचर हे मला कळलं जे खूप महत्वाचं आहे. मी पर्यावरण बघत होतो लहानपणापासून पण ते लिमिटेड बघत होतो, पण सागर मित्र अभियानात आलो त्यासोबत जलबिरादरी मी काम करतो, डॉक्टर राजेंद्र सिंगजी वॉटरमॅन ऑफ इंडिया त्यांच्या टीममध्ये पण काम करतो, तर मला कळलं की नाही याच्या पुढेही आहे, तर त्यावर पण मी अँड नेचर. आणि आता मी गेले 2.5-3 वर्ष झाले म्हणजे कोरोनानंतर विश्व संस्कृतीबद्दल अभ्यास होत असतो, तर गेले 3-4 वर्ष झाले मी त्याचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय, तर तिथं मी शिकलो की याच्या पुढचं एक पाऊल आहे मी अँड गॉड. आता गॉड पर्यावरण याचा काय संबंध आहे, तर हे इथं आल्यावर कळलं की जसं पर्यावरण बाहेर आपल्याला दिसतं तसं आपल्या आतमध्ये पण पर्यावरण असतं आणि ते अंतर्बाह्य पर्यावरण बदललं तरच सगळं जग बदलू शकतं. आणि त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा सगळीकडे म्हणतात की पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, मग पोल्युशन काय असतं, मी एक छोटीशी व्याख्या बनवली आहे की जो दुसऱ्याच्या जागेत जाऊन अतिक्रमण करतो आणि तिथं केल्यानंतर म्हणजे त्याची जागा सोडून दुसऱ्याच्या जागेत जाऊन राहतो त्याला मी प्रदूषण म्हणतो. आणि हे का म्हणतो, एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो. आपला कार्यक्रम महिलांसाठी आणि महिला सक्षम असेल आई म्हणून तर ते किती महत्वाचं असतं. मी उदाहरण देऊ शकतो की पहिल्या स्वराज्याचं त्या माऊली माता राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मुलाला घडवलं. कसं घडवलं की छोटं स्वप्नच बघायचं नाही, बघायचं स्वप्न तर पहिल्या स्वराज्याचं. मग पहिल्या स्वराज्यात टास्क काय दिला मातांनी की नाही छोटं मोठं नाही करायचंय, मोठं स्वप्न तर डायरेक्ट स्वराज्याची निर्मिती. म्हणून पहिल्या स्वराज्यात महाराजांना कुठलं प्रदूषण काढायचं होतं तर ते आतून जिजाऊंचे संस्कार होते त्यामुळे महाराजांचं आतलं पर्यावरण बदललं संस्कारामुळे, त्यामुळे पहिल्या स्वराज्याची निर्मिती झाली. आता त्याही पलीकडे जेव्हा आपण बघतो दुसरं स्वराज्य जेव्हा आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं 1857 ते 1947, प्रत्येकाच्या मनात आतून बाहेरून एकच होतं की एक ब्रिटिश रूपी प्रदूषण काढायचं आहे. मग सोप्या शब्दात काय तर भारत छोडो चले जाओ या छोट्या छोट्या कृतीतून ते रोज आतून बाहेरून प्रत्येक भारतीयाच्या मनावर त्याचे परिणाम होते, संस्कार होता, त्यातून दुसऱ्या स्वराज्याची निर्मिती झाली की त्यात ब्रिटिश रूपी प्रदूषण घालवलं. मग याच्यासाठी अगदी लोकमान्य टिळकांचं की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे इथपासून तर महात्मा गांधीजींचं करके देखो जेव्हा ते अहिंसा रूपी माध्यमातून अगदी मीठ उचलण्यापासून मीठ उचलायला पुढे होते, करके देखो त्यांनी स्वतः मीठ उचललं सत्याग्रहात आणि लोकांना कृतीतून दाखवलं की आपल्याला या पद्धतीने स्वराज्य. मग त्याच्यात आणि आता आपण त्याच्या पलीकडे आहोत, आपण आता तिसऱ्या स्वराज्यात आहोत. मग तिसऱ्या स्वराज्याचं क्षेत्र काय, तर म्हणजे पूर्ण पृथ्वीच आहे. मग यातनं काय काढायचं आहे, तर पहिल्या स्वराज्यात जिजाऊंनी महाराजांना जे शिकवलं की सगळ्या जनतेवर, महिलांवर, बालकांवर, जनतेवर जो अन्याय होतोय त्या अन्यायासाठी तू लढ, तू हातात तलवार घे. का तर रक्षण करण्यासाठी ज्यांच्यावर अन्याय होतोय.

0: तसं आता तिसरं स्वराज्यात आपलं उद्दिष्ट काय आहे, तर जे बोलू शकत नाही, जो बेचारे बेजुबान मासूम है, जो बात नहीं कर सकते, तो उनके लिए कार्य करना है. तो सबसे ज्यादा इम्पॉर्टन्स आहे माँ का कार्य. तर आई कशी आपल्या मुलांना घडवत असते,
1: हो
0: तर त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातून मिळतं. तसा आमचा प्रयत्न आहे की हे सगळं बालक ते बालक प्रोग्राम, जसे आमचे बालक घरी जाऊन सांगतात आई बाबांना की का सागर मित्र अभियानात काम करायचं आहे, आणि त्याचं नक्कीच आई बाबांमुळे परिणाम होतो.
1: नक्कीच सर, ही संकल्पना अतिशय सुंदर आहे आणि मुलांमुलांमध्ये एका आईने सुद्धा रुजवायला हवी. जसं तुम्ही शाळेत जातात, मुलांना याच्याबद्दल जागरूकता निर्माण करतात मुलांच्या मनामध्ये. आता सागर मित्र अभियानाबद्दल सांगताना तुम्ही मानसिक अपंगत्व असा एक वेगळा शब्दप्रयोग केलेला आहे, त्यामागचा तुमचा नेमका दृष्टिकोन काय आहे सर?
0: लोक जेव्हा आपल्या पृथ्वीकडे पर्यावरणाकडे बघतात, 70% सागराकडे लक्षच देत नाही.
1: हो,
0: आणि ते का लक्ष देणं गरजेचं आहे, तर हा सागर आहे, समुद्र आहे, तो आपल्याला भरभरून देत असतो. जशी आई आपल्या मुलांना खूप भरभरून सगळं देते, प्रेम असेल किंवा इतर सगळं, तसं सागर आपल्याला काय काय देतो. जसं आई म्हणजे जेव्हा एखाद्या घरातली आई आहे, ती सगळ्यांची काळजी घेते, म्हणजे अगदी जेवणापासून तर तिच्या बाळांची सगळ्याच पद्धतीने संगोपन करते, तसं हा सागर पण आईच्या मायेने सगळ्यांना भरभरून देत असतो. तो काय काय देतो, तर 100% शुद्ध पाणी देतो. जर सागराने पाऊसच नाही पाठवला
1: हो,
0: तर आपल्याला पाणीच नाही मिळणार,
1: बरोबर.
0: आपल्यालाच नाही, नॉट ओनली ह्युमन बिंग पण जगातल्या सगळ्या बिंग्स आपल्या पृथ्वीवरच्या त्या सगळ्यांना पाणीच मिळणार नाही.
1: हो,
0: दुसरं, 100% तो आपल्याला शुद्ध हवा पाठवतो. ते कशी, तर 70% पाण्यात जे जंगल आहे, ज्याला ओशियनिक ग्रीनरी म्हणतात,
1: हो,
0: की ज्या जंगलाकडे लक्षच देत नाही. तुम्ही तो प्रश्न विचारला की मानसिक अपंगत्व काय, तर आपण फक्त, मी तर आधी एक सांगू इच्छितो की जगभरातल्या सगळ्या शिक्षक शिक्षिकांना आमचं सॅल्यूट आहे की त्यांनी एक छोटंसं गोष्ट की झाडे वाचवा, झाडावर कुऱ्हाड चालवू नका, हे जगभरात गेले अनेक दशकं ते प्रसारित करतात. तसं आता वेळ आली आहे की जी 70% ओशनिक ग्रीनरी माझ्या सागरात आहे,
1: हो,
0: तर त्याचं रक्षण करण्यासाठी जो सागर आईच्या मायेने आपल्याला सगळं देतो भरभरून, तर त्याची काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं, सागर आपल्याला 100% अन्न देतो. ते कसं देतो, जसं आमचे शिक्षक आदरणीय वॉटर सायकल शिकवतात की जलचक्रात पाऊस कसा पडतो, तसं आमच्या शिक्षकांनी एक छोटीशी गोष्ट प्रत्येक छोट्या छोट्या खेड्यातली शाळा असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्या शिकवली आहे, तर फूड सायकल, तर या अन्न सकाळीच सर्वात बेसिक इलिमेंट आहे की जो आहे गवत, ते गवतावरच सगळी अन्न सकाळीची सुरुवात होते. मग ते गवत पाण्यावरचं असू द्या किंवा जमिनीवरचं असू द्या, तिथनं सगळं ते पुढची फूड सायकल सुरू होते. म्हणून ज्या तीन बेसिक गोष्टी आहेत की ज्या फक्त माणसालाच नाही तर जगभरातल्या सगळ्या छोट्या छोट्या प्राणी पक्षी अगदी कीटाणू विषाणू यांना पण लागतात, त्या म्हणजे शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न, हे सागर देत असतो. म्हणून तो आईच्या मायेने सगळं देतो, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे. एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की या सागराचं जेव्हा क्षेत्रफळ बघितलं तर ते जवळजवळ 360 मिलियन एवढं आहे, पूर्ण जगभरातलं स्क्वेअर किलोमीटर. आणि जर आपण बघितलं जगभरातल्या नद्या, तर त्या 66,000 नद्या आहेत. त्या 66,000 नद्यांवर जर, आणि जे प्लास्टिक आता आपण ह्युमन बिंग्सने सागरावर पाठवलं आहे, त्याचा प्रवास कसा असतो की माझ्या हातातून प्लास्टिक ग्राउंडवर, ग्राउंडवरून गटारीत, गटेतून नालीत, नालीतून नदीत, नदीतून सागरात ते पोहोचतं. त्याला दोन कारणं मुख्यत्वे कारणीभूत आहे, एक तर ग्रॅव्हिटी ऑफ अवर अर्थ प्लॅनेट आणि दुसरं स्लोप ऑफ अवर अर्थ प्लॅनेट. या दोन्ही गोष्टीमुळे आज ना उद्या सागरापर्यंत प्लास्टिक पोहोचणार आहे, आणि आपण गेले शेकडो वर्ष जे फेकलेले आहे ते ऑलरेडी पोहोचलेलं आहे. तर ते पोहोचल्याची संख्या जर आज बघितली तर 1/3 ऑफ अवर ओशियन हे प्लास्टिकने झाकले गेले, आणि ते जर प्लास्टिक उचलून आपण या नद्यांवर टाकण्याचा प्रयत्न केला तर एक नदीवर 120 वेळा ती प्रदूषित होईल, एवढं प्लास्टिक पसरेल, म्हणजे ती जिवंतच नाही राहणार इतकं आपण त्याला खराब केलेलं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे सागराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तो आपल्याला भरभरून देतो. म्हणून मी परत परत म्हणतो की हे जगभरातल्या सगळ्या लोकांचं मानसिक अपंगत्व आहे की जो भरभरून देणार आहे त्यालाच विसरलं. आणि मी हे पण इथं मेन्शन करू इच्छितो की जगातला कुठलाच देश जेव्हा त्यांचं बजेट बनवतो, आर्थिक बजेट जे दरवर्षाचं बनवलं जातं, तर कुठल्याही देशाच्या बजेटमध्ये आजपर्यंत सागरासाठी बजेट लिहिला जात नाही आणि तो अंमलात आणला जात नाही, इतकं खूप महत्वाचं आहे. जसं आपल्या घरात जेव्हा आई आपल्या घराची काळजी घेते तर ती घरात काही कमी याचा शोध बाहेरून पण घेत असते. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगताय की माझ्या घराची वॉटर टँक आहे, ती भरण्यासाठी किंवा आता समजा माझं एखाद्या सोसायटीत फ्लॅट आहे, तर माझ्या फ्लॅटमधली असलेली वॉटर टँक भरण्यासाठी माझ्या सोसायटीची वॉटर टँक आधी भरणं गरजेचं आहे. तिच्याकडे लक्ष नाही दिलं तर माझी वॉटर टँक कशी भरेल? तर त्या दृष्टीने एक आई

0: जी भूमिका जशी घरात पूर्ण लक्ष असतं, त्या भूमिकेतून जगाने सागराकडे बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: बरोबर. आणि सर, आता तुम्ही जसं जळगाव जिल्ह्यामध्ये 56,000 विद्यार्थ्यांच्या मदतीनं 9,000 किलो प्लास्टिक गोळा केलंय, आणि मग मुलांमध्ये हे संस्कार रुजवताना महिला किंवा पालकांची भूमिका तुम्हाला कशी वाटते? जसं तुम्ही उदाहरणातून दाखवून दिलं की एक आईची भूमिका कशी असते मुलांसाठी हे संस्कार रुजवणं, आपल्या सागराचं रक्षण करणं.
0: जेव्हा सुरुवात केली तेव्हा 3 शाळा होत्या, मी एक एक शाळा जोडत गेलो, सरळ शिकत गेलो, तर असं जाणवलं की तुम्ही जो प्रश्न विचारला की तर महिलांची पालकांची भूमिका काय असावी, आम्ही ज्या शाळेतनं सुरुवात केली केंद्रीय विद्यालय म्हणजे ज्या 3 पहिल्या शाळा त्यातली एक शाळा, तिथलंच एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो की तिथं जमजमी नक्षी पाटील मॅडम आहेत, ज्या सागरमित्र टीचर कोऑर्डिनेटर आहे, तर त्या आधी आम्ही जायचो ते करायच्या उत्साहाने भाग घ्यायचा, पण त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की तुम्ही का करायला लागले, त्यांनी आधी उदाहरण दिलं की जेव्हा माझ्या मुली त्यांच्या दोन्ही मुली त्या शाळेत शिकत होते की त्या घरी येऊन हे सगळं ऍक्टिव्हिटी करायला लागल्या हळूहळू, त्यांना इतकी सवय झाली की मुलींमुळे मी शिकली म्हणजे बालक ते पालक, आणि जेव्हा मी हे सगळं शिकली तर आज माझ्या घरात मी तर करतेच पण माझ्यामुळे माझ्या पूर्ण कुटुंबात बदल घडलाय, म्हणजे जेव्हा एक महिला यात सहभागी होते तर किती परिणाम होऊ शकतो. आणि एक दुसरं, आम्ही ज्या ज्या शाळेत, आम्ही कुठल्याही शाळेचं कम्पॅरिझन नाही करतो, पण जेव्हा ज्या ज्या शाळेत महिला टीचर आमच्या कोऑर्डिनेटर आहेत तर त्या उत्तम पद्धतीने काम करतात त्यांच्या शाळेत, आणि अगदी रेग्युलर महिलांचं सहभागाचं जास्त असेल तेव्हा निश्चितच हे खूप पुढे जाऊ शकतो.
1: हो नक्कीच सर. आता ग्रामीण भागातील महिला या मोहिमेत कशा प्रकारे त्यांचं योगदान देऊ शकतात?
0: आमचंच एक उदाहरण आहे, पुण्याला सांगरुण नावाचं गाव आहे पुणे जिल्ह्यात, तिथं जेव्हा एका कॉलेजच्या माध्यमातून सागर मित्र अभियानाचं लेक्चर घेतलं तर तिथं सरपंच होत्या, त्या महिला होत्या, तर त्यांना हा कार्यक्रम इतका आवडला आणि त्यांनी ठरवलं मला माझ्या पूर्ण गावात करायचं आहे. तर जसं हळदी कुंकाला जातात त्या स्वतः हळदी कुंकू घेऊन सागर मित्राचे जे पोस्टर आम्ही शाळेत देतो ते पोस्टर त्यांनी ग्रामपंचायतीच्या ऍड करून त्यांनी पोस्टर प्रिंट केले आणि स्वतः घरोघर जाऊन, त्यांच्या पूर्ण गावात 250 कुटुंब होते, आणि प्रत्येक घरोघर जाऊन जिथं न्यूज पेपरची रद्दी ठेवतात त्याच्या बाजूला हे पोस्टर लावलं आणि त्यांना प्रत्येक महिलांना समजावून सांगितलं की हे प्लास्टिक कसं जमा करायचं, आणि त्यांनी स्वतः तर केलंच पण पूर्ण 250 कुटुंबात हे केलं, आणि प्रत्येक घरात एक पहिलं मॉडेल व्हिलेज सागर मित्राचं, जसं सागर मित्र आमचं स्कूलसाठी आहे तसं सागर ग्राम म्हणून त्यांनी सुरुवात केली, आणि 250 कुटुंब त्यांनी पुढच्या 2 वर्षात बदलवले की आणि दर महिन्याला ते प्रत्येक कुटुंबात जे काही प्लास्टिक आलं त्याचं वजन करायचे, आणि ज्या वजनानुसार त्यांनी स्कीम पण सुरू केली की काही करात सूट देता येईल का लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, आणि 2 वर्षात त्यांचं गावाने बदल केला आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला या कार्यासाठी. तर जेव्हा एखादी महिला या पद्धतीने काम करते सागर मित्र अभियानात तर निश्चितच हे बदल होत.
1: आता संवाद सारथी या उपक्रमाचा जन्म कसा झाला आणि स्वतःचा स्वतः सारथी बनणे ही संकल्पना?
0: संवाद सारथी हे सुरू कसं झालं, जेव्हा कोरोना काळात आमच्या एनजीओच्या संकल्प फाउंडेशनच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, म्हणजे जसं बाकीच्या बंद होत्या, तर मग मी एक उपक्रम सुरू केला की ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली, मग त्याच्यात वेगवेगळे विषय घेतले, मग ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, वेगवेगळ्या चरित्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मग हे सगळं करत असताना असं जाणवलं की असा एखादा संवादात्मक कार्यक्रम आपण सुरू करू शकतो का की ज्यात आतलं आणि बाहेरचा आवाज ऐकता येईल. मग खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही 15 ऑगस्ट 2022 संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे अपंग व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो, मग ते जीवन जगत असताना, त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्या कमी स्वतःतल्या ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, आणि जेव्हा ते समाजात वावरत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, बालपण असेल, कुटुंब असेल, तर त्यात ते स्वतःला कसं ऍडजस्ट करतात, म्हणून हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही एका महिलेपासूनच केली की त्या महिलेने अपंगत्व होतं पोलिओमुळे, तरीही कळसुबाई सारखं कठीण शिखर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड, की त्यांना एक रेकॉर्ड करायचा होता म्हणून 30 पेक्षा जास्त वेळा तो सर केला. तर हे निश्चितच, आणि अशा बऱ्याचशा महिला आणि पुरुष आम्हाला त्यात मिळाले, आणि असे असे मिळाले की एक साहित्यिक की ज्या महिला काही अपघातामुळे त्यांचं स्पायनल कॉर्ड इंजुरी झाली आणि व्हीलचेअर बाउंड झाल्या, एवढं असल्यावर त्या आज उत्तम लेखिका आहेत, त्यांचं नाव सोनाली नवांगुळे, त्यांना भारत सरकारचं साहित्य अकादमी अवॉर्ड पण मिळाला. तर या सर्वांना आमचं बोलवण्याचा उद्देश एकच आहे की जी आतली शक्ती आहे ते सारथ्य ते आपल्या जीवनात आत आणि बाहेर कसं मॅनेज करतात, त्यांना इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही उपक्रम

0: सुरू केला आणि निश्चितच आज यात 179 एपिसोड झाले कालपर्यंत,
1: बरं.
0: आणि महाराष्ट्रातले 36 पैकी 30 जिल्ह्यातले व्यक्ती येऊन गेलेत महानुभाव. यासोबत गुजरात, गोवा, दिल्ली,
1: हो.
0: जम्मू काश्मीर इथले 8 ते 9 राज्यातली लोक आणि भारताव्यतिरिक्त नेपाळमधले पण व्यक्तिमत्व येऊन गेले.
1: बरं, आता आपर्यंत झालेल्या 170 हून अधिक सत्रांमध्ये अनेक महिला वक्त्यांनीही भाग घेतलेला असेल सर.
0: येस येस
1: हो,
0: नक्कीच.
1: मग त्यांच्या संघर्षातून आजच्या गृहिणी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांनी काय प्रेरणा घ्यावी त्यांच्याकडनं?
0: जेव्हा एखादी अपंग व्यक्ती आणि ती महिला असेल तर तिला दोन संघर्ष असतो. एक तर एखाद्याच्या घरात अपंग मूल जन्मायला आलं, त्यातल्या त्यात मुलगी असेल तर बघण्याचा दृष्टिकोण बदलतो समाजाचा. आणि तरीही ज्या आई वडिलांनी समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं

0: समाजाकडे दुर्लक्ष करून त्या मुलीला वाढवलं, आणि जेव्हा तिला ही जाणीव होते की नाही माझ्या आई वडिलांनी मला वाढवलंय शिकवलंय, आणि जेव्हा ते सगळ्या यत्न मात करत एका पोझिशनला पोचतात, मग ती कुठली असो आमच्या या संवादसाठी ज्या महिला आहेत, तर त्या सगळ्या त्यांचं चरितार्थासाठी वेगवेगळे उपक्रम, कोणी खेळाडू आहेत, कोणी साहित्यिक आहेत, कोणी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत, कोणी उद्योजिक आहेत, आणि तेही अपंगत्वावर मात करत, कारण दोन लढाया लढत महिला आणि अपंगत्व यातून स्वतःमधली शक्ती जागवत, जी आदिशक्ती प्रत्येकामध्ये आहे त्या आदिशक्तीला जागृत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं, आणि ते सहजतेने त्यांनी पेलं आहे. एक छोटस जसं माउंट एव्हरेस्ट लोकांना कठीण वाटतो चढायचं, तसं स्विमिंग मध्ये जे लोक आहेत त्यांना माहिती आहे ब्रिटिश चॅनल पोहणं किती कठीण असतं, तर ते पोहणाऱ्या महिलाही आमच्या याच्यात येऊन गेल्या आहेत. असे खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, ते सगळ्यांचेच नावं घेतलं म्हणजे खूप वेळ जाईल, पण निश्चितच जे क्षेत्र निवडलंय त्याच्यात मास्टर ब्लास्टर बनणं इथपर्यंत स्वतःला सिद्ध केलं आहे.
1: अगदी बरोबर सर. आता दिव्यांग महिलांना समाजात सन्मानानं जगण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्य शोधण्यासाठी तुमचा उपक्रम कशा प्रकारे त्यांना मदत करतो?
0: आमचा एकच मुख्य उद्देश आहे संवाद सारथीचा, की जे इंडिव्हिज्युअली किंवा ग्रुपमध्ये लोक वेगवेगळे काम करत आहेत, पण एकमेकांना जसं मी उदाहरणं दिलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अपंग असूनही ते आज चांगल्या पोझिशनला आहे, तर हा संघर्ष इतरांपर्यंत पोहोचवणं, आता आम्हीच पोहोचवतो असं नाही, आम्ही तर एक निमित्त आहोत, खूप लोक पोहोचवत आहे, पण आमचं हे सातत्य आहे की जेव्हा आम्ही हे सगळं शोधलं की असं सातत्याने संवाद कुठे घडत नाही, आणि असं म्हणतात ना की जेव्हा आपल्याला काहीतरी पुढे पोहोचायचं आहे आतलं बाहेरचं बदलतंय, तर सत्संग गरजेचं आहे, आणि हा सत्संग आहे असंच आम्ही समजतो, आणि या सत्संगात जे व्यक्ती येत आहेत ते त्यांचा जीवन प्रवास म्हणतात, आणि तो एक त्यांचा जीवनाचा सार आहे, जसं आपल्या भगवान कृष्णांनी सारथ्य करून अर्जुनाला गीतेचा सार दिला, तसं हे एक प्रकारचं त्यांचं जीवनाचं सार या संवाद सारथीच्या माध्यमातून नक्कीच इतरांना प्रेरणादायी हो यासाठी आमचा उपक्रम.
1: वा खूपच छान सर, खरंच तुमच्या या कार्यातून महिलांना आजच्या या समाजामधल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा घेताच येईल, आणि त्यासारखंच तुमचं कार्य आहे. लर्न द लॉ या उपक्रमांतर्गत तुम्ही कायद्यांची माहिती देतात महिलांना, त्यांच्या हक्कांच्या कायद्यांची, उदाहरणार्थ RPWD Act, याची माहिती असणं किती आवश्यक आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल?
0: आता आपल्याकडे कायदे खूप छान आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. आमचा लर्न द लॉ सुरू करण्याचा उद्देश आमच्या संवाद सारथी ज्या ज्या लॉयर्स होत्या आलेल्या, की ज्या त्यांचं अपंगत्व असल्यावर पण आज लॉयर म्हणून समाजाला सेवा देतात, तर त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम सुरू करूया की यातनं लोकांना कमीत कमी कायदे कळतील, तरी त्यांचा अभ्यास होईल जे माहीत नाहीये, तर यातनं जेव्हा हे सगळं समाजापर्यंत पोहोचतं की हा कायदा RPWD Act जो फक्त अपंगांसाठी, पण अपंगांमध्ये महिला पण असतात, सगळेच असतं, बालक पण असतात, तर मग त्या कायद्यामुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो हे अगदी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश होता. आणि निश्चितच त्यातनं जे काही लोक शिकतात आणि एकमेकांना जेव्हा एक्सपर्ट स्पीकर बोलत आहेत आणि ऐकणार आहेत, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम परस्पर या कोऑर्डिनेट करून सॉल्व्ह होत असतील, तर तो आमच्यासाठी आनंदच आहे.
1: हो ना, आजच्या काळामध्ये तरी त्याची अत्यंत गरज आहे सर. आता सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न, वनिता मंडळाच्या श्रोत्यांना, ज्या आपल्या भगिनी महिला आहेत, जे श्रोते आहेत, आपला आजचा कार्यक्रम ऐकत आहे, विशेषतः ज्या महिला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतायत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: मी संदेश एकच देईल की जसं मी म्हटलं की सागर मित्र अभियान असेल, संवाद सारथी असेल, सागर मित्र बालक ते पालक कार्यक्रम आहे, आम्ही बालकांनाच का निवडला हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण की जेव्हा जगभरातलं आपलं जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या, तर त्याच्या जवळजवळ 1/5 पॉप्युलेशन आज शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिकते. आपण जर बघितलं 8 वर्षाचा पिरियड 5वी ते 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत, तर प्रत्येक 8 वर्षानंतर तो नागरिक बनणार आहे, तो किंवा ती. आता ती जर महिला एक नागरिक या सगळ्या याच्यातून गेली, संस्कारातून, स्वच्छता योजनेचा संस्कार, सागर मित्राचा, तर आई म्हणून ती निश्चितच आपलं घर
1: आणि पर्यावरण जपण्याचा तिने जर विडा उचलला, तिने जर हे संस्कार लहानपणापासून एक आई म्हणून घरातून तिने हे संस्कार मुलांना द्यायला सुरू केले, तर ही उद्याची पिढी देश घडवणार आहे, आणि हे संस्कार पिढी ज्यात यानंतर त्या पिढीला, त्यानंतर त्या पिढीला जाणारच आहेत आपोआपच.
0: येस, हे नक्कीच आहे की जोपर्यंत हे बालक पालक म्हणून जेव्हा वावरतील, आदत सगळं होईल असं नाहीये की हे सगळं हळूहळू होणार आहे, आणि असं म्हणतात की जेव्हा त्या मुलाचा जन्म होतो तेव्हा आई आणि मूल, आईला खात्री असते की आता माझ्या

0: मध्ये गर्भात जेवढे सुरक्षा होती माझ्या मुलाची, ती बाहेर प्रकृती घेणारे म्हणूनच तो जन्म होतो असं म्हणतात.
1: खरे
0: तर जेव्हा आईला खात्री होते तेव्हाच ती बालकाचा जन्म देते प्रसूतीच्या वेदना घेऊन. तर हे सगळं खूप गरजेचं असतं की ज्या वेदना आहेत तिने आपल्या बालकासाठी घेतल्या आहेत, तिला जेव्हा खात्री होते की नाही बाहेर पण सुरक्षित राहणार आहे, जरी मी त्याला वाढवणार आहे किंवा तिला वाढवणार आहे, आईला जेव्हा खात्री होते, तसं जेव्हा आपल्या पृथ्वीची काळजी घेणाऱ्या सगळ्या आई
1: हो
0: जगभरातल्या तयार होतील, तर नक्कीच माझी पृथ्वी, माझा सागर आणि मी जसं म्हटलं हे तिसऱ्या स्वराज्याचे जिजामाता या सगळीकडे जेव्हा येतील तेव्हा निश्चितच तिसरं स्वराज्य हे लवकरच, आणि ते खूप मोठे व्याप्ती आहे. म्हणजे पहिली जी तालीम होती जिजामातांनी मराठा साम्राज्याची, दुसरी तालीम होती भारत व्यापक ब्रिटिशांविरुद्ध,
1: हो
0: तसं आत्ता सगळ्या जिजामातांनी आपल्या बालकांना सगळी पृथ्वीचीच काळजी घ्यायची. आणि हे का, तर हे झालं नाही तोपर्यंत हे युद्ध सुरू राहील, कारण आपण बाउंड्री आखून दिलेली आहे की माझा
1: बरोबर.
0: देश माझं घर, तर ह्या सगळ्या बाउंड्री तोडणं हे गरजेचं आहे. म्हणून एक माऊली म्हणून सगळ्यांनी आपल्या पृथ्वीची काळजी घेऊया एवढा संदेश देईल. आणि आपण हे संपवण्याची आधी एक छोटीशी प्रार्थना म्हणण्याची माझी इच्छा आहे,
1: हो
0: एक
1: नक्कीच.
0: छोटीशी प्रार्थना घेऊया. ओम शांती शांती शांती, ओम मैत्री मैत्री मैत्री, ओम विश्व मानव पर्व उत्क्रांती, ओम.
1: सर, आता तुम्ही जसं तुमच्या संवादातून सांगितलं, सागर वाचवायचा आहे आणि तुम्हाला हे अपंगत्व आलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळाली की मी या पृथ्वीचं संरक्षण करेल, या पृथ्वीवर जे आपलं जमिनीचं जसं अस्तित्व आहे तसं सागराचं देखील आहे आणि तुमच्या या सगळ्या संवादातून हे सागराचं अस्तित्व आपण जपायला हवं याची जी तळमळ आहे या संवादातून आम्हाला श्रोत्यांना नक्कीच दिसून आलेली आहे. मैत्रिणींनो, आजच्या या संवादातून आपल्याला एक गोष्ट नक्कीच उमजली असेल की आयुष्यात संकटं किती मोठी आहेत यापेक्षा आपला आत्मविश्वास किती मोठा आहे याला जास्त महत्त्व आहे. विशालजींनी सांगितलेला वैश्विक विचार आणि वैयक्तिक कृती हा मंत्र आपण आपल्या घरापासून, आपल्या मुलांपासून नक्कीच सुरू करू शकतो, मग तो पर्यावरणाचा प्रश्न असो किंवा स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष. आपल्यातील सारथी जागा झाला की कोणतंही शिखर गाठणं अशक्य नसतं हेच त्यांच्या एकूण प्रवासातून आपल्याला शिकायला मिळतं आणि त्यांची ही जी तळमळ आहे सागराला वाचवण्यासाठी, तर आपण सुद्धा या त्यांच्या कृतीतून काहीतरी शिकूया आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण सुद्धा साथ देऊया या सागराला वाचवण्यासाठी. विशालजी, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या प्रेरणादायी प्रवासानं आम्हा सर्व महिला भगिनींना, एक श्रोत्यांना नवी ऊर्जा दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: प्लास्टिक मुक्त देशासाठी झटणारे सागर मित्र अभियान याविषयी विशाल सोनकुळ यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. तेव्हा सखींनो, छोट्या छोट्या कृतीतून सागराशी मैत्री करूया. प्लास्टिक मुक्त किनारे, स्वच्छ पर्यावरण आणि निसर्गाविषयी प्रेम हेच आपल्या पुढच्या पिढीसाठीची अमूल्य भेट जपून ठेवूया. तेव्हा सखींनो, आता कार्यक्रमात वेळ मनोरंजनाची, ऐकूया छानसं गीत.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं बेला शेंडे यांच्या आवाजात. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची इथं सांगता करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आशेचा दीप तेवत राहो, चेहऱ्यावर हास्य खुलत राहो आणि मनात नव्या स्वप्नांची पालवी फुटत राहो या सुंदरशा नोटवर मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटू नव्या विषयासह, नव्या उमेदीनं आणि नव्या प्रेरणेसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, दुपारचे 12:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
1: आकाशवाणी अमरावती केंद्र सादर करीत आहे निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात. कला आणि संस्कृती या विषयाअंतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती. निवेदन स्नेहल ठाकरे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर, सादर करते आशिष गावंडे. श्रोते हो, नमस्कार. भारताची सांस्कृतिक विविधता ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. या विविधतेत अनेक आदिवासी समाजांनी आपल्या परंपरा, रूढी, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते आजही जपून ठेवले आहेत. अशाच एका समृद्ध आदिवासी संस्कृतीची ओळख आज आपण करून घेणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वास्तव्यास असलेल्या कोरकू समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, सण उत्सव, कौटुंबिक रीतीरिवाज यांचा वेध घेणारा हा कार्यक्रम. मी स्नेहल ठाकरे आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. मेळघाटातील डोंगर दऱ्या, घनदाट जंगल आणि निसर्गाच्या सानिध्यात कोरकू समाजाने आपली स्वतंत्र जीवनशैली विकसित केली आहे. कोणत्याही समाजाची भाषा ही त्याच्या संस्कृतीचा आत्मा असते. कोरकू समाजाची भाषा, तिची वैशिष्ट्ये आणि आजच्या काळात तिचे जतन कसे केले जात आहे याबाबत माहिती आपण घेऊयात.
2: कोरकूचा एक काही लिपी नाही आहे.
1: मोजीलाल मावसकर.
2: ते आमचं जे पूर्वज लोक बोलत होते तसंच त्याप्रमाणे ते आज बी आम्ही आई वडिलांपासूनच शिकत होतो. ते कारण की आमच्या इकडे एक मध्य प्रदेश असल्यामुळे इकडे कोरकू भाषा आणि हिंदी थोड्या प्रमाणात, तर मराठी फार कमी, हिंदी निमाडी टाईप आणि कोरकू. घरी आम्ही आमच्या कोरकू भाषातच बोलतो. खाना खाओ, आटा जो मैं, पाणी पियो, दानो है.
1: नवीन जीवाचे आगमन हा प्रत्येक कुटुंबासाठी एक आनंदाचा क्षण असतो. कोरकू समाजात बाळाच्या जन्मानंतर कोणते विधी केले जातात, नवजात बालकाचे आणि आईचे स्वागत कसे केले जाते जाणून घेऊयात.
2: बाळ झाल्यानंतर
1: मोजीलाल मावसकर
2: आणि 3 दिवसानंतर किंवा 5 दिवसानंतर ते पाची पूजा करतात. त्याच्यात सगळे एकत्र आपल्या कुटुंबाला जमा करतात आणि तिथे सामूहिक म्हणजे काही पारंपरिक गाणे म्हणतात बाळाला साठी आणि तिथं एक जेवण करतात सगळे एकत्र येऊन. पारंपरिक गाणे ते महिला मंडळच असते. पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा, पोसो मेन ना पागून बरी मेन टाक जा. झोळीमध्ये लेकर लहान बाळांना टाकतात आणि लोरी सुद्धा आमचे जे महिला लेकर सगळे म्हणतात सर. बोको के गोनका डोडू सागे जा, बोको बोको के गोनका डोडू सागे जा. बोको म्हणजे आई वडील बाजारात जातो म्हणते, शेतात जातो, काम करायला जातो आणि तू झोळीमध्ये शांत राहा.
1: विवाह हा केवळ 2 व्यक्तींचाच नव्हे तर 2 कुटुंबाचा आणि समाजाचा बंध मानला जातो. कोरकू समाजातील विवाह पद्धती, त्यातील विशेष विधी आणि पारंपरिक रूढी याविषयी
2: मुलगा मुलगी पाहिला जातो. समजा एखाद्या हापसीवर कुणा कुठेतरी पाणी भरत असताना पहिले जातो, मुलगा मुलीला पाहून येतो. हा पाहून पाहिल्यानंतर आई वडिलांना सांगतात मुझे पसंद आहे, मला पसंद आहे म्हणून. मग आई वडील जातात, मग तिथं पाहणी केल्यानंतर मग मुलीकडचं जे मंडळी आहे मग मुलाकडचं घरी येतात. मुलाकडे आल्यानंतर मग त्यांची विशेष पाहुणचार करावं लागते. जे 20-25 लोक मुलीकडचे येतात त्यांना विशेष भोजन असतात. मुलगा मुलगी पाहणी झाल्यानंतर सगळे एकमेकाला तर बाप पसंद आहे म्हणून मग तिथून ते मुलीकडचं जे मंडळी आहे ते विशिष्ट एक गोनोम पद्धत आहे. तिकडे गोनोम ठरवतात, मुलाला द्यावं लागतं गोनोम. म्हणजे विशेष आता सध्याचे जे 25,000 रुपये ते एक गोनोम म्हणून आहे, त्यांना रक्कम द्यावं लागते, मुलीला द्यावं लागते. जे काही आपले जे मंडळी जाणार आहे मुली घरी आणि आपले सगळे ते रासायन पाणी म्हणजे अन्नधान्याच्या स्वरूपात त्यांना द्यावं लागते. आता त्याच्यानंतर मग सगळी साखरपुडा होत असते, सगळी

सगळीमध्ये बी त्यांना द्यावं लागतं आणि त्यांना मग मुलीला पुन्हा मुलाकडील त्यांनी पाच प्रकारचे दागिने तयार करून द्यायचा छोटे मोठे ससं दागिने हिशोबाने त्यांच्या ऐपतनुसार त्यांनी पाच दागिने बनवून द्यायचे मुलीला द्यायचे मुलाकडचं ना लग्न ठरवल्यानंतर मग बारात जातात पूर्ण इकडून मग ते आपले पारंपरिक पद्धतीने ढोल वाद्या महिलांचे जे पोशाख असतात त्या पोशाखामध्ये आपले बारात मुलीच्या घरी जातात मुलीचं गावाला जातात आणि तिथे मुलीचं गावाला गेल्यानंतर आमची जी पद्धत आहे म्हणजे त्याच्या ते उसळून उसळून आपलं आम्ही टुकू म्हणतात टुकू पद्धत आहे टुकू पद्धतीने ते लग्न लावतात टुकू म्हणजे आपल्याकडे मराठी आपल्याकडे मराठी त्याला उसळ म्हणतात उसळ मिरची वगैरे खातो की नाही साहेब लाकडच असते आमच्याकडे मोठे तर त्या टुकू पद्धतीने आणि विशिष्ट म्हणजे ते त्या तिकडचा जे गाजली सुसून नृत्य आणि मुलाकडचं दादली सुसून नृत्य ते बायांचं असतं महिलांचा हो गोल गोल ते मग नाचतात आणि मुलांना कडेवर घेतात नवरदेवाला तिकडे मुलीला कडेवर घेतात आणि त्या दोघाला असं सात फेऱ्या करतात आणि ते मजेशीर आहे तिथं मग ते त्यांचं लग्न होतात आणि त्या दोघाला एकत्र बसवतात मग एकत्र बसवल्यानंतर सगळे पुन्हा पारंपरिक पद्धतीने दिवसभर नाच गाणं करतात आणि संध्याकाळच्या वेळी मग तीन चार वाजता मग सगळे सामूहिक भोजन करतात.

0: सण उत्सव हे कोणत्याही समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब असतात. निसर्गाशी जवळचे नाते जपणाऱ्या या कोरकू समाजात कोणते सण साजरे केले जातात आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात.
1: जे प्रमुख सण आहे, एक सुरुवातीचे सण आहे ते भवई म्हणून आहे, भवई पूजा आहे. त्याच्यानंतर होळी आहे, पोळा आहे. भवई म्हणजे हे जे हा कोरकू समाजाचा म्हणजे वर्षातील पहिली आणि अत्यंत महत्वाचा शेतीविषयक सण आहे. हा म्हणजे वैशाख अमावस्याला एक ना साजरा केला जातो. म्हणजे त्यामध्ये आमचे जे मोठवा देव म्हणजे ग्रामदैवताचा, त्या वेळेस शेतीची जे अवजारे आहे त्याची याची पूजा केली जातात. हा सण साजरा केल्याशिवाय शेतकरी म्हणजे आपल्या पेरणीला सुरुवात म्हणून जसा तसा केल्याने सर चांगला पाऊस पडतो म्हणते, जोमाने म्हणजे पीक सुपीकता येते, जमिनीला सुपीकता येते अशी श्रद्धा आहे आमची. त्यानंतर होळी आहे. होळी म्हणजे सर मार्च मध्ये फागुन महिन्यात सध्या तसं तिकडे पोळा आहे, तिथे जिरोती आहे. म्हणजे या भवई पूजेनंतर मग जिरोती पहिला म्हणजे असा आमचा सण असतो. जिरोती म्हणजे जे पीक फसल आहे ते विशेष डवरणीले येतो आणि त्यावेळेस मग लोक खूप आनंदित होतो. पावसासाठी ते हे करतात, देव पूजा करतात, ते निसर्ग पूजा करतात. त्यानंतर मग आमचे तो पोळा, होळी एक महत्वाचा सण आहे. होळी म्हणजे असा ते आमच्या लहान लेकरापासून ते म्हणजे म्हाताऱ्यापर्यंत त्यांना नवीन कपडे असतात, परिधान केलेले असतात नवीन कपडे. तर त्यांचे जे सुरुवातीले सर एक भीमला म्हणून आहे, पहिला दिवस त्याच्या पूर्वत संध्याला भीमला गोमज असतात, त्याची पूजा करतात. मग ते पहिला दिवस ते भीमला जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग होळी तयार करतात. होळी जंगलातून जे भासे बांबू पासून ते आणते, लाकडं त्याची आणतात ते, आणि जे काही वेस्टेज जे जडव आहे ते त्यापासून ते होळी तयार करतात. त्याच्यात मग पूजा करतात, सगळे सामूहिक पूजा करतात. होळीच्या दिवशी पहिले पूजा करतात आणि त्या पूजा करून होळी उभारतात. आणि होळी उभारल्यानंतर मग सगळे नाच गाणं ढोल फगणा सगळे पूर्ण एकत्रित गावात येत. मग ते घरून जेव्हा ते म्हणजे पोलीस पाटलाच्या घरून मग ते ढोल वगैरे टिमकी वाद्य बासरी सगळे तिथून ते मग मिरवणूक सारखे निघतात गावातून. पूर्वज जर त्यांनी आम्ही आठवण करतात कारण की सण आहे आणि त्यावेळेस ते रडतात, होळी जवळ येतात, सगळे एकत्र होतात, गोल फिरतात पूर्ण अख्ख्या गाव आणि बाहेर माणसे वेगळे बाहेर वेगळे दहन करून मग तिथे ते खूप नाच गाणं करतात, खूप तिथं आनंद उत्सव साजरा करतात. रात्रभर दंडा नृत्य असतात, त्याच्यात फागणा नृत्य असतात, त्याच्यात झमाटा असतात, चिवलोरी असतात, त्याच्यात वेगवेगळे प्रकार सगळ्यांचं रात्रभर नाच गाणं आणि 5 दिवस पर्यंत एक सारखं 7 कार्यक्रम असते आमचे.

0: सण असतात, त्या सणातील प्रत्येक गाणे त्या होळीमध्ये साजरा होतात. म्हणजे साजरा होळी का ये रंग बिरा रे सजन, होळी का रे रंग बिरा.
1: श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्याप्रमाणेच मृत्यूनंतरच्या परंपरांनाही प्रत्येक समाजात विशेष महत्व असतं. कोरकू समाजात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कोणते विधी आणि परंपरा पाळल्या जातात?
0: दोन पद्धत असते, एक तर दफन विधी, नाहीतर लाकूड आहे ना, एकत्र जमा करतात गावातील. जर दडाच असेल, समजा दहन करण्याचं असेल, तर लाकूड एकत्र ते सगळे लोक जमा करतात आणि ते लाकूड घेऊन विशिष्ट ते बैलबंडेने तिथे त्यापर्यंत पोहोचवतात. मृत्यूनंतर 10 दिवसानंतर ते दुःख म्हणजे दुखवटा केल्यानंतर 10 दिवसात 11 दिवसांनी ते तेरवी आणि त्यामध्ये मग सगळे आपल्या कुटुंबाला जमा करतात. तिथं भजन वगैरे त्यांची ते भजन असतात, ते भजन वगैरे करून आणि त्यांचा मग खूप वयोवृद्ध असल्यास मग त्याचे एक शिडोली सारखे प्रोग्राम करतात ते शिडोली सारखे आणि त्या शिडोलीमध्ये मग त्यांना पुन्हा मग त्यामध्ये ते त्यांचे सगळे एकत्र पूर्ण कुटुंबाला सगळे संपूर्ण जे कुटुंब आहे नातेवाईक आहे त्यांना जमा करतात आणि अशा पद्धतीने त्यांची मग शिडोली सुद्धा ते असे मंडप तयार करून मग तिथं पूजा अर्च वगैरे केल्या जातात.
1: श्रावण महिना हा आनंद उत्साह आणि भक्तिभावाचा महिना मानला जातो. विशेषतः महिलांसाठी या महिन्यात अनेक परंपरा आणि उत्सव साजरे केले जातात. कोरकू समाजातील महिलांचे श्रावणातील विशेष सण आणि त्यांचे महत्व.
0: श्रावण महिन्यामध्ये ते महिला एक झुला म्हणजे बनवतात, झुला सारख्या त्याला झुला म्हणतात तिकडे आम्ही. तर त्या झुलामध्ये कमीत कमी 10-12 म्हणजे महिला मुली वगैरे बसतात, ते गाणे म्हणतात तिथं ते आणि खूप छान साजरा करतात श्रावण मध्ये.

0: काळ बदलत गेला तशी संवादाची माध्यमेही विकसित होत गेलीत. माहिती, शिक्षण आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून आकाशवाणीने ग्रामीण आणि आदिवासी भागात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरकू समाजाच्या जीवनात आकाशवाणीने कोणते सकारात्मक बदल घडवून आणलेत?
1: तिकडे प्रत्येकाचा
0: मोजीलाल मावसकर
1: घरोघरी आणि रेडिओ म्हणजे स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी रेडिओ असा माध्यम आहे. तिकडे एकमेवा तिकडे टीव्हीचा नाही, कारण रेडिओ असा एक माध्यम आहे तिकडे. त्यापासून लोकांना शिक्षणाची माहिती मिळते, मनोरंजन वगैरे असते, शेतीविषयक असते, तिथे आरोग्याविषयी माहिती मिळते आणि बातम्या, विशेष म्हणजे बातम्या सुद्धा जे आकाशवाणी म्हणजे रेडिओचा खूप मोठा तिथे एक मोलाचे तिथे कार्य म्हणून एक आम्हाला त्याची योगदान मिळत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे तिकडे बघू रेडिओमुळे छान आम्हाला म्हणजे वाटत आहे.
0: श्रोते हो, मेळघाटातील कोरकू समाजाच्या जीवन पद्धतीचा, संस्कृतीचा आणि परंपरांचा हा प्रवास आपण अनुभवला. आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते जपणाऱ्या या समाजाची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. मी आता आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी अमरावती केंद्र निर्मित निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात कला आणि संस्कृती या विषयांतर्गत मेळघाटातील आदिवासी कोरकू संस्कृती या विषयी माहिती जाणून घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन होते स्नेहल ठाकरे यांचे, विशेष सहभाग मोजीलाल मावसकर यांचा आणि या कार्यक्रमाचे

0: सादर करते होते आशिष गावंडे।
1: निरंतर स्वर लहरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। श्रोतेहो, आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता। यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया नटरंग या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

0: डबल सीट या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे.
5: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
6: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर
5: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
7: कष्टले हे मुंबई घडताना.
0: गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. आता ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटासाठी माधुरी करमरकर यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत दिलं आहे निलेश मोहरीर यांनी.

0: माधुरी करमरकर यांनी गायलेल्या प्लॅटफॉर्म चित्रपटातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: चिमणी ठाणी उडली ठाणी पडली.
2: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: करण्याची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे. निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते. कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे. केशव नेगी असं त्याचं नाव आहे. याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले. पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या

प्रमाणावर वापरला जाणारा H-1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर जॉब्स ऍक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, एलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमावशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रत्यानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस

0: राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शदो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतवादा जिल्हा वार्तापत्राच्या कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूयात.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं. तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन करणार आणि कोल्हापुरातील वाघनख प्रदर्शनाच्या मुदतीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सर्रीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आल्यानं व्यवस्थापनामध्ये निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी गोकुळ दूध संघावर दैनंदिन कामकाज करण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्त करण्यात आलं आहे. दरम्यान सहकार विभागाकडून निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. यानुसार 2 जून ते 1 जुलै या कालावधीत ठराव दाखल करण्याची मुदत दुग्ध निबंधकांकडून देण्यात आली आहे. गोकुळ दूध संघातील कथित अवसयानातील 1308 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्या असा आदेश कोल्हापूर सर्किट बँकेनं दिला होता. ही चौकशी 80 दिवसात पूर्ण करावी असे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले होते. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही 90 दिवसांमध्ये निवडणूक घ्या असे निर्देश दिल्यानं निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. सध्या अवसायनातील संस्थांपैकी 1298 संस्थांची सुनावणी झाली, त्यापैकी सुमारे 541 संस्था अपात्र ठरल्या. त्यामुळे प्राधिकृत अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी पात्र 4199 दूध संस्थांना ठरावाचे मसुदे पाठवले. प्रकाश बेलवाडे यांनी मतदार यादीतील 1320 संस्थांवर हरकत घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात गोकुळसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असे पॅनल होणार असल्याचे बोलण्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष तातडीनं स्थापन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले. तसंच त्यांच्या हक्काचं संरक्षण आणि कल्याण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि समाज प्रवाहात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांच्या स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरता बीज भांडवल योजना राबवण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आरोग्याचा आणि रोजगाराचा दर्जा सुधारण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबवणं, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंक रिक्षा उपलब्ध करून देणं, सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहांची निर्मिती करणं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देणं यांसारख्या विविध योजनांवर गतीनं काम करण्याचे निर्देशही गुरव यांनी यावेळी दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं दर्शन आता शिवप्रेमींना यावर्षी 4 नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. कोल्हापूर इथल्या प्रदर्शनाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं हा निर्णय घेतला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या 14व्या कुलगुरुपदी डॉ राजनीश कमलाकर उर्फ आर के कामत यांची निवड झाली. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी ही घोषणा केली. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाताही होते. काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची फेर झाली, तर जिल्हा अध्यक्षपदी नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस सी वेणुगोपाल यांनी ही निवड जाहीर केली. राज्यातील पिकांची उत्पादकता वाढवणं आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगाम 2025 पीक स्पर्धा योजनेचा निकाल घोषित करण्यात आला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात,

0: भुईमूग आणि नाचणी या पिकांमध्ये राज्यस्तरावर अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 477 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मंजुषा गायधनी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं साधला.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं शंकर वैद्य यांचं गीत. संगीत दिलं आहे प्रदीप वर्तक यांनी.

रवींद्र साठे यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं बाळ बर्वे यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. दुपारचं 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिकी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: ज्यांच्या चित्रपट निर्मितीचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हता, ते पाहणाऱ्यांचे प्रबोधन करावे हाच प्रामुख्याने होता. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित भालजी पेंढारकरांचे चित्रपट हे व्याख्यान देणारे नव्हते, तर रंजनाच्या सामग्रीने भरपूर होते. ऐतिहासिक नायक नायिका सचोटीने राबणारी माणसं त्यांच्या दृष्टीने नितांत सुंदर असल्याने हे विषय त्यांच्या चित्रपटाचा भाग असत. देव देश आणि धर्म यासाठी त्यांनी आपल्या विचारसरणीचे चित्रपट तयार केले. त्यांच्याबद्दल मी का लिहिते, कारण त्यांच्या चित्रपटातील कथा पटकथा ह्या भालजी पेंढारकरांच्याच असत. त्यातील एका निखालस लोभस विषयावरचा चित्रपट साधी माणसं, आजच्या ग्लॅमरच्या जगात जिथे तोकडे कपडे, किमती गाड्या, विदेशातील शूटिंग हेच प्रेक्षकांना खेचून आणण्याचा हुकमी हक्क असतो, त्या प्रेक्षकांना मेकअप न केलेल्या तरीही देखण्या दिसणाऱ्या नायिका, ऐरणीवरती काम करणारे नायक असलेले कथानक दाखवणं हे अवघडच. मुळात ऐरण हा काय प्रकार आहे असं विचारणारी झेन झेची ही पिढी. पण त्यांनाच हा चित्रपट दाखवला तर त्यांच्याही संवेदनांना हे जाणवेल त्यातील सौंदर्य. शंकर आणि पार्वती नावाप्रमाणेच एकमेकांना अनुरूप जोडतो. सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांनी काम केले. या दोघांच्या माध्यमातून भालजींना लोकांवरती जो संस्कार करायचा आहे तो नक्कीच होतो. मुळात त्यांची पात्रांची निवड, लोकेशनची जागा, सारेच खूप काही बोलत असतं. साधं सरळ पतीपत्नींचं परस्परांवरती प्रगाढ प्रेम, एकमेकांकडे पाहणं, डोळ्यांनी बोलणं हे सारं मोठमोठ्या संवादाहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतं. सज्जन कष्ट करणारे अब्रूदार माणसं बेताच्या परिस्थितीतही प्रेमाने संसार करत असतात. तिचा भाऊ आणि वहिनी सारीच एकमेकांना धरून असतात, कपट्यानं स्पर्शतही नसतं. एका परिचित ट्रक ड्रायव्हरच्या शब्दावर विसंबून दोघे शहरात यायला तयार होतात. तिथले छक्के पंजे त्यांना ठाऊकच नसतात. इथे शेजार असतो दारुण्यांचा ड्रायव्हर छक्कनराव, याची पार्वतीवरती वाकडी नजर असते. तिला छेडायची एकही संधी तो सोडत नाही. तिचं त्याला टाळणं तसं जरब दाखवणारच असतं. तिची देहबोली स्वत्व दाखवणारी असते. या चित्रपटाचं बलस्थान जसं पात्रांची निवड आणि वास्तवदर्शी चित्रीकरण आहे, तसंच आनंदगर म्हणजे लता मंगेशकर यांनी दिलेलं संगीतातूनच आहे. माळ्याच्या माळ्यामंदी, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, दिस मागून दिस टळला, नको देवराया अंत पाहू, अशी एकावर एक सुंदर गाणी मनाला भूल घालतात. छक्कनराव या दोघांचा मुग्ध परिणय पाहत असतो. त्यांना उद्ध्वस्त करायचं त्याने ठरवलेलंच असतं. शंकरला चांगली नोकरी मिळते, छक्करराव जाळं पक्क करत असतो. शंकरवरती चोरीचा आळ येतो, त्याला पकडून नेलं जातं. दोघांचा संसार विस्कटून जातो. शंकर तुरुंगात असताना छक्करराव संधी साधतो. तिची बाजू मांडणारा वकील म्हणतो, ह्या अब्रूदार स्त्रीने आपल्या अब्रूवर हात घालणाऱ्यावरती प्रतिहल्ला करून त्याला मारलं हे बरोबरच केलं, नाहीतर गरिबांना सौंदर्य हा शापच ठरेल. जज म्हणतो, कायदा असा हातात नसतो घ्यायचा. त्यावरती उसळून म्हणते, वा रे वा, हा तर जुलूमच

0: झाला, कायदा मारू देत नाही आणि गुंड जगू देत नाहीत.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला साधी माणसं या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण पावसाळ्यातील आहार विहार याविषयी माहिती ऐकली. या भागात आपण संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी याविषयी माहिती ऐकणार आहोत. आजच्या वेगवान जीवनशैलीत वाढतं प्रदूषण ही मोठी समस्या आहे. त्यात पावसाळी वातावरणात दमटपणामुळे अधिकच प्रदूषण वाढतं. कारखान्यातून बाहेर पडणारा विषारी वायू, रस्त्यावरील धूळ यामुळे वातावरण अजूनच दूषित होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, ॲलर्जिक दमा, सर्दी, खोकला, निमोनिया अशा अनेक आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी लसीकरण हे जरूर करून घेतलंच पाहिजे. व्यायाम, योगासन, प्राणायाम यामुळे प्रतिकार क्षमता जरी वाढत असली तरी योग्य वेळी योग्य ते लसीकरण हे केलंच पाहिजे. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, बालक यांची प्रतिकार क्षमता वाढणं ही काळाची गरज आहे. संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण हवं असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रात मुलांसाठी आवश्यक असणारं लसीकरण जरूर करून घेतलं पाहिजे. खोकला, ताप, छातीत कफ, दम लागणं अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब एक्स-रे काढून घ्यावा आणि योग्य ते निदान जरूर करावं. निमोनिया प्रतिबंधक लस, डिप्थेरिया, इन्फ्लुएन्झा, हिपॅटायटिस बी अशा विविध लसी जागरूकतेने घेतल्या पाहिजेत. वेळेवर लसीकरण करणं हा वैयक्तिक नाही तर सामाजिक संरक्षणाचा भाग आहे. लसीकरणाच्या बाबतीत जर काही शंका असेल तर डॉक्टर, सरकारी आरोग्य केंद्र या ठिकाणी सल्ला जरूर घ्यावा. उघड्यावरच्या अन्नातून जंतुसंसर्ग होणार नाही याची जरूर काळजी घ्यावी. पावसाळ्यातील वाढती आर्द्रता, डबक्यामध्ये साठलेलं पाणी यामुळे डासांची उत्पत्ती होते. त्यातूनच डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार फैलावतात. यासाठी कुठेही पाणी साठवू न देणं महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण अतिशय दमट असतं, त्यामुळे वेगवेगळे त्वचा विकार देखील याच दिवसात उद्भवतात. लघवीच्या ठिकाणी जांघेच्या बाजूला संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. तसा संसर्ग जर झाला तर त्या ठिकाणी खाज येणं, जखम होणं, स्त्राव होणं अशी लक्षणं दिसून येतात. म्हणून ही जागा आंघोळीच्या वेळेला पाण्याने स्वच्छ धुवावी. तसंच त्रिफळाचूर्ण पाण्यात उकळून त्या पाण्याने संध्याकाळी जागा परत स्वच्छ केल्यास जंतुसंसर्गाला प्रतिबंध होतो, कारण त्रिफळाचूर्ण हे उत्तम जंतुघ्न म्हणून कार्य करतं. बाळंत स्त्रियांनी देखील स्वच्छता राखावी. विशेषतः स्तनाग्रांच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होणार नाही ही दक्षता जाणीवपूर्वक घ्यावी. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे लसीकरण तर महत्वाचं आहेच, पण त्याच्या जोडीला उकळून गार केलेलं पाणी देखील रोज प्यावं. सितोपलादी चूर्ण, पिंपळी पावडर मधासह नित्य नेमाने घ्यावी. त्यामुळे फुफ्फुसांचं आरोग्य चांगलं राहतं. जंतुसंसर्गामुळे हवेतील दमटपणामुळे केसांचं आरोग्य देखील बिघडून कोंडा होणं, केस गळणं या समस्या निर्माण होतात. त्यासाठी आवळा पावडर आणि ज्येष्ठमध पावडर एकत्र करून मुळांशी लावून केस धुवावेत, त्यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचप्रमाणे रोज खोबरेल तेल केसांच्या मुळांशी रात्री लावून झोपावं, त्यामुळे मुळं बळकट होतात. संसर्ग टाळण्यासाठी हात, पाय, केस यांची स्वच्छता राखणं अत्यंत महत्वाचं असतं. अशा प्रकारे योग्य लसीकरण, नियमित तपासणी आणि आवश्यक काळजी या त्रिसूत्रीद्वारे संसर्गजन्य आजारांवर नक्कीच मात करता येते. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी

0: श्रोते हो, दुपारचे 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहू परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहू परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग.
1: भल्या पहाटे मधुर कूजनानी उठवणारा बुलबुल दिवसा काही काळ शांत राहतो. माध्यानी परत त्याचे मधुर स्वर कानी पडतात आणि संध्याकाळी तो परत विश्रांती घेतो. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात. संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या, कावळे, बुलबुल, सुगरण, मैना, साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस, चक्रवाघ, पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. कमळ उमलायला लागलं की त्याच्यातला मकरंद खाण्यासाठी भुंगेही पहाटेच सजग होतात, कमळांवर झेपावतात आणि मकरंद खाऊन तृप्त होऊन परततात. एखादाच भुंगा सूर्यास्तापर्यंत कमळ उमललेल्या कमळपुष्पावर रेंगाळतो आणि कमळ मिटल्यावर बंदिस्त होतो. कवी कल्पनेला तेवढाच भृंग दिसतो. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 वाजता उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते, एक एक पाकळी अलग व्हायला लागते. तसा ब्रह्मकमळाचा जाड मांसल दांडा झुलायला लागतो. रात्री 12 वाजता सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. शुभ्र धवल पूर्ण उमललेलं ब्रह्मकमळ त्यातील पूकेसर आणि स्त्री केसरासह प्रेक्षणीय तर असतंच आणि आनंददायीही असतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं. सूर्यफुलाचं नाव असतं त्याच्या सूर्याच्या दिशेनी आकर्षून वळण्यामुळेच आहे. जाईजुई, मोगरा ही सुगंधी फुलंही संध्याकाळी उमलायला लागतात आणि रात्री पूर्ण फुलतात. तर गुलबाक्षीला ऑफिस टाइम म्हणतात, कारण गुलबाक्षी दुपारी 4 वाजता उमलते. बिनवासाची पण अनेक रंगाची गुलबाक्षीची फुलं कीटकांना आकर्षून घेतात. हरित वनस्पती सूर्यप्रकाशात अतिशय कार्यक्षम असतात. सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडवून आणतात. शिरीषाची पानं दिवसा पूर्ण खुली असतात तर सूर्यास्तानंतर मिटतात. शिरीषामध्ये हा स्लीप रिदम आढळतो.
0: श्रोतेहू, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा दुसरा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

मध्यम लहरी 537°6 तसंच 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, दुपारचे 2:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया कलाकार नलिनी दिनेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग सरस्वती आणि शंकराभरणम. त्यांना व्हायोलिन साथ श्रीनाथ अय्यर यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली आहे. ताल रूपकम आणि आदी ऐकूया. कलाकार नलिनी दिनेश यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग सरस्वती आणि शंकराभरणम.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कलाकार नलिनी दिनेश यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग सरस्वती आणि शंकराभरणम. त्यांना व्हायोलिन साथ श्रीनाथ अय्यर यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. आणि याबरोबरच श्रोतेहो नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: बातम्या देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन श्रेयस अय्यर भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे या समितीकडून हरकती मागवल्या जातील 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत सूचना हरकती आल्या आहेत यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे आमचा आग्रह आहे त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ
0: किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले स्वाभिमान योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती शिष्यवृत्ती योजना शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत

आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकासदर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3:10:32 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये संध्याकाळी 4:58. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू करत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी आणि त्यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज मंगला विद्यानाथन यांचं कर्नाटक शैलीतलं व्हायोलिन वादन. पण आता आधी काही ठळक घडामोडी.
1: श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देवस्थान जमीन इनाम निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यात अन्यत्रही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार पिशवीतल्या तेलाचं लिटरमध्ये माप आणि त्याचं ग्रॅममध्ये वजन लिहिणंही बंधनकारक असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त

0: अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताच्या आजच्या कार्यक्रमात कर्नाटक शैलीतलं शास्त्रीय संगीत मंगला वैद्यनाथन यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकवणार आहोत. त्यांनी व्हायोलिनवर वाजवलेल्या राग चारुकेशी, सारंगा आणि सिंधू नामक्रिया रचना आदी तालात रूपक तालात निबद्ध आहे आणि त्यांना मृदंगमची साथ देवानंद मेनन यांनी केलेली आहे. ऐकूया मंगला विद्यानाथन यांनी व्हायोलिनवर वाजवलेला सुरुवातीला राग चारुकेशी.

0: मंगला वैद्यनाथन यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग चारुकेशी सारंगा आणि सिंधू नामक्रिया आत्ता आपण ऐकलात. त्यांना मृदंगमची साथ देवानंद मेनन यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही.
1: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम मी

0: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो. मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा स्वागत करतो तुमचं
0: आजच्या आपल्या युवावाणीच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात. मित्रांनो, कवी अरुण बोरसे यांची एक कविता आहे. त्यांनी अन्नाचा प्रवास थोडक्यात पण मार्मिकतेने वाचकांपर्यंत पोहोचवलाय. ते असं लिहितात,
1: महत्वाचा एक एक अन्नाचा घास, जेवणाच्या ताटाचा जाणून घ्या प्रवास.
0: शेतकरी शेतीची मशागत करतो,

0: बियाणं खत मग घरामध्ये भरतो.
1: जेव्हा वरुण राजाची कृपादृष्टी होते, जमिनीत बीजारोपण तेव्हा केल्या जाते.
0: पीक उभे करायला कष्ट पडती किती, तेव्हा कुठे विविध धान्य बाजारात येती.
1: आता तुम्ही थोडेसे किचन मध्ये चला, तेथे किती मेहनत लागते हो त्याला.
0: यात माता भगिनींचे कष्ट आहेत खूप, त्यांच्यामुळेच पदार्थाला रुची आणि रूप.
1: जेवणाचा आहे आपल्या

0: जेवणाचा हे आपल्या असा इतिहास, वाया नका घालवू एक सुद्धा घास.
1: मित्रांनो, शेती, माती आणि पाऊस याच्याशी निसर्गातल्या प्रत्येक प्राण्याचं घट्ट नातं आहे.
0: आणि या तिन्ही गोष्टी जर सजीवांच्या आयुष्यातून काढून टाकल्या तर सजीव सृष्टी शून्य आहे बघ.
1: केवळ शेतकरी नाही तर आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी अन्नाची गरज असतेच. पण मात्र आपली गरज संपली की सगळं संपलं असं आपण करतो.
0: कवींनी कवितेत मांडल्याप्रमाणे अन्न वाया जाणं ही खरंच खूप चुकीची गोष्ट आहे असं मला वाटतं बघ दर्शन.
1: आले लोक लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये जेवण अति प्रमाणात वाया घालवतात. काय असतं की सुरुवातीला भूक खूप असते आणि आधीच अशा बड्या कार्यक्रमात खायला पदार्थ असतात 50, असं वाटतं काय खाऊ आणि काय नाही.
0: हो, आणि या भावनेत लोक सर्व पदार्थ ताट भरून घेऊन घेतात. आणि जसं आपण जेवायला सुरुवात करतो तशी भूक शमते आणि जेवणाची इच्छा मंदावत जाते.
1: पण होतं काय, आपण फक्त लागलेल्या भुकेचा अंदाज घेतो आणि जेवणासाठी असलेल्या गर्दीच्या भीतीने ताटात सगळंच घ्यावं आणि मी सगळंच खावं असं ठरवतो आणि फसतो. त्यामुळे ताटात भरलेलं सगळं अन्न शेवटी वाया जात.
0: प्रत्येकाला आपली भूक आणि खायची पातळी माहित असते बघ, पण वळत नाही ना. पण आता खरंच समजून घेण्याची गरज आहे, कारण त्या एका ताटाच्या अन्नात बऱ्याच लोकांची मेहनत असते, अन्नासोबत तीही वाया जाते बघ.
1: म्हणून कवी अरुण बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे,
0: वाया नका घालवू एक सुद्धा खास.
1: करेक्ट.
0: मग दर्शन, आज काय विशेष आहे रे आपल्या कार्यक्रमात? म्हणजे कोण आहे आजचे मार्गदर्शक?
1: सांगतो. आज आपल्याला शेती क्षेत्रातील करिअर विषयी माहिती मिळणार आहे. ती आपण जाणून घेऊच, पण मला असं वाटतं की आता आपण एक छानसा ब्रेक घेतला पाहिजे.
0: ओ हो, अगदी चालेल की.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. तर आजच्या आपल्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात आपण डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील कृषी वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक तसंच ऍग्रीकल्चर करिअर काउन्सिलर प्राध्यापक निलेश भागवत सदार सर यांना आमंत्रित केलंय.
1: सर, आपल्याला आज कृषी क्षेत्रात करिअरच्या कोणत्या संधी आहेत याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. चला तर जाऊया आजच्या आपल्या मार्गदर्शनाकडे.
2: सर्व 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन. तुमचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि आता 12वी सायन्स नंतर काय करायचं, म्हणजे कोणकोणत्या संधी आहेत, तर याबद्दल बऱ्याच दुविधा आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे विचार करतात ते म्हणजे मेडिकल फील्ड असते, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग फील्ड, पण सोबतच असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत आणि ते म्हणजे BSc ऍग्रीकल्चर. विद्यार्थी मित्रांनो, 12वी सायन्स झाल्यानंतर BSc ऍग्रीकल्चर कडे मागील काही वर्षापासून ओढा आहे. त्याचं कारण आहे की हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्या संधी अमर्याद आहेत आणि त्याच क्षेत्राबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, BSc ऍग्रीकल्चर म्हणजे नेमकं काय? तर बघा, BSc ऍग्रीकल्चर जर आपण एक विचार केला तर BSc ऍग्रीकल्चर हा 4 वर्षाचा एक पदवी अभ्यासक्रम आहे आणि या 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शेती संबंधित वैज्ञानिक, तांत्रिक, व्यावसायिक आणि कौशल्याधारित ज्ञान या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दिला जातो. मग BSc ऍग्रीकल्चर जर आपण बघितलं तर BSc ऍग्रीकल्चर किंवा BSc तर BSc ऍग्रीकल्चर

ही एक ब्रँच आहे, त्याच्यासोबतच अजून ब्रँचेस आहेत. जर आपण बघितलं बीएससी हॉर्टिकल्चर आहे, बीएससी फॉरेस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग सुद्धा आहे, बीएससी ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी आहे, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ही सुद्धा एक ब्रँच आहे, फूड टेक्नॉलॉजी ही सुद्धा एक ब्रँच आहे, आणि होम सायन्स. जवळपास 8 ते 9 ब्रँचेस ह्या बीएससीच्या आहेत. पण या 8 ते 9 ब्रँचेसमध्ये बीएससी ॲग्रिकल्चर ही मदर ब्रँच म्हणून याला गणले जाते. आता तुमच्या मनात दुसरा प्रश्न की सर, आता आम्हाला जर बीएससी ॲग्रिकल्चरला जर ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर पात्रता काय असली पाहिजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी 12वी सायन्स घेतलेलं होतं आणि ज्यांना 12वी सायन्समध्ये जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 12वी सायन्समध्ये मिनिमम 45% मार्क असणं गरजेचं आहे, आणि ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत यांना मिनिमम 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. पण जसा आपण विचार करतो की मेडिकल फील्ड आणि इंजिनिअरिंग फील्ड त्याला जसा एक प्रोफेशनलचा दर्जा दिलेला आहे, तसाच दर्जा बीएससी ॲग्रिकल्चरला ॲज ए प्रोफेशनल डिग्री म्हणून देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला एंट्रान्स एक्झाम द्यावं लागतात. तर याच्यासाठी कोणत्या एंट्रान्स एक्झाम असतात? तर MHCET, ज्याच्यामध्ये तुम्ही PCB, PCM आणि PCMB हा ग्रुपमध्ये तुम्ही जी काही CET दिलेली आहे, महाराष्ट्र शासनाची MHCET झालेली आहे, ही दिलेली पाहिजेत. सोबत तुम्ही JEE किंवा NEET ही दिली असेल त्यावर सुद्धा तुम्ही या बीएससी ॲग्रिकल्चरसाठी किंवा अदर ज्या ह्या मी ब्रँच सांगितल्या याच्यासाठी तुम्ही पात्रता असता. आता जर बीएससी ॲग्रिकल्चर नंतर ज्या करिअरच्या वाट्या आहेत आपल्याला त्या बघायच्या आहेत. तुम्हाला माहित आहे की स्वर्गीय MS स्वामीनाथन, ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते म्हणजे इफ ॲग्रिकल्चर गोज रॉंग नथिंग एल्स विल हॅव ए चान्स टू गो राईट. याचा अर्थ असा होतो की कृषी क्षेत्र चुकीच्या दिशेने जर गेलं तर देशातील इतर कोणतेही क्षेत्र योग्यरित्या प्रगती करू शकणार नाही. म्हणजे आपण जर एक विचार केला, जर आज आपण बघत आहे वेगवेगळे सेक्टर्स आहेत, सर्व्हिस सेक्टर, इंडस्ट्रीयल सेक्टर्स, पण तुम्ही जर एक विचार केला, आपण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सिच्युएशन बघितली, एकमेव ॲग्रिकल्चर सेक्टर्स होतं की जे चालू होतं, आणि हे एकमेव सेक्टर आहे जे कधीही बंद होणार नाही. आणि या जर सेक्टरवर विपरीत परिणाम झाला तर ऑटोमॅटिकली बाकीच्या सेक्टरवर सुद्धा याचे परिणाम होतील. त्याच्यामुळे ॲग्रिकल्चर हे अमर्यादित क्षेत्र आहे आणि याला अमर्यादित अशा संधी आहेत. जर आता तुम्ही 4 वर्षाच्या नंतर बीएससी ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणकोणत्या संधी अवेलेबल आहेत, तर बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे की या 4 वर्षामध्ये आपण जे काही नॉलेज घेतलेलं आहे, जे वैज्ञानिक नॉलेज म्हणतो आपण, तांत्रिक नॉलेज जे काही घेतलेलं आहे, तर या नॉलेजच्या बेसिसवर आपल्याला शेतीकडं एक चांगला उद्योग म्हणून बघता येणार आहे. आतापर्यंत आपण बघितलंय की शेतीकडे उदरनिर्वाहासाठी आपण बघितलं, पण मागच्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि त्याच पद्धतीने शेती करत आहे. तुम्हाला सांगायचं तर आमच्या डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी येतात जे स्वतः बीएससी ॲग्रिकल्चर केल्याच्या नंतर शेती करत आहेत. त्याच्यातला आमचा एक विद्यार्थी आहे मयूर सिरसाट नावाचा, तो सध्या सेरिकल्चर म्हणजे रेशीम शेती करत आहे. त्याच्यानंतर आमचा एक रोशन महाजन आहे, त्याची एक नर्सरी आहे, तो चांगल्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप केलेली आहे, चांगल्या पद्धतीने तो नर्सरी मॅनेजमेंट करत आहे. सोबतच असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आज 1 एकर भरामध्ये, 2 एकर मध्ये, 3 एकर मध्ये चांगले 10-10, 15-15 लाखाचे टर्नओव्हर करत आहेत, ते सुद्धा एका सीझन्स मध्ये. म्हणजे हे जे काही नॉलेज आहे, हे नॉलेज, तांत्रिक नॉलेज घेऊन जर आपण शेती केली तर नक्कीच आपल्याला याच्यातून जो काही आपला नफा असेल हा भरपूर प्रमाणात भेटेल. पण काही विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करायचा असेल, तर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मी 3 कॅटेगरी करील. एक म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जॉब, दुसरा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब, आणि तिसरा म्हणजे बँकिंग सेक्टर. आता मी तुम्हाला जे काही जॉब सांगणार आहे हे फक्त आणि फक्त कृषीवाल्यांसाठीच आहेत, म्हणजे ज्यांनी बीएससी ॲग्रिकल्चर किंवा अलाइड सायन्स मध्ये पदवी घेतली आहे हे फक्त त्यांच्यासाठी आहेत. आणि बाकी जॉब तर आहेतच, एनी पदवीधर याच्यावर जे काही जॉब आहे त्याच्यासाठी तर संधी आहेतच, पण ह्या ज्या काही संधी आहेत ह्या फक्त ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड ब्रँचेसवाल्यांनाच येतं. त्याच्यामध्ये महत्वाचं जर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बघितलं तर ॲग्री MPSC, ज्याच्यात तुम्हाला तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी ह्या महत्वाचे पद असतात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲग्री MPSC करता येते. त्याच्यानंतर फॉरेस्ट MPSC सुद्धा एक पर्याय.

आहे, याच्यामध्ये फॉरेस्ट एमपीएससी तुम्ही एसीएफ असू शकता, क्लास वन ऑफिसर, त्याच्यानंतर तुम्हाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा होता येते. फूड सेफ्टी ऑफिसर याला सुद्धा एग्रीकल्चर वाले इलिजिएबल आहेत. त्याच्यानंतर ग्राम विकास अधिकारी असल, सहाय्यक कृषी अधिकारी असल, कृषी विद्यापीठामध्ये ज्या भरत्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक हे पद त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामध्ये आपण अजून जर बघितलं याच्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ असते, महाबीज, याच्या सुद्धा कृषी पदवीधरांना संधी असतात. वखार महामंडळ आहे, रेशीम संचालनालय आहे, पुन्हा झडपीचा जो काही ग्राम विकास विभाग आहे त्याच्यात विस्तार कृषी अधिकारी हे सुद्धा पद त्याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल ज्या काही इथं एमपीएससी वगैरे ह्या सुद्धा देता येतात. सोबतच तुम्हाला नगर परिषद महानगरपालिका याच्यामध्ये सुद्धा आपल्याला माहिती नसते, याच्यामध्ये सुद्धा सहाय्यक उद्यान सहाय्यक झालं, उद्यान पर्यवेक्षक झालं, उद्यान निरीक्षक झालं, उद्यान अधीक्षक झालं हे पद असतात. या पदासाठी सुद्धा कृषी पदवीधर हा पात्र असतो. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरामध्ये जे गार्डन असतात हे सगळं गार्डन्स वगैरे असतात हे त्यांच्या अंडरमध्ये असतात. तर ह्या सगळ्या आपल्या कृषीमधल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लॅन क्वारंटाईन ऑफिसर्स असतो. त्याच्यानंतर आपेडा झालं, नाबार्ड झालं, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऍग्रीकल्चरला एक टेक्निकल ऑफिसर म्हणून याच्यात संधी असते. तुम्ही युपीएससीचं जर तुम्ही तयारी करणार असाल, प्रशासनात जायचं असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपलं जनरल यूपीएससी मध्ये सुद्धा आपल्याला ऍग्रीकल्चर ऑप्शनल असतात, बॉटनी ऑप्शनल असतात, जे सब्जेक्ट आपण ऑलरेडी 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर सेंट्रल वेअर हाऊसिंग असल, फूड सेफ्टी ऑफिसर्स असतील, त्याच्यानंतर एफसीआय असल, तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले जॉब्स आहेत. त्याच्यानंतर जर बँकिंग सेक्टरचा जर विचार केला आपण तर बँकिंग सेक्टरमध्ये एक पद राहते ते म्हणजे एएफओ, ज्याला ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतात. तर या पदासाठी जे इलिजिएबल असतात तर ते फक्त ऍग्रीकल्चर आणि अलाइड ज्या ब्रँचेस सांगितल्या आहेत तेच फक्त इथे इलिजिएबल असतात. त्याच्यामुळे इथं स्पर्धा थोडी कमी असते आणि एक ऑफिसर लेवलचा जॉब तुम्हाला तिथं भेटू शकतो. त्याच्यानंतर आरआरबी एसओ, आता आरआरबी मध्ये जो स्पेशलिस्ट ऑफिसर असतो तो सुद्धा बीएससी ऍग्रीकल्चर वाला असतो. त्याच्यानंतर एसबीआय ज्युनियर असिस्टंटचे पद निघतात ऍग्रीकल्चर वाल्यांसाठी, ते सुद्धा असतात. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा जायचं असेल तर ह्या फक्त बीएससी ऍग्रीकल्चर वाल्यांसाठीच्या संधी आहेत. आणि जर त्याच्यानंतर जो दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा जे काही कृषीसाठी जे काही इनपुट्स लागतात, आदाने लागतात, तर याच्यामध्ये फर्टिलायझर कंपन्या झालं, सीड कंपन्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला वाव असतो. त्याच्यानंतर पेस्टिसाईड कंपन्या झालं, इरिगेशन कंपन्या झालं, फूड इंडस्ट्रीज झालं, याच्यामध्ये सुद्धा कृषी पदवीधरांना भरपूर संधी येतात. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल ऑफिसर असता, मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर, फील्ड ऑफिसर, सेल्स एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, क्रॉप ऍडव्हायझर्स, त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता. याच्यामध्ये एमएससी, पीएचडी झालेले, बीएससी झालेले आज चांगले जॉब त्यांना त्याच्यामध्ये भेटत आहेत. आता तिसरा जर आपण एक विचार केला तर ज्यांना रिसर्च ओरिएंटेड विद्यार्थी आहेत, बीएससी ऍग्रीकल्चर केल्यानंतर आम्हाला रिसर्च करायचं आहे किंवा आम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, बरेचसे असतात की ज्यांना सायंटिस्ट व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यात संधी आहेत. कारण आपल्याला माहिती आहे बदलता हवामान आहे आणि या बदलता हवामानात जे काही पिकाचे वाण असतील याच्यामध्ये संशोधन करणं ही काळाची गरज आहे, तसं संशोधन सुद्धा होत आहे. मग असं सायंटिस्ट जर तुम्हाला ऍग्रीकल्चरमध्ये जर बनायचं असेल तर याच्यामध्ये सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे. यामध्ये तुम्हाला एमएससी ऍग्रीकल्चर नेट वगैरे असाल, पीएचडी करावं लागेल. पीएचडी नंतर तुम्हाला ऍग्रीकल्चर सायंटिस्ट होण्यासाठी एक सेंट्रल लेवलला एक्झाम असते जे एएसआरबी नावाचं बोर्ड असते, ज्याला ऍग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. या बोर्ड मार्फत काय केलं जातं की ऍग्रीकल्चर सायंटिस्टची एक्झाम घेण्यात येते, ज्याला मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो तुमचा एमएससी, म्हणजे एमएससी केल्यानंतर तुम्हाला देता येते, किंवा तुम्ही पीएचडी असाल तरी तुम्हाला ही एक्झाम देता येते. आणि या एक्झामच्या मार्फत तुम्ही ऍग्रीकल्चर सायंटिस्ट म्हणून अपॉइंटमेंट होऊ शकता. आता सोबत बीएससी ऍग्रीकल्चर केल्यानंतर जर हायर ग्रॅज्युएशन काही विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल याच्यामध्ये तर त्या सुद्धा अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत. म्हणजे बीएससी ऍग्रीकल्चर आपण 4 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला एमएससी असते, तर ही एमएससी तुम्ही डिफरंट सब्जेक्ट मध्ये करू शकता. ओके, आणि एमएससी 2 वर्षाची झाल्याच्या नंतर तुम्हाला हायर ग्रॅज्युएशन साठी पीएचडी ही 3 वर्षाची असते. बीएससी नंतर तुम्ही एमएससी करू शकता, पीएचडी करू शकता, किंवा मग तुम्हाला बीएससी नंतर एमबीए ऍग्रीकल्चर मध्ये करू शकता, किंवा एमबीए तुम्ही मार्केटिंग मध्ये करू शकता, एमबीए तुम्ही याच्या

मध्ये करू शकता किंवा तुम्हाला जर बाहेर देशामध्ये जर ऍग्रिकल्चरमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ऍग्रिकल्चरला PhD साठी MSc साठी तशा संधी आहेत आणि त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप सुद्धा भेटतात. त्याच्यामुळे एक चांगलं क्षेत्र आहे. संशोधनामध्ये जर तुम्ही गेले तर क्रॉप इम्प्रुव्हमेंट झालं, बायोटेक्नॉलॉजी झालं, क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर हे झालंय, किंवा न्यू इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स व्हेरायट्या तुम्हाला डेव्हलप करायच्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या डेव्हलप करायच्या, तर संशोधनासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा अफाट संधी आहेत. त्याच्यानंतर जर टीचिंग, आता काही बरेच विद्यार्थी असतात की त्यांना टीचिंगसाठी करिअर करायचे, तर टीचिंगसाठी करिअर करण्यासाठी तुम्हाला MSc ऍग्रिकल्चर नंतर नेट ज्यावेळेस तुम्ही केलेली असता त्यावेळेस तुम्ही इलिजिएबल असता, त्याच्यानंतर तुम्ही PhD केलेली असाल त्याही वेळेस तुम्ही इलिजिएबल असता. याच्यामध्ये बरेचसे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ऍग्रिकल्चरचे कॉलेज आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज आहेत, अलग लक्षात सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, तर तिथं तुम्ही ऍज अ प्रोफेसर, ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुरुवातीला तुम्ही टीचिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ऍग्रिकल्चर ट्रेनर म्हणून सुद्धा वाव आहे. आणि भविष्यामध्ये आता आपण बघितलंय की न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे, या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऍग्रिकल्चर हा विषय प्रायमरीपासून 12th पर्यंत कंपल्सरी करण्याच्या सूचना आहेत. तो आता जर सब्जेक्ट त्याच्यात अंतर्भूत झाला, काही प्रमाणात झालेला आहे, जर हा सब्जेक्ट त्याच्यात जर अंतर्भूत झाला तर त्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये कृषी शिक्षक म्हणून काम करता येईल. आता हे तर आपण बघितलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त काही कृषी पदवीधर असे आहेत की ज्यांना एंटरप्रेन्युअरशिप म्हणजे स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, तर याच्यामध्ये अफाट संधी आहेत. कारण कृषी आणि अलाइड हे असं सेक्टर आहे, म्हणजे कृषी आणि संलग्न क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी खूप चान्सेस याच्यामध्ये आहेत. आता हे जे काही व्यावसायिक शिक्षण आहे तर याच्यामध्ये आपण BSc च्या ज्यावेळेस तुमचं फायनल इयर असते त्यावेळेस तुम्हाला व्यावसायिक जे कोर्स येतं तर याच्याबद्दल काय केले जाते, तुम्हाला नॉलेज दिल्या जातात, तर ते नॉलेज इथं महत्वाचं असतं. आता एंटरप्रेन्युअरशिप मध्ये जर तुम्ही म्हणलं तर तुम्ही सीड प्रोडक्शन, जसं की आता बरेचसे FPO येत म्हणजे फार्मर प्रोड्युसिंग कंपन्या येतात, तर ज्या सीड प्रोडक्शन करतात त्याच्यात फाउंडेशन सीड असेल, सर्टिफाईड सीड असेल, ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर टिश्यू कल्चर झालं, आता टिश्यू कल्चर बनाना मध्ये झालं, पोमेग्रेनेट मध्ये झालं, अलग लक्षात बरेच क्रॉप मध्ये आता टिश्यू कल्चर आलेलं आहे. या टिश्यू कल्चर मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय चालू करू शकता. तुम्हाला हायड्रोपॉनिक्स झालं, हायड्रोपॉनिक्स म्हणजे की बा जिथं जमीन नसतानी केली जाणारी शेती, तर हायड्रोपॉनिक्स सुद्धा तुम्ही एक प्लांट तयार करू शकता. याला शासनाच्या सबसिड्या सुद्धा आहेत. कृषी सेवा केंद्राचे तुम्हाला लायसन्स भेटतात. तुम्ही एक्सपोर्ट बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकता. आज आपल्याला माहिती आहे बरंच ठिकाणी आज जे काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील किंवा बाकीचे क्रॉप्स असतील, याला बाहेर देशामध्ये खूप मागणी आहे, तर आपल्याला बाहेर देशामध्ये ह्या संधी शोधायच्या आहेत. आणि ह्या संधी शोधून आपल्याला बाहेर देशामध्ये आपलं एक्सपोर्ट करायचं, यानं दोन होईल, एक तर तुमचा बिझनेस सुद्धा होईल आणि महाराष्ट्रातला शेतकरी, भारतातला शेतकरी हा एक आर्थिक दृष्ट्याने मजबूत सुद्धा होईल. त्याच्यामुळे एक्सपोर्टच्या संधी आहेत, त्या एक्सपोर्टच्या संधीमध्ये सुद्धा आपण हे करतो. त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग युनिट येतं, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात वाव आहे. आता जर ऍग्री बिझनेस आणि स्टार्टअप सेक्टरचा जर आपण विचार केला तर आज जर आपण ऍग्रीटेक हा सर्वात वेगाने वाढणारं क्षेत्र आहे. आणि हे ऍग्रीटेक किंवा ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, तर ह्या टेक्नॉलॉजी जशा बाकी इंडस्ट्रीमध्ये झाल्या आहेत तशा ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. आणि आज ऍग्रिकल्चर टेक्निकल व व्यावसायिक आणि स्किल बेस्ड जे आपण जे काही नॉलेज घेणार आहोत 4 वर्षामध्ये, तर याच नॉलेजचा फायदा आपण जसं की नर्सरी असल, नर्सरी आपण त्याच्यामध्ये फ्रूटची नर्सरी, व्हेजिटेबलची नर्सरी, फ्लावर्स असतात त्याची नर्सरी, ही एक उभी करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला बायो फर्टिलायझर प्रोडक्शन्स, बायो इन्सेक्टिसाइड प्रोडक्शन, बायो पेस्टिसाइड प्रोडक्शन्स, हे जे काही आहेत तर हे तुम्हाला 4th वर्षाला याचे मॉड्यूल्स असतात आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअली ह्या गोष्टी तयार कराव्या लागतात. मग तुम्ही तिथं तयार केल्यानंतर तुम्ही तुमचं ऍग्री बिझनेसच्या स्वरूपात तुम्ही त्याला आणू शकता. ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचा आता आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा देशाची डिमांड सुद्धा आहे, किंवा ऑर्गॅनिक फूड प्रोडक्शन्स असेल किंवा फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर हे ऑर्गॅनिक द्या, तर हा एक चांगला स्कोप राहू शकतो. पॉली हाऊस किंवा नेट शेती आहे ज्याच्यात तुम्ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स जे असतात याचं तुम्ही लावून, हे पॉली हाऊस मध्ये शेड नेट मध्ये लावून याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अफाट असा आर्थिक टर्नओव्हर करू शकता. मशरूम प्रोडक्शन्स असेल याचे सुद्धा मॉड्यूल तुम्हाला असतात, मशरूम प्रोडक्शन, डेअरी फार्मिंग असतात, व्हर्मी कंपोस्ट, गांडूळ खत वगैरे
तयार करणं आज बरेचसे कृषी पदवीधर

मी कंपोस्टचा व्यवसाय करत आहे तर बी कीपिंग असेल, मधमाशी पालन याचं सुद्धा ट्रेनिंग भेटल्या जातात. रेशीम शेती जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे ज्याला सेरिकल्चर म्हणतो, फूड प्रोसेसिंग झाले, ऍग्रीकल्चर कन्सल्टन्सी झाली, ड्रोन स्प्रेईंग सर्व्हिसेस झाले, आणि हे जे काही मी तुम्हाला ह्या अफाट जे काही ऍग्री बिझनेस सांगितले तर याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट कडून स्टेट गव्हर्नमेंट कडून यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत. आता तुम्ही जर ड्रोन स्प्रेईंग साठी जर बघितलं तर आज 60% तुम्हाला शासन अनुदान देत आहे. म्हणजे आज ऍग्रीकल्चर मध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तुम्ही तुमचे स्टार्टअप तुम्ही चालू करू शकता. त्याच्यानंतर जर आता कृषी क्षेत्राचं भविष्य काय आहे, आता बघा AI जे आहे, जसं जे बाकीच्या क्षेत्रामध्ये आलं, मेडिकल मध्ये आलं, इंजिनिअरिंग मध्ये आलं, तसं त्याने ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि ऍग्रीकल्चर मध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता येणारी 10 वर्षामध्ये अजून 5 वर्षामध्ये जी काही आपली शेती राहील ही AI बेस्ड शेती राहणार आहे. याच्यात तुम्ही प्रिसिजन फार्मिंग असाल, प्रिसिजन फार्मिंग म्हणजे तंतोतंत शेती म्हणतो आपण याला, काटकोर शेती म्हणतो, म्हणजे अचूक अशी शेती आपल्याला आता करायची आहे. त्याच्यानंतर AI इन ऍग्रीकल्चर, बरेच वेळा आपल्याला जे काही हवामानाचं प्रेडिक्शन्स वगैरे असते तर हे AI च्या माध्यमातून भेटल. जमिनीमध्ये मॉइश्चर्स किती आहे हे तुम्हाला त्याच्यातल्या सेन्सर जे असतील त्याच्यामधून भेटल. तुम्हाला खतं किती टाकायचे, कोणतं खत जमिनीत कमी आहे, सध्या क्लायमेट कंडिशन्स काय आहेत, तर हे जे काही वेगवेगळे सेन्सर्स असतात या सेन्सरच्या माध्यमातून तुम्हाला याची पूर्वकल्पना भेटल. पूर्वकल्पना भेटल्याच्यामुळे तुम्हाला त्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं करता येईल. म्हणजे ऍग्रीकल्चर सेक्टरमध्ये AI चा जो काही आता प्रवेश झालाय यानं ऍग्रीकल्चर जे काही पदवीधर येतं किंवा जे पदवी घेणार येतं यांच्यासाठी चांगल्या संधी राहणार आहेत. सोबत ड्रोन टेक्नॉलॉजी मध्ये आपण बोललेलोच आहोत, तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून आपण हे करू शकतो. आणि याचे प्रशिक्षण असतात, जसं की तुम्हाला ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटी आहेत तिथून तुम्हाला किंवा काही NGO आहेत तिथून तुम्हाला ते प्रशिक्षण देतील. 4 महिन्याचं 6 महिन्याचं प्रशिक्षण राहते. इथं जर आपण बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ झालं, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ झालं, हे तुम्हाला ड्रोन पायलट म्हणून तुम्हाला संधी देत आहे. ऑर्गॅनिक फूड मार्केट भारतासाठी तर डिमांड आहे पण बाहेर देशात सुद्धा तुम्हाला डिमांड आहे. तर ही डिमांड आपल्याला ओळखायची, युरोपियन कंट्रीज झालेले आहेत, त्याच्यानंतर अमेरिका वगैरे हे देश झालेले आहेत, तर या देशांना ऑर्गॅनिक फूडचा डिमांड खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही डिमांड ओळखून आपण आपेड्याच्या मार्फत प्रशिक्षण घेऊन, नाबार्डच्या मार्फत सबसिड्या घेऊन आपण ह्या संधी आपल्याला अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामुळे हे एक मोठं मार्केट आहे. आणि एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर, एक्सपोर्ट ऍग्रीकल्चर मध्ये तुम्हाला बोललेलोच आहे, आपेडा काय करते आपल्याला प्रशिक्षण देते आणि कोणकोणत्या संधी आहेत आपल्याला एक्सपोर्टच्या, तर याचं एक प्रशिक्षण देऊन ऍग्रीकल्चर बिंग ॲज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट, म्हणजे आपण ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे त्या आपल्याला ऍग्रीकल्चरशी संबंधित ज्या काही एक्सपोर्टच्या संधी आहेत फ्रुट्स मध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये, त्याच्यानंतर तुमच्या फ्लावर्स मध्ये अलग लक्ष अफाट संधी आहेत बाहेर देशामध्ये, तर हे सुद्धा आपण चालू करू शकतो. आता जर जस्ट आपण जळगावचं एक उदाहरण घेतलं, जळगावमध्ये बनाना जास्त प्रमाणात पिकतो. आता जळगावमध्ये जर बनाना असेल तर आपल्याला माहिती आहे केळीचे भाव असतात, फ्लक्च्युएशन होते, मग यालाच केळीच्या भावाला जर आपण एक्सपोर्ट केलं बाहेर किंवा याचे प्रोसेसिंग मोठ्या प्रमाणात केली, सध्या बनानावरची जी प्रोसेसिंग आहे 1% वरती प्रोसेसिंग नाही, मग ही प्रोसेसिंग जर आपण जास्त केली तर इथल्या बनाना शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल आणि ऍज अ बिझनेस म्हणून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढवण्यासाठी, ऍग्रीकल्चरला मजबूत करण्यासाठी BSc ऍग्रीकल्चर मध्ये चांगल्या संधी म्हणजे अफाट संधी अशा आहेत. तर त्याच्यामुळे मी जे काही आजच्या करिअरच्या संधी सांगितलेल्या आहेत, जे स्वर्गीय MS स्वामीनाथन सर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतात, त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे, ते आजच्या या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्हाला सांगतो. त्यांनी सांगितलं की द फ्युचर्स बिलॉंग टू द नेशन्स विथ ए ग्रेन्स नॉट अ गन्स. म्हणजे ते म्हणतात ज्या राष्ट्रांकडे बंदुकांपेक्षा धान्याचा साठा अधिक आहे भविष्य त्यांच्याच हातात आहे. तर अशा पद्धतीनं जर आपण एक पॉझिटिव्ह बघितलं या क्षेत्राकडे तर याच्यात खूप साऱ्या संधी आहेत. आणि या संधीचा नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं मेडिकल इंजिनियर सायन्स किंवा इंजिनियर ज्या पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे बघता त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्राकडे बघाव, कारण कृषी क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे जे कधीही बंद होणार नाही. करिअर इन ऍग्रीकल्चर यामध्ये मला बोलवलेलं आहे कृषीशी संबंधित क्षेत्रासाठी, त्याबद्दल मी धन्यवाद करतो आणि आज इथे थांबतो.

0: मित्रांनो, तर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे की तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बरं का नक्की.
1: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वार केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युवा मार्गदर्शन या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार,
1: आणि कार्यक्रमाचे सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित. 6:00 आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं. सामूहिक शिवस्तुती आणि शिवपारायण देखील करण्यात आलं. शिवराज्याभिषेक महिला मुद्रापथक तसंच शिवकालीन प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख व्याख्याता म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याता अॅडव्होकेट वैष्णवी हागोणे प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शुभम पाचखंडे लिखित पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. दरम्यान गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढा मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: गडचिरोली तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ आणि चामोर्शी तालुक्यातील स्टील प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचं लेखी पत्र सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी 2 दिवसापासून सुरू केलेलं ठिय्या आंदोलन शुक्रवारी रात्री थांबवलं. विमानतळ तसंच जेएसडब्ल्यूच्या स्टील प्रकल्पासाठी एमआयडीसी अंतर्गत करण्यात येत असलेल्या भूसंपादनाविरोधात मागील 2 दिवसापासून हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची दखल घेत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी काल आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल असं आश्वासन दिलं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं लेखी पत्रही त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिलं. त्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन थांबवलं. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केला असून परवा यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.

शिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू असून काही ठिकाणी 5 ते 15 लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याच्या चर्चा आहेत. या पैशांचा स्रोत काय, पैसे देणारे आणि घेणारे कोण, याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी समाजाविषयी सरकारची भूमिका अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण असल्याचा आरोप करताना वडेट्टीवार म्हणाले की निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाची मतं मागायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करायचं हे सरकारचं धोरण बनलं आहे. राज्यातील ओबीसी, भटक्या विमुक्त आणि इतर मागास घटकांची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना अपेक्षित शैक्षणिक आणि आर्थिक सवलती दिल्या जात नाहीत. मराठा समाजाला सवलती देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा विचार करून त्यांना सवलती शैक्षणिक सुविधा दिल्या पाहिजेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या रविवार 7 जून रोजी दुपारी 4 वाजता मेहकर बसस्थानक इथं बसस्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदमही उपस्थित राहतील. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाद्वारे खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे. तसंच या कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात तब्बल 2 लाख प्रात्यक्षिकं राबवण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडचिरोली इथल्या विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती. शेतकऱ्यांना मंत्री आशिष जयस्वाल यांचं लेखी आश्वासन. आणि विदर्भात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुखविंदर सिंग यांच्या स्वरातील मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातील हे गीत.

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटातील सुखविंदर सिंग यांच्या स्वरातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
2: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहा.

0: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला.
1: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं. 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं. रत्नागिरीत भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र्य जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कोल्हापूर इथं शिवाजी विद्यापीठात, पालघर इथं जिल्हा परिषद कार्यालयात, परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कानेश्वर इथं हिंदायन क्रीडा विज्ञान अकादमीत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्यपदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3-368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के एल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम. 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं. आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारनं नुकतीच आपली 12 वर्ष पूर्ण केली. या काळात भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात घेतलेली भरारी आणि निर्माण केलेली आत्मनिर्भरता तसंच बँकिंग वित्त आणि आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून त्याचा जनसामान्यांना झालेला लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात विविध कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं असून देशात पायाभूत सुविधांचा विकास, डिजिटल क्रांती आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्यावर विशेष भर दिला आहे. यात अंतराळ संशोधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्राप्रमाणेच आरोग्य क्षेत्रातही सरकारनं तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्यामुळेच आज नागरिकांना आभा सेवा, टेलिमेडिसिन यासारख्या अनेक सुविधा सहज उपलब्ध होणं शक्य झालं आहे. याविषयी आरोग्य क्षेत्राचे अभ्यासक योगीराज प्रभुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: गेल्या 12 वर्षात तंत्रज्ञानामुळे आरोग्य सेवा रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या अधिक जवळ आलेली आहे. आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे, वेगवान झालेली आहे. ती अचूक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने जगभरामध्ये जे प्रयत्न झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताने केलेली कामगिरीही अधिक उल्लेखनीय आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे भारतीय आरोग्य सेवेत जे आमूलाग्र बदल घडलेले आहेत त्यापैकी डिजिटल तंत्रज्ञानाची महत्वाची भूमिका आहे. आभा हेल्थ आयडीमुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक माहिती डिजिटल स्वरूपात साठवता आली आहे, त्यामुळे देशाच्या कोणत्याही

0: भागात उपचार करताना तुम्हाला मेडिकल हिस्ट्री सहज उपलब्ध होते, त्यामुळे उपचाराचा वेग तर वाढतोच पण त्याची परिणामकारकताही वाढते. कोरोना काळात टेलिमेडिसिनची ताकद आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. आज दुर्गम गावातील व्यक्तीलाही मोबाईलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळू शकतो. लाखो नागरिकांना घर बसल्या वैद्यकीय मार्गदर्शन घेतले जाते, त्यामुळे वेळ तर वाचतो, पैसा, प्रवास आणि सगळ्यात मोठा आहे की मानसिक त्रास आपल्याला कमी होतो. कोविड लसीकरणाची मोहीम आठवते का तुम्हाला? त्यात कोविन प्लॅटफॉर्म या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला होता. नोंदणीपासून ते लसीकरणाच्या प्रमाणपत्रापर्यंत सगळी माहिती डिजिटल स्वरूपात आपल्याला मिळत होती. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये आरोग्य सेवा पोहोचवण्याचं काम हे तंत्रज्ञानामुळे अधिक सोयीस्कर झालं आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची याच्यामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे. कोविडच्या काळात स्वदेशी लस असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, भारतीय संशोधकांनी जगासमोरची आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. आज भारत आरोग्य तंत्रज्ञानात अग्रेसर देश म्हणून एक जगासमोर आपली प्रतिमा पुढे येत आहे.
1: श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारतानं राबवलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या अभियानांचा राष्ट्राच्या विकासाकरता मोठा हातभार लागला आहे. यात UPI क्रांती, 5G ची केलेली सुरुवात हे डिजिटल व्यवहारांना बळ देणारे ठरले. याविषयी अर्थतज्ञ आणि बँकिंग क्षेत्राचे अभ्यासक डॉक्टर मनीषा सबनीस यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: डिजिटल क्रांती, UPI आणि 5G या तिघांवर बोलायचं म्हटलं तर 5G आणि UPI हा डिजिटल क्रांतीचाच एक भाग आहे. डिजिटल क्रांती म्हणजे काय? तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई कॉमर्स आणि ई बिझनेस. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये 12 वर्षात भारताने खूपच्या खूपच प्रगती केली आहे. पूर्वी आपण फोनवर आवाज ऐकायचो, आता आपल्याला व्हिडिओ कॉल करता येतात. ते पण व्हॉट्सअपवर जर का व्हिडिओ कॉल किंवा साधे कॉल केले तर ते ऑलमोस्ट फ्री असतात. तर हे जे बदल आहे हा एक मोठा बदल आहे. तसं UPI म्हटलं तर पूर्वी कुठलेही आर्थिक व्यवहार हे बँकेच्या अकाउंटवर बेस असायचे, म्हणजे तुम्हाला बँक अकाउंट नंबर सांगितल्याशिवाय कुठलाच व्यवहार आर्थिक व्यवहार व्हायचा नाही. पण आता काय झालंय की फोन नंबरवर सर्व आर्थिक व्यवहार आपण UPI माध्यमातून करू शकतो आणि कधी कधी तर QR कोड स्कॅन करून पण करू शकतो, ज्याच्यात आपल्याला काहीच कळत नाही की त्या QR कोडच्या नक्षेत आहे तरी काय. तर हे जे सगळे बदल झाले त्याच्यासाठी 5G किंवा हे आपण ज्याला म्हणू टेक्नॉलॉजी ती पण आवश्यक आहे. तर 5G म्हणजे काय असतं बाबा? तर टॉवर असतात, वायरी असतात, काही काही सेमी कंडक्टर्स असतात. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये भारताने खूप प्रगती केली. आता त्याच्यामध्ये रिलायन्स आणि एअरटेल, भारतीय एअरटेल या दोन्ही मोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत. अजून एक UPIचं म्हणजे फक्त भारतातच नाही तर फ्रान्स, सिंगापूर, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये हे व्यवहार रिअल टाइम मध्ये म्हणजे ज्याच्या त्या क्षणी होत आहेत, ही पण एक क्रांतिकारक गोष्ट आहे. आणि 5G बद्दल अजून एक अभिमानाची म्हणजे भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे जिथे 5G सक्सेसफुल झालंय. म्हणजे त्याचा वेग, त्याच्या युजर्सचं असलेलं सॅटिस्फॅक्शन आणि डेटाची प्युरिटी या तिन्ही गोष्टींमध्ये भारत दुसऱ्या नंबरचा मोठा देश आहे जिथे 40 कोटी लोक हे वापरतात. अजून 2 आकडेवारी सांगते की 17% डिजिटल एनेबलिंग इंडस्ट्री या 10 वर्षात वाढल्या आणि कोर शेअर इन ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड हे जे असतं ते 9% वाढलं. आता हे नक्की काय आहे? तर ह्या इंडस्ट्रीचा भारतीय इकॉनॉमीमध्ये असलेला वाटा जो असतो ना तो वाढला. याच्यावरनं सगळ्यावरनं सिद्ध होतं की आपण या 12 वर्षाच्या एका टप्प्यामध्ये अचाट प्रगती केली आहे, जे अभिमानास्पद आहे.
1: श्रोते हो, भारत सरकारनं वित्त क्षेत्रात जाम त्रिसूत्री अर्थात जनधन बँक, आधार आणि मोबाईल तसंच थेट लाभ हस्तांतरण याबाबत राबवलेल्या धोरणांमुळे या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. याविषयी डॉक्टर मनीषा सबनीस म्हणाल्या.
2: वित्त क्षेत्रामध्ये JAM म्हणजे जॅम ही जी त्रिसूत्री आहे त्यांनी ट्रान्झॅक्शनचे म्हणजे व्यवहारांचे आयाम काहीच्या काही बदलून टाकले, जॅम बदलून टाकले. जे फॉर जनधन, ए फॉर आधार कार्ड आणि एम फॉर मोबाईल नंबर. म्हणजे काय झालं? मोबाईल हा 10 आकडी 1 नंबर, आधार हा 12 आकडी 1 नंबर, ह्या फक्त 2 नंबरवर सगळी आर्थिक गणित करता यायला लागली आणि ती सुद्धा कुठे घरी बसून, त्याच्यासाठी कुठेही जायला लागणार नाही. मोदी सरकार जे जनधन योजना सुरू केली त्याच्यामध्ये काय वेगळी कन्सेप्ट राबवली तर DBT, डी फॉर डायरेक्ट, बी फॉर बेनिफिट, टी फॉर ट्रान्सफर. ह्याच्यामुळे सरकारच्या ज्या काही सबसिडी किंवा ज्या काही योजनांमध्ये पैसे तळागाळापर्यंत पोहोचवायला लागत होते त्याच्यासाठी लॉंग प्रोसिजर होती, ती आता एकदम छोटी क्षणार्धात होऊन गेलेली आहे या जॅम ट्रिनिटीमुळे. त्याचं काय झालं, थेट भेट सारखे थेट पैसे यायला लागले. त्याच्यामुळे पूर्वी बँक अकाउंट उघडण्यासाठी ज्या खूप साऱ्या कटकटी डॉक्युमेंटेशन होती ती

0: आता एका आधारशी लिंक झाले. ह्या सगळ्या या त्रिसूत्रीच्या अतिशय यशस्वी वाटचालीमुळे 14 कोटी लोक जे आधी बँकर्स होते ते आता 54 कोटी झाले. 10 वर्षामध्ये एवढ्या कोटी लोकांची बँक अकाउंट वाढली. मोस्टली ही पब्लिक सेक्टर बँक मध्ये होती, सरकारी बँकांमध्ये होती. त्याच्यामुळे सरकारी बँकांचे नफे 2.25 लाख कोटींनी वाढले. सरकारी बँकांचे नफे म्हणजे इनडायरेक्टली आपले नफे, सर्वसामान्य माणसांचे नफे. आणि इकॉनॉमीमध्ये येणारा पैसा, ह्याच्यामुळे जनधन आणि ह्या त्रिसूत्रीमुळे सर्वसामान्य लोक जी अर्थव्यवस्थेच्या बाहेर होती ती अर्थव्यवस्थेच्या आत आली. तर हे सगळं जॅमनी केलेली क्रांती आहे आणि जॅममुळे बदललेली भारतीय अर्थव्यवस्था आहे जी फार छान आहे आणि आता ती एकदम सेट झालेली आहे.
1: श्रोते हो, भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेली आज अनेक क्षेत्र आहेत. अंतराळ संशोधन हे त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये केंद्र सरकारनं अंतराळ संशोधन क्षेत्राला प्राधान्य देऊन त्याचा विकास घडवून आणला. त्यामुळे या कालखंडात अनेक महत्वाच्या मोहिमांना मूर्तरूप देणं शक्य झालं. भारतानं या क्षेत्रात केलेल्या कामगिरीविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याकडून जाणून घेऊया.
2: गेल्या 12 वर्षांमध्ये स्पेस सेक्टरमध्ये अनेक मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत इस्रोने, भारताने. तर गेम चेंजरच आपण म्हणू शकतो. तर पहिला सगळ्यात महत्वाचा म्हणजे मंगलयान. तर आपण पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि मंगल ग्रहाचा ऑर्बिटर आपण पाठवला आणि त्यामुळे सगळेच देश आणि सगळेच स्पेस एजन्सी आता भारताकडे खूप मान देऊन बघत आहेत. त्यानंतर लगेच 104 सॅटेलाइट आपण एका फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एका झटक्यात पाठवले. तर भारताचे आणि आंतरराष्ट्रीय अमेरिकेचे, सिंगापूर, दुबईचे असे पण काही सॅटेलाइट होते. चांद्रयान 2 ला सक्सेस जरी मिळाला नाही तरी त्याचा ऑर्बिटर यशस्वी होता आणि मग लगेच आपण चांद्रयान 3 ही मोहीम खूपच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये यश मिळवलं आणि ही सक्सेस स्टोरी सगळ्या जगातले सगळे देश आता आपल्याकडे विथ रिस्पेक्ट बघत आहेत आणि वी आर इन द टॉप इलिट ग्रुप ऑफ स्पेस एजन्सीज. मग त्यानंतर लगेच आदित्य L1 सोलार प्रोब झाला आणि सूर्याचा अभ्यास करायला आपण पाठवला. त्यानंतर लगेच आपण नाविक ही आपण नॅव्हिगेशन सॅटेलाइटचे 7 उपग्रह पाठवलेले आहेत कॉन्स्टेलेशन, आपली स्वतःची GPS सिस्टम म्हणू शकतो. मग त्यानंतर रिसॅट जे डिफेन्स आणि संरक्षण साठी आहेत आणि भारताला कोलॅबोरेशन साठी नासाने बोलावलेलं आहे. त्यामुळे नासा इस्रो SAR म्हणजे निसार आपण पाठवली, ही कोलॅबोरेटिव्ह मिशन होती. आणि अनेक प्रकारचे आपण G2 सारखे हेवी सॅटेलाइट खूप वजनाचे पाठवले. आणि त्यानंतर महत्वाची म्हणजे Axiom 4 मोहीम जी नासा आणि इस्रोची कोलॅबोरेटिव्ह मिशन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर आपण शुभांशु शुक्लाला पाठवलं. आय मीन त्यासाठी अमेरिकेने आपल्याला भाग घेण्यासाठी बोलावलं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे यशस्वी मोहिमा आपण 12 वर्षांमध्ये केलेल्या आहेत.
1: श्रोते हो, अंतराळ संशोधन क्षेत्रात भारतानं निर्माण केलेली आत्मनिर्भरता आणि या क्षेत्रातील आगामी मोहिमांविषयी बोलताना लीना बोकील म्हणाल्या,
2: भारताचं आत्मनिर्भर भारत ही आपली रेव्होल्युशन जी आहे आणि ही एक प्रकारची क्रांती आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयांमध्ये. त्यामुळे आता आपण स्वावलंबी आहोतच आणि पूर्वी जे आपण इम्पोर्टेड कॉम्पोनंट वापरत होतो आता ते न करता सगळं संपूर्ण स्वदेशी होमग्रोन टेक्नॉलॉजी आणि एंड टू एंड मोहिमा आपल्या सगळ्या भारतात करतोय आपण. स्मॉल कॉम्पोनंट टू बिग मेजर रॉकेट कॉम्पोनंट आणि रॉकेट सुद्धा. तर आता येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, ही ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे मानवी मोहीम असेल. आणि 2018 साली 15 ऑगस्टला माननीय मोदीजीने ही घोषणा केली होती आणि आपलं स्वतःच भारतीय अंतरिक्ष स्थानक आणि गगनयान मोहिमेचं डिक्लेअर केल्यानंतर त्याची तयारी लगेच सुरू झाली. आणि इंडिजिनस हे सगळं असेल त्यासाठी 4 अंतराळवीरांची निवड केली आणि त्यांची मॉस्को मध्ये ट्रेनिंग झाली. तोच एक भाग सोडला तर सगळं बाकीचं आपलं संपूर्ण स्वदेशी आहे. DRDO, इस्रो आणि HAL ही जॉईंट मिशन असणार आहे. ही अतिशय महत्वाकांक्षी आणि अम्बिशियस मोहीम असेल भारतासाठी कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे इंटरनॅशनल एजन्सीजचं आहे, स्पेस एजन्सीजचं, आणि भारताचं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल जस्ट लाईक चायना. तर आपण पहिल्या 3 ते 4 नंबरमध्येच आहोत आता इलिट स्पेस ग्रुपमध्ये. आणि येणाऱ्या काळात शुक्रयान पण होणार आहे म्हणजे विनसचा स्टडी किंवा शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी. आणि चांद्रयान 4 जो रोवर असेल आणि त्याचसोबत मंगलयान 2 म्हणजे आता तो पण एक रोबोट आपण मंगल ग्रहावर पाठवणार आहोत.
1: श्रोते हो, विविध क्षेत्रांप्रमाणेच अंतराळ संशोधनासाठीही आज खासगी क्षेत्र खुलं झालं आहे. यामुळे या क्षेत्रात नवउद्योजकांना

0: आणि युवा वर्गाला अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याविषयी लीना बोकील यांनी सांगितलं.
1: 2023 साली न्यू स्पेस पॉलिसी अशी आली आणि त्यामुळे त्याच्या अंतर्गत आपण आता प्रायव्हेट स्पेस सेक्टर म्हणजे स्टार्टअप किंवा खासगी कंपन्यांना आता आपण नव्या संधी द्यायला लागलेलो आहोत. त्यामुळे आता पाहिलं तर सध्याची परिस्थिती अशी आहे की 400 स्पेस स्टार्टअप्स भारतात आहेत, परंतु सध्या जास्ती कॉन्सन्ट्रेशन दक्षिण भारतात आहे. तर स्कायरू, अग्निकुल कॉस्मॉस, गॅलेक्साय आणि पिक्सेल असे खूप मोठ्या मोठ्या या छोट्या ज्या कंपन्या होत्या स्पेस स्टार्टअप्स, आता त्या त्यांचे टर्न ओव्हर आणि प्रोजेक्ट वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे डिमांड पण आहे आणि तसेच त्यांचे सप्लाय वाढायला लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर आता फूड फिजिओलॉजी म्हणजे स्पेस फूड किंवा अंतराळवीरांना आपण जेव्हा स्पेसमध्ये पाठवणार आहोत आता गगनयान मोहिमेतून, तर त्यावेळेला स्पेसमध्ये काय जेवण खायचं फूड, त्यासाठी एक DRDOची एक विंग आहे किंवा डिपार्टमेंट स्पेस फूडचं बघत आहेत. मग स्पेस फिजिओलॉजी किंवा स्पेस मेडिसिन या गोष्टी सुद्धा आता या नवीन ब्रांचेस आलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आणि IIT मुंबई, चेन्नई, IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, तिथून बाहेर पडणारे फ्रेश इंजिनियर सायंटिस्ट बीटेक आणि एमटेक करून आता स्वतःच्या कंपनी सुरू करायला लागलेले आहेत आणि त्यांना असे न्यू स्पेस पॉलिसीमुळे चांगला स्कोप मिळालेला आहे, संधी अशी मिळालेली आहे. युवा पिढी भारताच्या बाहेर न जाता भारतातच राहून आता संपूर्ण स्वदेशी आणि स्वतःसाठी आणि देशासाठी काम करतील असं मला वाटायला लागलेलं आहे.
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारतानं अंतराळ संशोधन, बँकिंग क्षेत्रात UPIला प्रोत्साहन किंवा आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास ओळख निर्माण केली आहे. भारत सरकारनं याबाबत राबवलेलं धोरण आणि केलेलं संशोधन हे केवळ भारतीय नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथ करता लाभदायक ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

शेतकरी बांधवांना नमस्कार. आजच्या आपल्या कृषी मार्गदर्शक दैनंदिन माझा घर माझा वावर कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्वच कास्तकार बंधू आणि भगिनींचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज दिनांक 6 जून 2026 आणि दिवस शनिवार. चला तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात राष्ट्रसंतांच्या सुविचारांनी. कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे. मग ग्रामजन कैसे सुखी भावे, पिकवो नेही ते उपाशी. त्यांच्या सुखांचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन. शहरावरी न राहता अवलंबून काम करावे सर्वांनी. मंडळी, आताच आपण राष्ट्रसंतांचे सुविचार ऐकलेत. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाची पहिली प्रस्तुती म्हणजे बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी. या विषयावर जाणून घेऊयात डॉक्टर प्रशांत उंबरकर यांच्या मुलाखतीतून.

0: शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहात बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी याविषयी. आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे तज्ज्ञ म्हणून डॉ प्रशांत उंबरकर सरांना, शास्त्रज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र साकोली भंडारा. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, साधारण बीज प्रक्रिया आपण चांगल्या उत्पादनासाठी तसंच कीड नियंत्रणासाठी करत असतो, तर नेमकी ही बीज प्रक्रिया म्हणजे काय सांगता येईल?
1: तर आपण आता या खरीप हंगाम आपल्या जवळ आलेला आहे आणि आपण खरीप हंगामामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करतो. त्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये धान आपण जर इकडे पाहिलं तर सोयाबीनची सुद्धा लागवड आपल्या अमरावती

0: कोला या भागामध्ये होते, त्यासोबतच तूर आहे किंवा इतर पिकं आहे, तर यांची लागवड मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत असते. तर या पिकावर आपण ज्यावेळेस बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करत असतो, तर बियाण्याला आपल्याला एक प्रकारची प्रक्रिया करावी लागते. म्हणजे बियाणे लागवड करण्यापूर्वी काही विशेष प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला करावी लागते, ज्यामुळे त्या बियाण्याची उगवण क्षमता सुद्धा वाढते आणि त्या पिकावर येणारे ज्या काही कीड किंवा रोग आहे त्यापासून सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण होते. आणि या बीज प्रक्रियेमुळे सुद्धा या पिकाची वाढ चांगली त्या ठिकाणी होत असते. म्हणून बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे.
1: अगदी बरोबर सर. आता तुम्ही बीज प्रक्रिया म्हणजे काय असं तुम्ही आता सांगितलंय, तर बीज प्रक्रिया करण्याचे फायदे नेमके काय काय असू शकतात?
0: आता आपण जर पाहिलं तर बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता त्या ठिकाणी वाढते आणि ती एकसारखी राहते.

0: त्या पिकावर येणारे ज्या काही कीड किंवा रोग आहे त्यापासून सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण होते आणि या बीज प्रक्रियेमुळे सुद्धा या पिकाची वाढ चांगली त्या ठिकाणी होत असते. म्हणून बीज प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे.
1: अगदी बरोबर सर. आता तुम्ही बीजप्रक्रिया म्हणजे काय असं तुम्ही आता सांगितलंय, तर बीजप्रक्रिया करण्याचे फायदे नेमके काय काय असू शकतात?
0: आता आपण जर पाहिलं तर बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता त्या ठिकाणी वाढते आणि ती एकसारखी राहते.
1: अच्छा.
0: त्यासोबतच आपण जर पाहिलं तर हे जे सुरुवातीपासून येणारे जे रोग आहे ते प्राथमिक अवस्थेमध्येच आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं अतिशय सोयीचं जाते आणि त्याच्यामुळे आपला खर्च सुद्धा त्या ठिकाणी वाचतो. दुसरं म्हणजे जमिनीमधून आणि बियाण्यामधून जे पसरणारे रोग आहे त्याचा प्रादुर्भाव आपण त्या ठिकाणी वेळेतच तो आपण टाळू शकतो.
1: बरोबर.
0: आणि बीज प्रक्रिया केल्यामुळे रोपांची वाढ सुद्धा जोमदार होते आणि त्या रोपांना कीड आणि रोगापासून त्या ठिकाणी संरक्षण सुद्धा मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीज प्रक्रियेसाठी अतिशय कमी त्या ठिकाणी खर्च लागतो आणि सोबतच आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढ सुद्धा या बीज प्रक्रियेमुळे होत असते.
1: अच्छा. आता बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या जीवाणू संवर्धकांची किंवा बुरशीनाशकांचा आपण वापर करू शकतो?
0: बरोबर. आपण आता जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू संवर्धक सध्या उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं अझोटोबॅक्टर आहे. हे जीवाणू संवर्धक आपण कपाशी, ज्वारी, गहू, धान इत्यादी तृणधान्याकरता आपण वापरतो आणि याचं प्रमाण जे आहे 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात आपण वापरत असतो. दुसरं जे जीवाणू संवर्धन आहे तर ते आहे रायझोबियम. हे जे रायझोबियम आहे ते सोयाबीन, तूर, उडीद, मूग, भुईमूग इत्यादी ज्या शेंगावर्गीय पिकं जे आहे त्यासाठी आपण वापरतो. याचं प्रमाण जे आहे हे सुद्धा 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास आपण त्या ठिकाणी वापरतो. यानंतर जे आहे PSB त्याला आपण स्पुरद विळगरणारे जीवाणू आपण म्हणतो. हे सर्व पिकांसाठी आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. याचं प्रमाण जे आहे ते 20 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात त्या ठिकाणी आपण वापरतो. आणि ट्रायकोडर्मा जे हे आता बुरशीनाशक आहे, हे ट्रायकोडर्मा हे सर्व पिकासाठी वापरतो आणि जे रोग त्या ठिकाणी येऊ नयेत त्यासाठी बीज प्रक्रिया आपण जर केली तर अतिशय फायदेशीर आहे. याचं प्रमाण जे आहे ते 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात त्या ठिकाणी आपण वापरत असतो. आता यामध्ये बायफर्गेशन आहे. आता जर आपण पाहिलं तर जे जीवाणू खते आपण ज्याला म्हणतो किंवा ज्यामध्ये आपण पाहिलं असेल की जीवाणू खतं संपूर्णपणे सेंद्रिय आणि सजीव त्या ठिकाणी असतात, त्याच्यामुळे असा कुठलाच त्या ठिकाणी निगेटिव्ह इफेक्ट त्या ठिकाणी होत नसतो. सोबतच हवेत जो नत्र असतो तो शोषून आणि त्यानंतर तो साठवून तो पिकांना उपलब्ध त्या ठिकाणी करण्यास मदत करत असतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अझोटोबॅक्टर हा जो जीवाणू आपल्याला म्हणता येईल किंवा जीवाणू खत म्हणता येईल तर हा एकदल व तृणधान्य पिकांसाठी उपयोगात पडतो, ज्यामध्ये आपण गहू, ज्वारी, बाजरी, भात इत्यादी पिकांसाठी. आणि रायझोबियममध्ये चवळी गटासाठी आपण जर पाहिलं तर चवळी, भुईमूग, तूर, मटकी, उडीद, गवार, ताक, ढेंच्या, कुलथी इत्यादीसाठी रायझोबियम सायसरी या स्पेसिसचा वापर त्या ठिकाणी फायदेशीर आहे. हरभरा गट जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये रायझोबियम सायसरी आपण त्या ठिकाणी वापरला तर अतिशय चांगला उपयोग आहे. वटाणा गटामध्ये वटाणा आणि मसूरसाठी रायझोबियम लेग्युमिनोसोरम ही स्पेसिस त्या ठिकाणी फायदेशीर आहे. घेवडा गटामध्ये रायझोबियम फिजिओलाय नावाची स्पेसिस फायदेशीर आहे. सोयाबीन गटामध्ये रायझोबियम जकोनिकम आणि ब्रॅडी रायझोबियम जपोनिकम या दोन्ही स्पेसिस आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. अल्फाल्फा गटामध्ये मेथी आणि लुसर्न आहे, त्याच्यामध्ये रायझोबियम मेलिलोटी आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आणि बर्सिम गटामध्ये रायझोबियम ट्रायफोली ही स्पेसिस त्या ठिकाणी वापरल्या जाते.
1: अच्छा सर, आता आपण काही जीवाणू संवर्धक आणि बुरशीनाशकं सांगितलीत तर ही वापरण्याची पद्धत नेमकी कशी आहे?
0: बरोबर आहे. आता आपण जर पाहिलं तर जीवाणू संवर्धन वापरताना आपल्याला काळजी सुद्धा घेणं आवश्यक आहे. आता आपण सुरुवातीलाच पाहिलं की कोणकोणत्या प्रकारचे जीवाणू संवर्धने आपण त्या ठिकाणी वापरतो किंवा बुरशीनाशक वापरतो. त्याच्यामध्ये आपण ही बीज प्रक्रिया करताना प्रथमतः आपल्याला त्या ठिकाणी 1 लिटर गरम पाणी त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये 125 ग्रॅम गुळाचं द्रावण तयार करायचं आहे. आणि हे द्रावण तयार केल्यानंतर आपल्याला ते थंड त्या ठिकाणी करायचं आहे आणि ते थंड झाल्यानंतर आपल्याला साधारणतः 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन आपल्याला त्या ठिकाणी त्यामध्ये मिसळायचं आहे. आता काय करायचं की साधारणत 10 ते 12 किलो जर बियाणं आपल्याकडे असेल तर ते आपण स्वच्छ फरशीवर किंवा ताडपत्री असेल किंवा प्लास्टिकचा कागद असेल यावर असा पातळ थर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला तयार करून घ्यायचा आणि त्याच्यावर हे शिंपडून

0: घ्यायचं आहे.
1: अच्छा.
0: आणि यानंतर हलक्या हाताने आपण जसं एखाद्या याला तेल लावतो तशा प्रकारे त्या पूर्ण बियाण्याला ते हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे. आणि या बिया बुरशीनाशकाची प्रक्रिया आपल्याला प्रथम त्या ठिकाणी करायची आहे आणि त्यानंतर मग अझोटोबॅक्टर किंवा रायझोबियमची त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे किंवा मग स्फुरद विरघळणारे जीवाणू जे PHB आहे त्याची प्रक्रिया करायची आहे. आणि हे प्रक्रिया झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला मग हे बियाणं जे आहे ते सावळीत वाळू घालायचं आहे. आपल्याला डायरेक्ट उन्हामध्ये न ठेवता सावळीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वाळू घालायचं आहे. आणि ही प्रक्रिया केल्यानंतर साधारणतः 24 तासाच्या आतमध्ये हे पेरणीसाठी वापरायचं आहे.
1: अच्छा, बरं. तर ही तर पद्धत झाली नेमकी आपण कशी वापरायची, पण ही पद्धत आपण जेव्हा वापरतो आणि हे जीवाणू संवर्धक आपण जेव्हा लावतो, बुरशीनाशकं लावतो, त्यावेळेला कुठली कुठली काळजी घ्यायला हवी आणि त्याचे फायदे काय आहेत मग?
0: बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बीज प्रक्रिया करण्या अगोदर सर्व प्रोटेक्शन किट जे आपण म्हणतो, जसं आपण हातामध्ये हँड ग्लोव्ज असणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण ज्यावेळेस बीज प्रक्रिया करतो तर आपण त्या जे जीवाणू संवर्धक आहे किंवा बुरशीनाशक आहे त्याचा आपला संपर्क आपल्या त्वचेशी होऊ शकतो. त्यामुळे आपण सुरुवातीलाच आपण बीज प्रक्रिया करण्या अगोदरच आपल्या हातामध्ये हँड ग्लोव्ज घालणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आपण हे जीवाणू संवर्धनाचं जे पाकिट आपण ठेवणार आहे ते थंड आणि कोरड्या जागी ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासोबतच जे कीटकनाशक आहे, बुरशीनाशक आहे किंवा जंतुनाशक आहे ते रासायनिक खतापासून आपल्याला त्या ठिकाणी दूर ठेवायचं आहे. त्यानंतर जीवाणू संवर्धकाच्या पाकिटावर आपल्याला अंतिम तारीख दिलेली असते, म्हणजे एक्सपायरी डेट आपण त्याला म्हणतो, तर ती पाहूनच त्या तारखेच्या अगोदरच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. नंतर आपण रायझोबियम जीवाणू लागवड करण्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया ही प्रथम करायची आहे आणि नंतर आपल्याला जीवाणू संवर्धकाची लागवड बीज प्रक्रिया करायची आहे. कारण त्याचा सिक्वेन्स हा फंजीसाइड, इन्सेक्टीसाइड आणि मग जीवाणू संवर्धक असा आहे. त्यानंतर आपण जीवाणू संवर्धक लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके किंवा बुरशीनाशके किंवा जंतुनाशके लावलेली असतील तर जीवाणू संवर्धन जे आहे ते नेहमीपेक्षा आपल्याला जास्त प्रमाणात, म्हणजे किती तर 1.5 पट त्या ठिकाणी लावलेलं अतिशय चांगलं राहील, जेणेकरून आपल्याला रिझल्ट हा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही रासायनिक खतासोबत हे जीवाणू संवर्धन मिसळायचं नाही. बऱ्याच वेळेस असं आपण ते मिसळतो त्याचा रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही, त्यामुळे हे कुठल्याही रासायनिक खतासोबत मिसळायचं नाही. नंतर प्रत्येक पिकाचे जीवाणू संवर्धन वेगवेगळे असते. आपण आधी चर्चा केली तर कोणकोणत्या पिकासाठी कोणकोणतं वापरायचं, जसं आपण आता अझोटोबॅक्टर म्हटलं तर कपाशी, ज्वारी, गहू किंवा धानसाठी आणि रायझोबियम हे सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासाठी अशा आपण वापरायचं आहे. आणि बीज प्रक्रिया करून ते सावलीत आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि नंतर मग बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला पेरणी त्या ठिकाणी 24 तासाच्या आतमध्ये करायची आहे.
1: बरोबर. सर, आता असं सांगा की धान बियाण्याची उगवण क्षमता तपासून पाहण्यासाठी कोणती बीज प्रक्रिया आणि कशी बीज प्रक्रिया करायला हवी?
0: आता जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्या ठिकाणी धानावर येतात किंवा बऱ्याच वेळेस उगवण क्षमता न तपासता आपण त्या ठिकाणी लागवड केल्यामुळे त्या ठिकाणी नुकसान सुद्धा आपल्याला होऊ शकते. त्यामुळे पेरणी करताना आपण धानच नाही तर इतर जे पिकं आहे जसं सोयाबीन आहे किंवा इतर पिकं असो तर त्यामध्ये बीज प्रक्रिया तर करावीच, त्यासोबतच आपल्याला जी उगवण क्षमता तपासणी जी आहे ती सुद्धा करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण जर का आता धानाचा जर विचार केला तर ही आपण 3 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी करत असतो. पहिला जो टप्पा आहे तो 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करतो. आता ही कशी? तर धान पिकाच्या पेरणीपूर्वी आपल्याला काय करायचं, बीज प्रक्रियेसाठी 10 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये 300 ग्रॅम मीठ मिसळून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला ढळून घ्यायचं आहे. त्यामध्ये या द्रावणामध्ये आपल्याला हे बियाणं त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि हे ढवळल्यानंतर आपल्याला ते स्थिर त्या ठिकाणी करायचं आहे आणि स्थिर केल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये त्या बकेटच्या खाली किती बियाणं राहते हे पाहायचं आहे, म्हणजे त्यामध्ये पोचट किंवा रोगग्रस्त किंवा हलके किंवा तरंगणारे जे बियाणं आहे ते काढून आपल्याला नष्ट करायचं आहे आणि जे तळातील किंवा निरोगी बियाणं जे आहे ते खाली ते 2-3 वेळा स्वच्छ पाण्यानं आपल्याला ते धुवायचं आहे आणि त्यानंतर ते सावलीत ठेवायचं आहे आणि 24 तासापर्यंत ते वाळवायचं आहे जेणेकरून आपल्याला ते वापरता येईल. आता बीज प्रक्रिया जी आपण करणार आहे तर त्यामध्ये महत्वाचं म्हणजे हे बियाणं आपल्याला जास्त वेळ पाण्यात त्या ठिकाणी ठेवायचं नाही व आपल्याला हे उन्हाळ्यात, आता उन्हाळा असल्यामुळे हे उन्हात सुद्धा आपल्याला वाळू द्यायचं नाही, कारण आपल्याला हे सावलीमध्ये त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि जे बुडाशी जमलेलं जे जाड निरोगी जे बियाणं आहे ते 2-3 वेळा स्वच्छ पाण्यानं त्या ठिकाणी धुवायचं आहे. हा झाला पहिला टप्पा. आता जो दुसरा टप्पा आहे तो आहे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया. आता याच्यामध्ये काही

0: रासायनिक बुरशीनाशकं सुद्धा आहेत, त्यामध्ये कार्बन डायझिम आहे किंवा इतर जे बुरशीनाशक आहेत, त्यासोबत आपण ट्रॅकोडर्मा सुद्धा हे जैविक बुरशीनाशक आहे. जर आपण कार्बन डायझिमचा विचार केला तर आपल्याला 1 किलो बियाण्यासाठी 2 ग्रॅम कार्बन डायझिमचा बीज प्रक्रिया करता येतो, किंवा ट्रॅकोडर्मा आपण जर घेतलं तर 4 ग्रॅम आपल्याला ट्रॅकोडर्मा त्या ठिकाणी घेऊन प्रति किलो बियाण्यास आपल्याला लावायचं आहे. आणि हे लावताना थोडासा पाण्याचा शिंपडा त्या धानाच्या बियाण्यावर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि त्यानंतर आपण हातामध्ये जे रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे घातलेले आहेत त्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला चोळून घ्यायचं आहे. किंवा आपल्याकडे जर का सीड ड्रेसिंग ड्रम असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण त्याची बीज प्रक्रिया करू शकतो. साधारणतः यात आपण बुरशीनाशक टाकून 30 ते 40 वेळा त्या ठिकाणी फिरून ही बीज प्रक्रिया करू शकतो. आणि हे मिश्रण कोरडे होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थितपणे मिसळून घ्यायचं आहे. आणि मिसळून घेतल्यानंतर आपल्याला हे बियाणे सुकून पेरणीसाठी वापरायचं आहे. यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो आहे जीवाणू संवर्धकाचा. आपण आता 2 टप्पे झाले, आता तिसरा टप्पा हा जीवाणू संवर्धकाचा. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर जीवाणू संवर्धकामध्ये नत्र स्थिरीकरण, स्फुरद विरघळणारे आणि सेंद्रिय पदार्थाचे विघटन इत्यादी क्रिया घडून आपल्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा त्या पानाची लक्षणीय वाढ त्या ठिकाणी होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला ते तिसरा जीवाणू संवर्धक वापरायचं आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आझोटोबॅक्टर आपल्याला वापरायचं आहे 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे. त्यासोबतच स्फुरद विरघळणारे जीवाणू ज्याला आपण PSB म्हणतो ते 20 ग्रॅम, ट्रायकोडर्मा जे आहे ते 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे. आता हे झाले पावडर फॉर्म्युलेशन. याच्यामध्ये सुद्धा लिक्विड फॉर्म्युलेशन आहेत. त्याच्यामध्ये लिक्विड आझोटोबॅक्टर सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. लिक्विड स्वरूपातलं PSB सुद्धा आहे आणि लिक्विड स्वरूपातलं ट्रायकोडर्मा सुद्धा आपल्याला वापरता येतो.
1: सर, आपण बीज प्रक्रिया करताना जी काळजी घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की बीज प्रक्रियेचा क्रमही तितकाच महत्वाचा आहे, तर हा क्रम नेमका आपल्या शेतकरी बांधवांनी कसा ठेवावा?
0: हा, तर हा खूप महत्वाचा विषय आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण बीज प्रक्रिया करतो पण त्याचा क्रम सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर थोडक्यात आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे.
1: बरं.
0: त्यानंतर इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जे जीवाणू संवर्धक आहे, जसं आपण समजा सोयाबीन वर्गीय पिकासाठी वापरत असलो तर रायझोबियम, किंवा आपण धान वर्गीय जे एकदल पिकं असतील त्यासाठी आपण आझोटोबॅक्टर, अशा प्रकारे आपल्याला आपण त्याला इंग्लिशमध्ये सोप्या भाषेत म्हटलं तर FIR म्हणजे फंगिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि रायझोबियम. हे जरी आपण लक्षात ठेवलं की सुरुवातीला फंगिसाइड म्हणजे बुरशीनाशक F, आय म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक, आणि आर म्हणजे रायझोबियम किंवा आझोटोबॅक्टर, असं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला ही सिक्वेन्स आपल्याला लक्षात राहील.
1: तर शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी या विषयावर जाणून घेतलं डॉक्टर प्रशांत उंबरकर सरांकडून. सर, आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ह्या विषयाची अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली. कशी काळजी घ्यायची, त्याचबरोबर क्रम कुठला लावायचा, याविषयी तुम्ही अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार सर. धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि सर्व शेतकरी बंधूंना खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा.

0: मंडळी, आताच आपण बीज प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी या विषयावर जाणून घेतलं डॉक्टर प्रशांत उंबरकर यांच्या या मुलाखतीतून.
1: शाश्वत समृद्ध आणि प्रगत शेतीचे नवे तंत्र आणि मंत्र जाणून घेण्यासाठी
2: ऐका खास शेतकरी बांधवांसाठी असलेला कृषी मार्गदर्शक दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं वावर.
1: यात विविध मालिकांच्या माध्यमातून जाणून घ्या सल्ले तज्ञ मंडळींचे
2: आणि अनुभवाचे बोल प्रगत शेतकरी बांधवांचे.
1: तेव्हा ऐका तुमचा आपला दैनंदिन कृषी मार्गदर्शक
2: माझं घर माझं वावर कार्यक्रम आठवड्यातील मंगळवार ते गुरुवार
1: आणि शनिवार रविवार रात्री 7:30
2: कार्यक्रम माझं घर माझं वावर.
0: पुढे विकासाची वाटचाल ही मालिका ऐकूया. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी सुनील मोडक यांना भेट देणार आहात, जे आहेत मुक्काम गोपालखेड जिल्हा अकोला इथले. चला तर त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात त्यांच्या प्रगत शेतीविषयी. अभ्यासू आणि प्रयोगशील वृत्ती ठेवून गोपालखेड जिल्हा अकोला इथल्या प्रगत शेतकरी सुनील मोडक यांनी खारपाण पट्ट्यात शेतीतून समृद्धी मिळवली आहे.

0: नदीचे पाणी शेतीपर्यंत आणून आणि शेततळे उभारून गोड्या पाण्याची सुविधा केली आहे. विविध अभ्यास दौऱ्यांमधून शेडनेट शेतीचं तंत्रज्ञान आत्मसात केलंय. पारंपरिक पिकांसह व्यावसायिक नगदी पिकांचे प्रयोग घेऊन ते यशस्वी केले. जिद्द, चिकाटे आणि प्रयत्नशील राहिल्यास कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्याला विजय मिळवता येतो हेच मोडक यांनी सिद्ध केलेले आहे. तेव्हा चला त्यांच्याशी बातचीत करूया. सर नमस्कार, आपलं नाव सांगाल?
1: सुनील रामकृष्ण मोडक.
0: अच्छा, मोडकजी कुठल्यात, आपण गाव कुठलंय आपलं?
1: गाव गोपालखेड आहे, तालुका जिल्हा अकोला.
0: अच्छा अच्छा, अकोल्याचे आहात आपण. अच्छा, तर साधारण तुमचं किती एकर शेत आहे सर?
1: तसं एकर माझ्याकडे 22 एकर शेत आहे, पण हे खरबूज लागवड फक्त 1 एकरात आहे शेडनेट मध्ये.
0: अच्छा, तुमच्याकडे कुठले कुठले पिक आहेत मग 22 एकरात?
1: कापूस, सोयाबीन, तूर, खरबूज.
0: अच्छा बरं सर, ही शेती तुम्ही कुठल्या पद्धतीने करता, रासायनिक पद्धतीने करता की सेंद्रिय पद्धतीने करता?
1: जास्तीत जास्त मॅडम सेंद्रिय, रासायनिक फार कमी, मोजकीच.
0: म्हणजे
1: गरज पडली तरच रासायनिक करायचं.
0: केव्हापासून तुम्ही सेंद्रिय करण्याला सुरुवात केलेली आहे?
1: जवळजवळ 3-4 वर्ष.
0: अच्छा सर, सेंद्रियकडे वळण्याचा तुमचा निर्णय का होता?
1: नाही, याच्यामध्ये काय मॅडम, आपण जे हे पिक लावतो, खरबूज झाले, खाण्यात जे येतात, कापसामध्ये रासायनिक वापरलं तर
0: चालतं, बरोबर
1: वापर येईल. परंतु तूर झालं, खरबूज झालं, हे डायरेक्ट अन्न आहे ना, त्यामुळे शुद्ध अन्न मिळावं या दृष्टीनं थोडं.
0: मग आता तुमच्याकडे मुख्य, आता सध्या तुम्ही सेंद्रिय पद्धतीने खरबूज घेत आहात आणि तूर घेत आहात?
1: तूर घेत
0: आहे. अच्छा, तर सर तुमची ही जी खरबूज तुमची जी आहेत ती ए ग्रेड खरबूज आहेत, तर याविषयी तुम्ही काय सांगाल आणि केव्हापासून तुम्ही खरबूज शेती करायला सुरुवात केली आणि साधारण व्यवस्थापन काय असतं सर या शेतीचं?
1: मॅडम याच्यामध्ये काय, हे शेडनेट घेतलेलं आहे मी, 2 वर्ष शिमला मिरची केली त्याच्यामध्ये, परंतु पाहिजे तसा प्रॉफिट त्याच्यामध्ये मिळाला नव्हता, कारण जे अपडाऊन होतं याच रेटच, आपला माल जर मार्केटमध्ये आला की मग हे पडून जातात रेट,
0: बरोबर.
1: त्यामुळे मी हे लागवड केली, कारण याच्यामध्ये 70 रुपये किलोनी कंपनी जागेवरून नेणार होती,
0: बर,
1: म्हणून त्याची लागवड केली. कंपनी अशी आहे की हे सगळं माल हे एक्सपोर्ट करते, कारण हे खरबूज जे आहे हे टिकवून क्षमता याची चांगली आहे, 10-12 दिवसापर्यंत टिकत.
0: अच्छा,
1: हा, त्याच्यामुळे ते एक्सपोर्ट साठी चांगलं आहे. पण त्या कंपनीनं त्याची विक्री व्यवस्था लावून दिली स्थानिक याच्यातच, बऱ्यापैकी त्याचं उत्पन्न मिळालं.
0: अच्छा, तुम्ही किती एकरात खरबूज घेत आहात सर?
1: सध्या 1 एकरातच आहे मॅडम, शेडनेट आहे 1 एकराचा त्याच्यामध्येच.
0: आणि बाकी तूर किती एकरात आहे मग?
1: तूर होती 8 एकर,
0: ती सुद्धा पूर्ण सेंद्रिय होती?
1: हो, 100% सेंद्रिय.
0: पण सर सेंद्रिय म्हटल्यानंतर त्याच्यासाठी ग्राहकही चांगले असतात आणि आजकाल लोकांमध्ये सेंद्रियचं अवेअरनेस म्हणा किंवा जाणीव वाढलेली आहे, त्याच्यामुळे लोक म्हणजे जागेवरूनच घेऊन जातात. तर तुम्ही काय ठरवलं सर, कशी त्याची विक्री करणार आहात?
1: हो, त्याची दाळ करूनच विक्री करायची मॅडम.
0: अच्छा, तर तुमच्याकडे दाल मिल आहे का मग?
1: माझ्याकडे नाही, पण ते आमच्या बाजूला आहे, त्यांच्याकडून बनवून घ्यायची त्याची.
0: अच्छा अच्छा, म्हणजे डाळ करूनच विकण्याचा तुमचा मानस आहे आता सध्या. काय त्याच्या मागे उत्पन्न मिळेल सर तुम्हाला डाळ करून जर तुम्ही त्याला विक्री केली तर?
1: 200-250 रुपये किलो पर्यंत डाळ जाते मॅडम.
0: अच्छा,
1: सध्या मार्केटमध्ये 110-120 पर्यंत रेट आहेत
0: डाळीचे. हो,
1: ही 200 पर्यंत जाते, म्हणजे जवळजवळ 1.5 होऊन जाते त्या.
0: हा हा, तुमच्या शेतीचं तुम्ही व्यवस्थापन कसं काय केलेलं आहे? आता सेंद्रिय शेती म्हटल्यानंतर ज्या निविष्ठा लागतात, जे खत वगैरे ज्या कुठल्या गोष्टी लागतात, मग त्याचे स्वतः तुम्ही बनवता की त्याचं व्यवस्थापन कसं केलंय आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं केलंय?
1: 70% आम्ही घरीच बनवतो. पाण्याचं व्यवस्थापन नदीवरून आहे, पाईपलाईन आहे, इलेक्ट्रिक पंप आहेत दोन्ही शेतामध्ये, आणि जीवामृत वगैरे हे आम्ही घरीच तयार करतो.
0: अच्छा,
1: कंपोस्ट घरीच तयार करतो.
0: अच्छा,
1: आणि यावर्षीपासून तो बायोचार म्हणून आहे.
0: हो बरोबर,
1: म्हणजे आपण बायोचार सुद्धा यावर्षीपासून तयार करणार आहे. मशीन आणायला चाललो.
0: अच्छा, तर सर याच्यासाठी तुमच्याकडे पशुधन आहे का मग?
1: पाहिजे ना, बैल आहेत, एक गाय आहे. हो हो,
0: बरं.
1: भारतीयची जे गोरक्षण संस्था आहे ना.
0: हा हा हा, बरोबर.
1: आम्ही शेण,
0: हा, म्हणजे जर अपूर्ण पडलं असतं तुम्ही बाहेरूनही घेता आणि तुमच्याकडे स्वतःही पशुधन आहे तसं?
1: अपूर्ण पडतेच मॅडम, या 2-3 जनावरांच्या काही होत नाही.
0: हो हो हो, नक्कीच.
1: 10-12-15 ट्रॉल्या दरवर्षी आम्ही तिथून आणतो.
0: अच्छा, बायोचाराचं काय महत्व आहे सर, म्हणजे बाकीच्या ज्या निविष्ठा आहेत त्याच्यापेक्षा वेगळं कसं येते?
1: बायोचार असं आहे मॅडम, जे हे जे आपलं कोळसा आहे एक प्रकारचा, तो याच्यापासून बनले, त्याच्यामध्ये जे आपले हे सूक्ष्मजीव असतात यांना लपून राहण्यासाठी

0: असं म्हणा तुम्ही, जे समजा ऊन वारा याच्यापासून, शिवाचा रासायनिक याच्यापासून हे संरक्षण व्हायसाठी ते बरोबर त्याच्यामध्ये वास्तव्य करतात, आणि तो एक कोळसा म्हणजे एक त्याच्यामध्ये ते चांगले राहू शकतात आणि पोषणही होतं त्यांचं तिथं.
1: अच्छा, तर आपण ज्या बाकीच्या निविष्ठा वापरतोय त्याच्यासोबत जर आपण याचा वापर केला तर याचा सुद्धा आपल्याला एक वेगळा चांगला फायदा होऊ शकतो असं तुम्हाला म्हणायचंय.
0: यावर्षी बायोचार सोबत आणि जीवामृत, घनजीवामृत, जीवामृत बऱ्यापैकी आहे, आणि जे आता इन एरोबिक जीवामृत तयार करतात.
1: अच्छा,
0: इन एरोबिक म्हणजे याच्यामध्ये प्लास्टिकची जी बॅग येते त्याच्यामध्ये, याच्यात त्रास आहे, ढवळा दररोज त्याच्यामध्ये ते करायची गरज नाही, यावर्षी ते मानस आहे. आता
1: सर, तुमच्या शेतीचं हे जे संपूर्ण व्यवस्थापन आहे त्याचा विचार करता तुम्हाला वर्षाकाठी किती उत्पन्न मिळतं सर?
0: साधारणतः 22-23 लाख रुपये उत्पन्न निघते, म्हणजे एकरी 1 लाख रुपयाचं उत्पन्न निघतं, त्याच्यामधून 5-7 लाख रुपये खर्च जातो.
1: म्हणजे सगळ्या जर आपण पिकांचा विचार करायला गेलो तर पूर्ण पिकांमधून तुम्हाला इतकं उत्पन्न मिळतं.
0: हो हो हो.
1: अच्छा, आणि सर मग तुम्हाला तिथे जवळपास बाजारपेठ कुठली उपलब्ध आहे?
0: अकोला आहे, कारण खरबूज तर मी बाहेरच पाठवलं, सगळं पुणे, बेंगलोर, मुंबई या मार्केटमध्येच नेलं.
1: अच्छा,
0: परंतु हे जे आहे हे स्थानिक मार्केटमध्ये जाते सगळं.
1: अच्छा अच्छा.
0: आता इथं अकोट मार्केटलाच जातो, फक्त तूरच असं आहे की ते तूर डाळ करून असं विकावं लागते.
1: अच्छा, आणि सर आता हा जो खरबूज तुम्ही बाहेर पाठवला, बाहेर शहरांमध्ये पाठवलाय, तर त्याचा ट्रान्सपोर्टचा जो खर्च होता त्याला तुम्ही कसं मॅनेज केलं?
0: ट्रान्सपोर्ट आपला स्वतः जवळूनच करावं लागतं मॅडम.
1: अच्छा.
0: कारण ट्रान्सपोर्ट म्हटलं तर मोठी गाडी न्याव एवढं आपलं उत्पादन निघत नाही तेवढं.
1: बरोबर.
0: कमी नाही, कारण त्याचे 2-3 तोडे होतात.
1: अच्छा.
0: आणि छोटी गाडी म्हटलं की ते महाग पडते न्यायला, थोडं ते जरासं बेअर करावं लागतं, तेवढं खर्च वाढतो.
1: सर, हे जे खरबूज पीक घ्यायला तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला काय वाटतं की हे एक फळ पीक तुम्ही तुमच्या शेतीच्या या पूर्ण व्यवस्थापनात तुम्ही त्याचा अंतर्भाव करून तुम्हाला त्याचा किती फायदा होतोय?
0: बऱ्यापैकी फायदा होतो मॅडम असा.
1: अच्छा.
0: बऱ्यापैकी माझा फायदा झाला, जवळजवळ 1.5-2 लाख रुपये मला खर्च आला, 3.5-4 लाख रुपयाचं त्याच्यात उत्पन्न झालं.
1: काय करा,
0: 2 लाख रुपये प्रॉफिट 3-4 महिन्यात राहणं म्हणजे सफिशियंट आहे.
1: बरोबर.
0: कारण त्या शेडनेटमध्ये जवळजवळ 2 पिकं घेतो एका वर्षात.
1: सर, हे शेडनेट जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही शासकीय योजनांमधून घेतलंय की स्वतः घेतलेलं आहे?
0: पोकरा योजनेतून घेतलेलं आहे.
1: अच्छा, मग काय त्याला सबसिडी मिळाली?
0: हो, मिळाली मॅडम.
1: अच्छा, 60%.
0: 60%.
1: अच्छा.
0: आणि 40% आपला म्हणजे 40%
1: बरोबर बरोबर. तर सर, म्हणजे आता पूर्ण तुमच्या शेतीचा जो आपण प्रवास तुम्ही सांगितलात आणि त्याच्यानुसार आपल्याला असंच म्हणता येईल की तुमची अतिशय यशस्वी अशी प्रगत शेती आहे आणि तुम्ही पूर्णपणे तुमच्या शेतीचा अभ्यास करूनच तुम्ही तुमची पिकं सुद्धा निवडत आहात. तर सर, साधारण तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल, जसं तुमच्याकडे पारंपरिक पिकांमध्ये तुम्ही आता हे फळ पीक सुद्धा घेता आणि त्याच्यातून तुमच्या शेतीचा उत्पन्न आहे ते तुम्ही वाढवताय आणि त्याच्यातून तुमच्या शेतीचा भार सुद्धा कमी होतोय तसं पाहायला जाता, तर आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल, शेतीचं व्यवस्थापन नेमकं कसं करावं आणि तुम्ही जसा अभ्यास तुमच्या शेतीचा केलात त्या पद्धतीने त्यांनी आपल्या शेतीचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्यांनी आपल्या पिकांची निवड करावी, साधारण असाच तुमच्याकडनं संदेश आम्हाला मिळतोय, तर आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल?
0: नाही, शेतकरी बांधवांना सांगायचं मॅडम, निवड पारंपरिक यांना काही आपण जे पाहिजे तेवढी प्रगती होणार नाही.
1: बरोबर.
0: तुम्हाला पारंपरिकला थोडी जोड देऊन फळ पीक म्हणा किंवा भाजीपाला पिकं म्हणा याच्याकडे थोडंफार ओढून, कारण ऑफ सीझन मध्ये जर हे पिकं लावले तर याच्यामधून बऱ्यापैकी प्रॉफिट मिळतो, म्हणजे नफा मिळतो. सीझन मध्ये नाही, ऑफ सीझन मध्ये घ्यावं लागेल तुम्हाला भाजीपाला फळ पिकं, हे जर ऑफ सीझन मध्ये घेतले तर नक्कीच याच्यामध्ये भरपूर नफा मिळतो आणि शेतीचा बराच खर्च हा याच्यामधून निघून जातो,
1: कमी होतो. बरोबर.
0: याचे जे पैसे असतात म्हणजे हा आठवड्यात तो आठवडा चालू राहतात, बाकी मजुऱ्या वगैरे हे त्याच्यावरून निघून जाते आणि बाकी जे आपले पीक आहेत पारंपरिक पीक आहेत त्याचा खर्च वगैरे याच्यातून निघतो, म्हणजे ठोस रक्कम एक तुमच्या हाती राहते शेवटी.
1: एकदम बरोबर सर. म्हणजे नेमकं शेतीचं व्यवस्थापनच असं असायला हवं की तुमच्या शेतीचा खर्च वजा जाता तुमच्या हातात एक चांगली रक्कम तुमच्याकडे असणं
0: जरुरी आहे. आणि नेहमी तुमच्याकडे शेतातून म्हणा इकडून तिकडून तिकडून म्हणा पैसा यायला जरुरी आहे, म्हणजे दैनंदिन जे खर्च आहेत ते बरोबर त्याच्यावर भागतात आणि जे मुख्य पीक आहे ते मग शिल्लक राहत असेल.
1: अगदी बरोबर सर. सर तुम्ही एक प्रगत

0: शेतकरी आहात, तर तुमच्या शेतीला घेऊन तुमच्या शेतीमध्ये जो तुम्ही अभ्यास करत आहात, पुढे काही पिकांच्या योजना तुमच्या डोक्यात आहेत का? जसं तुम्ही एक नवीन पीक निवडलं शेडनेट अंतर्गत, तुम्ही आता खरबुजाची इतकी प्रगतशील शेती करत आहात आणि त्याच्यात तुम्हाला यशही चांगल्या पद्धतीने आलेलं आहे, तर तुमच्या भविष्यकालीन योजना काय असतील सर तुमच्या शेतीला घेऊन?
1: नाही, भविष्यात हेच मॅडम की याच्यातच थोडी डेव्हलपमेंट आणखी वाढवायची,
0: बरं,
1: आणि हे जे पीक आहे असं एक्सपोर्ट करायच्या दृष्टीनं जे आता कंपनीच्या भरोशावर यावर्षी होतो,
0: हो,
1: कारण उद्योग झाल्यामुळे कंपनी करू शकली नाही.
0: बरोबर.
1: तेच जर आमचा एखादा ग्रुप असता, चार सहा लोक जे शेतकरी एकत्र असतो, तर चार सहा जणांमुळे आपण एक्सपोर्ट किंवा दुसऱ्या चांगल्या ठिकाणी, जे आपल्या भारतातल्या चांगल्या ठिकाणी जिथं याची मार्केट आहे,
0: हो,
1: तिथं नेऊन ग्रुपमध्ये नेऊ शकलो असतो.
0: नक्कीच सर, गट शेतीचा आपल्याला नक्कीच खूप फायदा होतो.
1: आणि पुढे गट शेतीवर शेतकऱ्यांना यावं लागणार.
0: तर सर, आजच्या कार्यक्रमात आकाशवाणीला ही जी आपण मुलाखत दिलीत आणि आपल्या शेतीचे इतके छान असे अनुभव आमच्या सोबत तुम्ही शेअर केले, शेतकरी बांधवांना आपण सांगितलं आपले अनुभव, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले खूप खूप आभार मानते सर, आणि तुमच्या शेतीला खूप खूप शुभेच्छा देते. तुमची शेती अशीच फुलत राहो अशा सदिच्छेसह आजच्या कार्यक्रमात मी तुमचा आभार मानते आणि धन्यवाद सर. मंडळी, आताच आपण विकासाची वाटचाल ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी सुनील मोडक यांना भेट दिलीत, जे होते मुक्काम गोपालखेड, जिल्हा अकोला इथले. सोबतच आपण त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेतलं त्यांच्या प्रगत शेतीचं गुपित. संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
2: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार,
0: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
2: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान,
0: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव,
2: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात.
0: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30
2: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
0: याबरोबरच आजचा आपला माझं घर माझा वावर हा दैनंदिन कृषी मार्गदर्शक कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. तेव्हा स्वतःची काळजी घ्या आणि आता रोहिणीला दारा जा. नमस्कार, शुभरात्री.

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रती सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भाव विभोर नाद लहरींचा सूर केवळ।

रंध्रा रंध्रात चांदणं फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी. कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली. ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर.

0: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
1: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
3: सांग तू माझा
1: तुमच्या आवडीची
2: पाहिले नमी तुला
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम। हॅलो मनभावन
4: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलो हर्ट्स वरून।
1: हे हाय प्रतीक्षा।
5: हाय।
1: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील, क्लासला लेट होत आहे ना।
5: अरे समीर मला यायला उशीरच झाला। अरे मी प्रसाद
6: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष। प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन। आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद। गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली। या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं। ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत। त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना

शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या अॅनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्य पदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवस अखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या टी20 क्रिकेट संघाचं कर्णधार

पद बीसीसीआयनं श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिष्णोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूजपेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेल्या या रचनेबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात समाचार संध्या, न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट, राष्ट्रीय साहित्य पत्रिका साहित्य भारती आणि अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत आणि अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आजचे कलाकार आहेत ऋषिकेश गांगुर्डे, यांचं गायन आपल्याला ऐकता येणार आहे. पण आत्ता आधी समाचार संध्या दिल्लीहून.

अजून 10 मिनिटं आणि 2 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:50 पहिल्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.